नमस्कार सोलापूर, सुप्रभात। एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 11 ज्येष्ठ 1948, 1 जून 2026। सकाळचे 5:55:40 झाले। आमच्या आजच्या प्रातकालीन प्रसारण सेवेला आम्ही प्रारंभ करत आहोत मंगल ध्वनीनं।

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग आसावरी आपण ऐकत आहात। आकाशवाणी सोलापूर सकाळचे 6 वाजत आहेत। आता काही क्षणातच हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

श्रोतेहो, मंगलमय, चैतन्यमय आणि आनंदमय अशा सोमवारच्या सुंदर रामप्रहरी मी आपला रेडिओ मित्र श्रीशैल बिराजदार तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं आजच्या प्रसारण सभेत मनपूर्वक स्वागत करतोय.

श्रोतेहो, आजच्या स्वर्गीय सौंदर्यानं बहरलेल्या भक्तिरसानं समृद्ध अशा निसर्ग सुरांनी संगीतमय झालेल्या आणि ओंकाराच्या नाद माधुर्यानं पावन झालेल्या सकाळची सुरुवात ईश्वर चिंतनानं आपण करूया.

0: अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं पारंपरिक बिल्वाष्टकम स्तोत्र आताच आपण ऐकलं. 6:10 आणि 15 सेकंद झालेले आहेत.
1: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
2: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती. अन्नपूर्णा मिठाई.
3: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.

आजचा सुविचार। श्रोत्यो, आत्मबळ हे मनुष्याला कोणत्याही कठीण प्रसंगांना सामोरं जाण्यासाठी ईश्वरी बळ देतं। संत तुकाराम महाराजांचा अभंग आता आपण ऐकूयात, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात, कमलाकर भागवत यांचं संगीत आहे।

तर ते केवळ शब्दसमूह ठरतात, परंतु त्यांना मनातील भावनांचा स्पर्श झाला तर ते प्रत्येकांसाठी अगदी हृदयस्पर्शी ठरतात. श्रीधर फडके यांच्या संगीत नियोजनात सुरेश वाडकर यांनी गायलेला संत नामदेव महाराजांचा अभंग आता आपण ऐकूयात.

सुरेश वाडकर यांनी गायलेला संत नामदेव महाराजांचा अभंग आताच आपण ऐकला. श्रोतेहो, हा संपूर्ण आठवडा तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो, हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना.

आशा भोसले यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं भक्तिगीत आताच आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं अनिल अरुण यांचं. बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय.

मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो सकाळचे 6:24 होत आहेत. आता ऐकूयात विचार पुष्प.

0: विपश्चनाचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या मंगल हुआ प्रभात या दोहा संग्रहातील दोह्यांचं विवेचन केलं आहे डॉ अंजना गायकवाड यांनी.
1: हो सम्यक आजीविका होवे कुशल प्रवीण, कर्मठ होवे कर्मरथ तो ना होवे दीन. आपली उपजीविका सम्यक असेल तर कधीच कोणापुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही असा सुंदर उपदेश या दोह्यातून आचार्य सत्यनारायण गोयंका आपल्याला करत आहेत. भगवान बुद्धांनी सुखी जीवनाचा आर्य अष्टांगिक मार्ग जगाला सांगितला. आपल्या उपजीविकेचं साधन सम्यक असावं असं तथागत सांगतात. आपल्या परिवाराच्या पालन पोषणाची जबाबदारी कुटुंबकर्त्यावर असते. उद्योग व्यवसाय

आपल्याला करत आहेत. भगवान बुद्धांनी सुखी जीवनाचा आर्य अष्टांगिक मार्ग जगाला सांगितला. आपल्या उपजीविकेचं साधन सम्यक असावं असं तथागत सांगतात. आपल्या परिवाराच्या पालन पोषणाची जबाबदारी कुटुंबकर्त्यावर असते. उद्योग व्यवसाय असेल अथवा नोकरी, त्याची कमाई प्रामाणिक परिश्रमाची असायला हवी. गृहस्थ धर्माबद्दल उपदेश करताना तथागत म्हणतात, निर्धनता हा गृहस्थ धर्माला कलंक आहे, पण त्याच्या कमाईचं आजीविकेचं साधन योग्य आणि उचित असायला हवं. कुटुंबकर्त्याची सम्यक आजीविका असावी. आर्य अष्टांगिकाचा हा पाचवा मार्ग आहे. यामध्ये नैतिकता आणि प्रामाणिकपणाला अत्यंत महत्व दिलं आहे. सत्य अहिंसा मार्गाचं पालन करावं. उदरनिर्वाहाच्या साधनात धोका शोषण असू नये. व्यवसाय असा करावा ज्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कोणतीही हिंसा असू नये. कोणाला शारीरिक मानसिक त्रास देण्याचा हेतू असू नये. भगवान बुद्धांनी सम्यक आजीविका कशी असावी यासंबंधी उपदेश करताना पाच प्रकारचे व्यापार करू नयेत असं त्यांनी सांगितलं. त्यामध्ये शस्त्रांचा व्यापार, मादक पदार्थांचा व्यापार, प्राण्यांचा पशूंचा व्यापार, विषाचा व्यापार आणि माणसांचा व्यापार करू नये. अशा व्यापारामुळे सामाजिक गतिविधींवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे असे व्यापार वर्ज्य करावेत असं तथागतांचं विधान आहे. आज मितीला हे सर्व व्यापार तेजीत आहेत. शस्त्र, मादक पदार्थ, पशूंचे व्यापार सर्रास होत आहेत. काही दिवसांपूर्वीच आपण ऐकलं की मादक पदार्थांच्या अतिसेवनानं तरुणांचे बळी गेले आहेत. जी उपजीविका इतरांचं नुकसान करते ती उपजीविका टाळावी आणि सम्यक आजीविकेचा पुरस्कार करून त्यामध्ये प्रवीणता प्राप्त करावी. अनेक कुशल कारागिरांनी त्यांच्या परिश्रमानं सुंदर कलाकृती निर्माण केल्या आहेत. आपण करत असलेल्या व्यवसायात प्रामाणिकपणा असावा. आचार्य सत्यनारायण गोयंका यांचे आजोबा हे मोठे व्यापारी होते. त्यांच्या या व्यवसायाचा विस्तार झाला, पण त्यांचा नेहमी आग्रह असे की ग्राहक हे अन्नदाता आहेत, त्याला फसवायचे नाही. हाच प्रामाणिकपणा त्यांच्या व्यापार विस्ताराला कारणीभूत ठरला. आपापल्या व्यवसायातील कुशलता आणि त्यासाठी घेतली जाणारी मेहनत उद्योगकर्त्याला कधीच असह्य दीन बनवत नाही, तर त्याच्या समृद्धीत भर घालते. म्हणूनच भगवान बुद्धांनी सांगितलेल्या सम्यक आजीविका या मार्गाचं महत्व आपल्या दोह्यातून सांगताना आचार्य सत्यनारायण गोयंका म्हणतात, हो सम्यक आजीविका, होवे कुशल प्रवीण, कर्मठ होवे कर्मरथ, तो ना होवे दीन.

0: विचार पुष्प या कार्यक्रमात आताच आपण विपश्चनाचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या मंगल हुआ प्रभात या दोहा संग्रहातील दोह्यांचं विवेचन ऐकलं. विवेचन केलं होतं डॉ अंजना गायकवाड यांनी.
1: विचारपुष्प आताच आपण ऐकलं. आकाशवाणी सोलापूर सकाळचे 6:30 होत आहेत. आता जाहिरातींचं प्रसारण आणि त्यानंतर सोलापूर दिनांक.
2: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साठी गल्ली सोलापूर.
3: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
4: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
3: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
4: पुणे सोलापूर हायवे मोंडनीम.
3: संपर्क 87400304008.
4: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
5: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
4: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
5: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
4: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
5: अरुण नरखेडकर अंदर.
4: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
1: आता सोलापूर.

0: दिनांक।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक।
2: सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सर्व सभासदांना जाहीर आवाहन। सभासदांचे जे पाल्य फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये झालेल्या 10वी आणि 12वी परीक्षेत 85% किंवा त्यापेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत अशा पाल्यांना रोख स्वरूपात बक्षीस देण्यात येणार आहे। ही योजना फक्त सभासदांच्या पाल्यासाठीच असून पात्र सभासदांनी आपला अर्ज, शेअर सर्टिफिकेट, गुणपत्रिका आणि प्रवेश दाखल्याच्या प्रमाणित प्रतीसह सोमवार 8 जून 2026 पूर्वी बँकेच्या मुख्य कार्यालयात अथवा आपल्या जवळच्या शाखेत सादर करावे। ही विनंती।

आकाशवाणी सोलापूर नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी प्रशांत जोशी. ठळक घडामोडी. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून प्रतिपादन. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था सोलापूर मतदारसंघातून भाजपकडून माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर. पंढरपूरचे आदित्य फत्तेपूरकर महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाची काल सोलापुरात भव्य मिरवणुकीनं सांगता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव करत दुसऱ्यांदा आयपीएल करंडक जिंकला. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन. आता घडामोडी विस्तारानं. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरून काल प्रसारित झालेल्या मन की बात कार्यक्रमात ते बोलत होते. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्यांच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था सोलापूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षानं बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाच्या केंद्रीय निवड समितीनं काल रात्री महाराष्ट्रातील 10 उमेदवारांची यादी जाहीर केली. राजेंद्र राऊत यांनी यापूर्वी बार्शी मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळवून दिलं आहे. धाराशिव लातूर बीड मतदारसंघातून माजी मंत्री बसवराज पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. हे दोघेही आज दुपारी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करतील. या निवडणुकीत पंढरपूरचे आदित्य फत्तेपूरकर यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली असून ते आज महाविकास आघाडीकडून आपला अर्ज भरतील. शेतकरी कर्जमाफी योजना आता अंतिम टप्प्यात असून येत्या 10 दिवसात तिची अंमलबजावणी केली जाईल अशी घोषणा राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. अहिल्यादेवींच्याच नावानं ही कर्जमाफी योजना राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका आज मिळणार आहे. मागील महिन्याच्या 8 तारखेला या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना अधिकृत मूळ गुणपत्रिका तसंच उत्तीर्ण प्रमाणपत्राची गरज होती. आज दुपारी 3 वाजता सर्व शाळांमध्ये एकाच वेळी गुणपत्रिकांचं वाटप होणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ दीपक माळी यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सवाची काल सोलापुरात भव्य मिरवणुकीनं सांगता झाली. सोलापूरच्या 4 हुतात्मा चौकातील अहिल्यादेवींच्या पुतळ्याला महापौर विनायक कोंड्याल यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी महापालिका सभागृह नेते नरेंद्र काळे, काँग्रेस गटनेते चेतन नरोटे, मनीषा माने उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ राजनीश कामत यांचं व्याख्यान झालं. 300 वर्षांनंतरही अहिल्यादेवींचे विचार समाजाला प्रेरणा देत असल्याचं त्यांनी सांगितलं. कुलगुरू डॉ प्रकाश महानवर, ज्येष्ठ साहित्यिक रघुराज मेटकरी यांचीही यावेळी भाषणं झाली. निबंध आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सहाय्यक कुलसचिव डॉ शिवाजी शिंदे यांच्या

निवडक स्त्री आत्मकथने या पुस्तकाचं प्रकाशन याच कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते झालं. सोलापुरात विविध सार्वजनिक मंडळांनी मध्यवर्ती मिरवणूक काढली. त्यात 20 मंडळांचा सहभाग होता. अहिल्यादेवींच्या जीवन कार्यावरील देखावे या मिरवणुकीत सादर करण्यात आले होते. श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त श्री सिद्धेश्वर फाउंडेशनच्या वतीनं चालू महिन्याच्या 5 तारखेपासून सोलापुरात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. एक आठवडा चालणाऱ्या या सोहळ्यात 750 भक्त सहभागी होणार आहेत. याचं उद्घाटन श्री ज्ञानेश्वर माऊली देवस्थानचे मुख्य विश्वस्त योगी निरंजनदास महाराज यांच्या उपस्थितीत होईल, तर समारोपाला अयोध्येचे जगद्गुरू डॉ राघवाचार्य उपस्थित राहतील. यावेळी पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर काल्याचं कीर्तन सादर करतील, अशी माहिती संत साहित्याचे अभ्यासक डॉ अनिल सर्जे यांनी दिली. सीबीएसई बोर्डानं 12वीच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात केली आहे. यापुढे स्कॅन कॉपीसाठी 700 ऐवजी फक्त 100 रुपये आणि पडताळणीसाठी 500 ऐवजी 100 रुपये द्यावे लागतील. प्रत्येक प्रश्नाच्या फेर तपासणीसाठी 100 ऐवजी 25 रुपयेच लागतील. विद्यार्थ्यांचा एक गुण जरी वाढवून आला तर त्याला संपूर्ण शुल्क परत केली जाणार आहे. सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षाचा मौखिक इतिहास टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा ही अभ्यासपूर्ण मालिका आजपासून सोलापूर आकाशवाणीवरून प्रसारित होणार आहे. दररोज सकाळी 9:20 ती आपल्याला ऐकायला मिळेल. सोलापूरचा दैदिप्यमान नाट्य इतिहास उलगडणाऱ्या या मालिकेचं संशोधन, लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी यांनी केलं असून सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हेमू चंदेले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त काल सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात त्यांचा नागरी सत्कार सोहळा पार पडला. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, माजी आमदार आनंद गाडगीळ, उल्हास पवार यांच्यासह अन्य मान्यवर या समारंभाला उपस्थित होते. यावेळी बोलताना शिंदे यांनी हेमू चंदेले यांच्या कार्याची मुक्तकंठानं प्रशंसा केली. याच समारंभात ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई चन्नूसिंह चंदेले गौरव ग्रंथाचं प्रकाशन सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झालं. सोलापूर दिनांकमध्ये आता काही क्षणांची विश्रांती. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. पुरुषोत्तम मासानिमित्त सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरात सिद्ध कलाविष्कार हा सांगीतिक कार्यक्रम नुकताच पार पडला. यामध्ये ईश्वरी दुलंगे, ज्ञानेश्वरी मुळे, वैभव केंगार यांनी आपल्या सुरेल आवाजात शास्त्रीय राग आणि भक्तिगीतं सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, सिद्धेश्वर बमणी, महादेव चाकोते यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. तब्बल 6 दशकाहून अधिक काळ आपल्या मधुर आणि श्रवणीय आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं काल मुंबईत वयाच्या 89व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानं भारतीय संगीत क्षेत्रातील एक सुवर्णयुगाचा अंत झाला आहे. मराठी भावगीत, भक्तिगीत आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेलं योगदान कधीही विसरता येणार नाही. कलाक्षेत्रातील त्यांच्या अद्वितीय कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारनं 2023 त्यांना पद्मभूषण या नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. त्यांनी गायलेल्या अनेक मराठी भावगीतांनी रसिकांच्या मनात कायमचं घर केलं आहे. सोलापूरचे प्रसिद्ध कवी राणा पवार यांचं सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले हे भक्तिगीत आजही घराघरात ऐकलं जातं.

सन 2020 मध्ये प्रिसिजन गप्पा कार्यक्रमात सुमन कल्याणपूर यांचा सुमनगंध हा विशेष कार्यक्रम सादर झाला होता. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. तरुण पिढीनं शिक्षणाबरोबरच संस्कार आणि कर्तव्याला आपल्या जीवनात महत्वाचं स्थान दिलं पाहिजे असं प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन पोपलिया यांनी केलं. सूर्यगाव येथील

0: मुद्दाम आश्रमात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी परिचारिका यांनी आश्रमाला भेट देऊन माहिती घेतली. अक्कलकोट इथं उद्यापासून वटवृक्ष टर्फ क्रिकेट लीग स्पर्धेला प्रारंभ होत आहे. यामध्ये 20 संघ सहभागी होणार असल्याचं नगरसेवक महेश इंगळे यांनी सांगितलं. उद्घाटन समारंभानंतर 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली. सोलापुरात येत्या 5 तारखेपासून 13 वर्षाखालील मुलींच्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 3 दिवस 8 फेऱ्यात ही स्पर्धा खेळवण्यात येईल. आता क्रिकेट. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं सलग दुसऱ्यांदा इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. काल अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात त्यांनी गुजरात टायटन्स संघाचा 5 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातनं निर्धारित 20 षटकात 8 बाद 155 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद अर्धशतक झळकावलं. बंगळुरूकडून रसिक सलाम यानं 3 तर भुवनेश्वर कुमार आणि हेझलवूड यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तर दाखल बंगळुरू संघानं 18 षटकात 5 गडी गमावून 161 धावा काढत विजय संपादन केला. विराट कोहलीनं नाबाद 75 धावा केल्या. व्यंकटेश अय्यरनं 32 धावांचं योगदान दिलं. बंगळुरू संघानं सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा करंडक पटकावला. या स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचा वैभव सूर्यवंशी ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला तर गुजरात टायटन्सचा कगिसो रबाडा याने पर्पल कॅप पटकावली. आता तापमान. काल सोलापुरात नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 39.1 आणि किमान 27.6. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून प्रतिपादन. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था सोलापूर मतदारसंघातून भाजपकडून माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर. पंढरपूरचे आदित्य फत्तेपूरकर महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाची काल सोलापुरात भव्य मिरवणुकीनं सांगता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव करत दुसऱ्यांदा आयपीएल करंडक जिंकला. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: आजच्या सोलापूर दिनांकाचं संकलन केलं होतं पत्रकार प्रशांत जोशी यांनी.
3: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
4: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
5: अय्या मंजू हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: व्ही आर पवार चाटी गल्ली सोलापूर.
2: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 6:44 होत आहेत. आता ऐकूयात आजचा कृषी सल्ला.
7: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सध्याच्या काळामध्ये वाढत्या उन्हामुळे आणि वाढत्या तापमानामुळे फळबागेवर त्याचे अनिष्ट परिणाम आपल्याला दिसून येतात. अशा परिस्थितीमध्ये फळबागेची योग्य काळजी घेणं महत्वाचं ठरतं. त्यासाठी मल्चिंगचा वापर करणं हे अत्यंत फायदेशीर ठरतं. मल्चिंग म्हणजे झाडांच्या मुळांच्या सानिध्यामध्ये केलेलं सेंद्रिय किंवा कृत्रिम पदार्थांचं आच्छादन. फळबागामध्ये उन्हाळ्यात बाष्पीभवन टाळण्यासाठी मल्चिंग हा अत्यंत प्रभावी उपाय ठरतो. जैविक आच्छादनामध्ये वनस्पतीजन्य घटक जसं पालापाचोळा, वाळलेलं गवत, ऊसाचं पाचट, भाताची काड यांचा समावेश होतो. तर असेंद्रिय किंवा कृत्रिम आच्छादनामध्ये काळ्या किंवा सफेद प्लॅस्टिकचा वापर केला जातो. या मल्चिंगमुळे जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो. मुळांच्या सानिध्यामध्ये तापमान नियंत्रित राहतं. तणांची वाढ कमी होते. पाण्याची बचत होते. आणि सोबतच फळझाडावरही शारीरिक ताण, ज्याला आपण फिजिओलॉजिकल स्ट्रेस म्हणतो, तो देखील कमी होतो. या मल्चिंगसह संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं हे देखील महत्वाचं आहे. कारण फळबागेमध्ये फळधारणा

पानं झाल्यानंतर फळझाडाची पोषणाची गरज बदलते. या अवस्थेमध्ये अतिप्रमाणात नत्र देणं योग्य नसतं. जास्त नत्र दिलं तर फळगळ वाढते, शेंडा वाढ जास्त होते, फळांचा दर्जा खालावतो. त्यासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन हे महत्वाचं ठरतं, ज्यामध्ये स्फुरद, पालाश, कॅल्शियम, बोरॉन आणि इतर सूक्ष्मद्रव्य संतुलित प्रमाणात देणं गरजेचं आहे. स्फुरद दिल्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ चांगली होऊन पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, फुलोरा आणि फळधारणा वाढीला मदत होते, तसंच फळांची गोडी आणि दर्जाही सुधारतो. तर पालाशमुळे फळगळ रोखण्यास मदत होते, फळांचा आकार, वजन, साठवण क्षमता वाढते आणि झाडांची ताण सहन करण्याची क्षमता वाढते. कॅल्शियममुळे फळगळ तर कमी होतेच, सोबत साठवणुकीतील कूज कमी होते. झाडांना बोरॉन दिल्यामुळे फुलोरा, परागीभवन आणि फळधारणा तिन्ही सुधारतं, फळं तडकण्याची समस्या कमी होते आणि इतर सूक्ष्मान्नद्रव्य संतुलित प्रमाणात दिली तर झाडाची संतुलित वाढ ही उपयुक्त आणि योग्य दिशेने होते आहे.

0: कृषी सल्ला आताच आपण ऐकला.
1: प्रवेश प्रवेश प्रवेश.
2: वसुंधरा महाविद्यालयात BA, BSc आणि MA साठी प्रवेश देणे सुरू. मराठी, हिंदी, इंग्लिश, भूगोल आणि इतिहास या विषयासहित BA अंतिम वर्ष.
1: मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि झूलॉजी या विषयासहित BSc अंतिम वर्ष.
2: पालकांना परवडेल अशी फी, मुलींसाठी हॉस्टेलची सोय, शिवाय मुला मुलींसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र.
1: वसुंधरा महाविद्यालय, जुळे सोलापूर.
2: संपर्क 96-04-142-455.
0: 6:48 होत आहेत. आता ऐकूयात कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम.
3: कीटकांच्या दुनियेत, कीटकांच्या अद्भुत जगातील विविध कीटकांची माहिती करून देणारा कार्यक्रम. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केले रसिका तुळजापूरकर यांनी.
4: श्रोते हो, आज आपण एका उपद्रवी कीटकाचीच माहिती ऐकणार आहोत. पण हा उपद्रवी कीटक जरा गमतीशीर आहे बरं का. या कीटकाला कसर म्हणतात, इंग्रजीत म्हणतात बुकलीस, आणि बोली भाषेत पुस्तक खाणारे कीटक असं साधं सोपं नाव. आता पुस्तक खाणारे कीटक का, तर त्याचीच तर माहिती ऐकायची आहे आपल्याला. कसर हा कीटक कागदामधलं सेल्युलोज आणि बुरशी खाणारा, अतिशय उपद्रवी. याचा आकार लहान आणि चपटा असतो. याचा रंग चांदीसारखा. याला सिल्वर फिश असं सुद्धा म्हणतात. कागदासोबत बँकेमधली महत्वाची कागदपत्र, तिजोरीतल्या नोटा, ऑफिसातल्या माळ्यावर, घरातल्या कपाटात किंवा अडकवलेल्या फाईल्स असतील, अत्यंत महत्वाची कागदपत्र, बॉन्ड्स, शेअर्स, अगदी मृत्यूपत्र, कशालाही ही कीड लागू शकते. संपत्तीच्या कागदातल्या स्टार्चकडे हे किडे आकर्षित होतात. अहो, ह्या कागदांना ते चक्क खाऊन टाकतात आणि नासाडी करतात. मग कागदासोबतच लाकूड, पीठ, वॉलपेपर, गादी, पुस्तकाची बंधनं, छायाचित्र, शाई असलेले कागद, ह्या सगळ्याचं म्हणजे अगदी कशाचंही हे नुकसान करू शकतात. हे कीटक आकारानं लहान आणि संधी साधू. घरामध्ये कुठे थोडी ओलसर किंवा उबदार जागा दिसली की तिथे हे गेलेत. बुरशी, स्टार्च, मृत कीटक यांना हे किडे खाऊन टाकतात. कधी कधी यांचे पतंग कपड्यांचं सुद्धा नुकसान करतात. यांचे सुरवंट म्हणजेच आळ्या कागद आणि इतर साहित्य खातात. या कीटकांना पुस्तकाच्या उवा म्हणतात. फोटो फ्रेम किंवा कागदांमध्ये लहान सहान छिद्र करून सगळ्या गोष्टींचं नुकसान करतात. हा, पण हा सिल्वर फिश मानवासाठी निरुपद्रवी मानला जातो. म्हणजे काय, तर थेट माणसाला याचा कोणताही धोका नाही. ना ते चावतात, ना डंख मारतात, ना रोग पसरवतात. पण घरामध्ये घुसून आपल्या महत्वाच्या कागदपत्रांचं नुकसान मात्र ते अगदीच करू शकतात. या सिल्वर फिशवर नियंत्रण मिळवण्यासाठी नॅप्थालिन बॉल्स म्हणजेच डांबर गोळ्या हळूहळू एकेका कोपऱ्यात ठेवून दिल्या तर यांच्यापासून थोड्याफार प्रमाणात सुटका.

0: छुटकारा मिळू शकतो. चिकट सापळे वापरून सुद्धा यांच्यावर नियंत्रण मिळवता येतं बरं का. आपल्या घरातल्या ओलसर जागा शोधून त्याच्यावर उपाय शोधणे, घरातली छिद्र बंद करणे, सगळीकडे पेस्ट कंट्रोल करून घेणे आणि वस्तूंना उन्ह दाखवणे हा बेस्ट उपाय.
1: आताच आपण कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम ऐकला. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केलं रसिका तुळजापूरकर यांनी.
2: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 6:51 होत आहेत.
3: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
4: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
3: मोबाईल 93 72 707 100.

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या आपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ गणेश रामचंद्र आपटे सात रस्ता आणि लकी चौक दालने सोमवारीही चालू.
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग मेडिसिन स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग बर्न केअर युनिट ट्रॉमा केअर सेंटर मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर 24 तास फार्मसी रक्त तपासणी एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
2: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक VIP रोड सोलापूर. फोन 2315156. अनुभवी दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिकमध्ये
1: दात काढणं इम्प्लांट करणं रूट कॅनॉल क्लिप बसवणं कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर पहिला मजला नवी पेठ सोलापूर.
2: मोबाईल 9205994290.
1: वेळ 10:30 to 8:30.
3: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको फक्त साडी हवी ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज चाटी गल्ली सोलापूर.
4: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
5: प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे तेरासदार कॉम्प्लेक्स डॉमिनोज पिझ्झा समोर गरुड बंगल्या शेजारी 7 रस्ता ते रंगभवन रोड सोलापूर.
4: मोबाईल 9172710499.
6: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
5: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार मोतीबिंदू काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल गवळी प्लॉटिंग कुरुल रोड मोहोळ.
6: सोमवार ते शुक्रवार 10:30 to 4:00. मोबाईल 9579790940.
7: आला महिना अधिक पुण्य मिळवू अधिक लेकीसा जोडवे चांदीचे जावयास चांदीचा दीप विष्णू रूपी जावयाला देऊ चांदीच ही ताट तेह तिस अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
1: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
8: करजगीकर ज्वेलर्स वारद बोळ वारद कॉम्प्लेक्स सराफ कट्टा सोलापूर.
9: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
10: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
9: नवजात शिशु अतिदक्षता विभाग काचेची पेटी कृत्रिम श्वासोच्छवासाचा अद्ययावत मशीन
10: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर DP नकाते यांचं
9: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक जुन्या फौजदार चावडीजवळ सोलापूर.
11: कंबर दुखी कॅल्शियमची कमतरता मणक्यांचे विकार संधिवात आमवात मूळव्याध फिशर बद्धकोष्ठता मूतखडा पौरुष ग्रंथींची सूज शुक्राणूंची कमतरता आणि लैंगिक समस्या यावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार
5: डॉक्टर RS मेंगजी यांचं कस्तुरी क्लिनिक वैष्णवी सिटी विमानतळ होटगे रोड सोलापूर.
11: मोबाईल 9130396809.
7: व्यसनाधीनता नैराश्य सतत आत्महत्येचे विचार येणं संशय घेणं सततची डोकेदुखी

0: वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
2: शेळी पालनातून समृद्धी. उस्मानाबादी शेळी सर्वत्र प्रसिद्ध आहे. बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा शेळी पालन एक प्रमुख उद्योग आहे. शेळी पालन उद्योग संघटित पद्धतीने केल्यास ऊस कारखानदारी स्पर्धा करू शकतो. तेव्हा संघटित व्हा, शेळी पालन उद्योग सुरू करा. शासनाच्या योजना, कर्ज पुरवठा, व्यापारी वृद्धी मधून शेळी कारखानदारी उभी करूया. संपूर्ण महाराष्ट्रात सभासद नोंदणी सेवा निःशुल्क करूया. भेटा, लिहा किंवा फोन करा. आमचा पत्ता: उस्मानाबादी शेळी मार्केटिंग सर्व्हिसेस, नवीन पोलीस मुख्यालयासमोर, धाराशिव. डॉक्टर वसंत मुंडे. मोबाईल क्रमांक 94-22-56-53-65.
0: अग बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला.
3: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96-37-91-22-88.
0: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
4: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
4: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन, शिव पार्वती कलेक्शन.
5: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धम्माल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
6: मस्त राईड, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
7: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय. सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
0: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथे पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने पंचकर्म उपचार केले जातात.
8: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्यासमोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
0: मोबाईल 93-72-14-44-34.
9: जिथे सुरक्षित मूल, तेच आपलं श्री कृष्ण गुरुकुल.
0: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं
9: श्री कृष्ण गुरुकुल.
1: संपर्क 72-76-73-53-52.
10: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
11: मोबाईल 77-19-92-22-55.
12: श्रोत्यो, प्रेम म्हणजे वसंत ऋतू मधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलिया आणि वर्षा ऋतूतील मोरांचं मनमुराद नाचणं. असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 सोलापुरात कोणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? या अशा एक ना अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सोलापूर केंद्राचं प्रसारण, FM बँड 103.4 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या मोबाईल ऍपवर. आकाशवाणी सोलापूर, तुमच्याशी जुळलेली वेव्हलेंथ. आकाशवाणी सोलापूर, सकाळचे 7 आहेत. आता एक गाणं गुणगुणण्यासाठी.
13: दिन है सुहाना,

0: पहिली तारीख या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी गायलेलं कमर जलालाबादी यांचं गीत आताच आपण ऐकलं. जलसंगीत होतं सुधीर फडके यांचं. याबरोबरच आजचा एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन आता आपण ऐकूया.
1: 1843 साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली, पण त्याच्याही आधी

ही 50 वर्ष सोलापूरच्या कोणत्या कलावंतानं पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून इथल्या कलापरंपरेची मुहूर्तमेढ रोवली? त्यांची अद्भूत प्रतिभा पाहून दिपलेल्या पेशव्यांनी आपला मोत्याचा कंठा बहाल केलेला तो कलावंत कोण, हे माहीत करून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर सोलापूरची नाट्यगाथा।

0: आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला काही जाहिराती आणि संदेश.
1: सकाळचे 7:07 आणि 14 सेकंद झाले आहेत. आता थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
2: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
4: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
2: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
4: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी निवड.
2: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
3: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
5: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

0: वॉचमॅन वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: दूर दूर सर्व दूर रानावन रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
0: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
2: आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन। समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन। सात्विक चिराग जोडीला सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद। आयपीएलचं जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला। आणि राज्याच्या विविध भागात आज पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचा सल्ला। आता सविस्तर बातम्या। भावसंघ

0: संगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका इथं सुमन कल्याणपूर यांचा जन्म झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई लग्नानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनीसारखं भावगीत, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपल्यासारखी अंगाई, कवळण, विरहगीतं, भावगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहून आए बालमा, ठेहरीये होश में आलू, न तुम हमें जानो सारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी, हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी भारत सरकारनं पद्मभूषणनं तर मध्य प्रदेश सरकारनं लता मंगेशकर पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांनी सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त काल राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवनीत अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातल्या चौंडी या अहिल्यादेवींच्या जन्मगावी आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह अन्य मंत्री आणि आमदार उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून देशभर केला. त्यांच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची समाजाला गरज आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी चौंडी इथल्या अभिवादन सभेत केलं. अहिल्यादेवींनी न्यायदानाची भक्कम व्यवस्था उभी केली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र महिला सैन्य तुकडी उभारण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली. सोलापूर शहरात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा आणि आदर्श कार्यपद्धतीचा वारसा जतन करण्याचा संकल्प व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशहितासाठी, समाजहितासाठी असामान्य कार्य करणाऱ्या विविध ठिकाणच्या नागरिकांच्या कार्यातून आपल्याला नवी प्रेरणा मिळते असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमात केलं. समाजासाठी निस्वार्थ वृत्तीने काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं ते म्हणाले. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्याच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गाव खेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. आपल्या छंदासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं गरजेचं आहे असं सांगून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा उपयोग यासाठी करावा असं पंतप्रधान म्हणाले. तारांगण पाहायला जाणं किंवा खगोलशास्त्र मंडळाचं सदस्य होणं अशा गोष्टी अवश्य करा असं सांगताना पंतप्रधान म्हणाले.
1: साथियो, रात में तारों को निहारना अपने आप में अद्भुत अनुभव होता है. ज्योतिर्विद्या परिसंस्था भी एस्ट्रोनॉमी के सबसे पुराने संस्थानों में से एक है. यहाँ ऑब्जर्वेशनल फैसिलिटीज के साथ साथ बुक्स लाइब्रेरी और टेलीस्कोप लाइब्रेरी की सुविधा भी है. मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाएं.
0: पुण्यातील ज्योतिर्विद्या

0: संस्थेचा उल्लेख पंतप्रधानांनी कालच्या भागात केला. याबाबत बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले,
1: 1944 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या अगणित सभासदांनी केलेल्या कामाची ही पोचपावतीच म्हणायला लागेल. इंग्रजी राजवटीत खगोलशास्त्राचा अभ्यास अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे पुण्यातील काही नामवंत लोकांनी एकत्र येऊन ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना केली. आकाश दर्शनाचे कार्यक्रम, प्रदर्शने, वेधशाळांच्या अभ्यास सहली, खगोलशास्त्रीय अभ्यास वर्ग अशा अनेक माध्यमातून वर्षभर खगोलशास्त्राचा प्रसार चालू असतो. तसेच निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी संस्थेकडे आहेत, पण सभासदांसाठी पुस्तके आणि दुर्बिणी यांची लायब्ररी पण आहे. सभासदांच्या अभ्यासासाठी लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यावरती संस्थेची स्वयंचलित दुर्बीण असून त्यातून रूपविकारी ताऱ्यांची निरीक्षणे घेतली जातात, लघुग्रहांच्या विधानांचीही निरीक्षणे घेतली जातात. त्याचप्रमाणे उल्का वर्षावाची पण निरीक्षणे ज्योतिर्विद्या घेते. ही सगळी निरीक्षणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवली जातात. जगभराचे खगोल निरीक्षक त्यांचा वापर करतात.
0: सध्या देशाच्या अनेक भागात कडक उन्हाळ्याची स्थिती आहे. अशावेळी नागरिकांनी सतत थोडं थोडं पाणी पीत राहावं आणि सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणे राहणीमानात बदल करावा असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महायुतीचं जागावाटप काल ठरलं. भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 जागा लढवेल. भाजपा नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि सातारा सांगली या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवेल. तर शिवसेना ठाणे, नाशिक, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 2 जागा लढवेल. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला असून तपासासाठी सीआयडीची 5 विशेष पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद मिळवलं. काल झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात सात्विक आणि चिरागनं इंडोनेशियाच्या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं सलग दुसऱ्या वेळी अजिंक्यपद पटकावलं. अहमदाबाद इथं अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघावर 12 चेंडू आणि 5 गडी राखून विजय मिळवला. बंगळुरू संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत गुजरात टायटन्सला 155 धावांवर रोखून धरलं. यात वॉशिंग्टन सुंदरनं केलेल्या नाबाद 50 धावांचा समावेश आहे. विराट कोहलीनं फटकवलेल्या नाबाद 75 धावा निर्णायक ठरल्या. विराटला सामनावीर तर वैभव सूर्यवंशीला मालिकावीर घोषित करण्यात आलं. राज्यात काही भागात आजपासून वादळी पावसाची शक्यता असली तर त्याचा मोसमी पावसाशी कोणताही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. योग्य आणि स्थिर पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणीचं नियोजन करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. सात्विक चिराग जोडीला सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद. आयपीएल जेतेपद. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला. आणि राज्याच्या विविध भागात आज पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचा सल्ला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो, आमच्या प्रसारण कक्षेच्या घड्याळामध्ये सकाळचे 7:21

0: 후다이.
1: श्री मनमहागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का हो, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केले. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेव.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: श्रोतेहो, सोलापूरची नाट्यगाथा हा प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांनी प्रायोजित केलेला कार्यक्रम अवश्य ऐका आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दररोज सकाळी 9:20
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार,
3: पण तू कसा ओळखलास?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
4: व्हीआर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
5: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्गोपचार केंद्र अकोले काटी इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू। संपर्क 94218 760 55।

श्रोतेहोत एक नजर आमच्या सकाळी प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांवर. सकाळी 7:40 प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. न्यू एज कॉम्प्युटर्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:45 7:50 भावधारा हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम. सकाळी ठीक 8 समाचार प्रभात हे राष्ट्रीय बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:15 टायनिकलँड सेंडो क्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:20 दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगिळे अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. 8:40 मराठी गाण्यांचा आनंद आपण घेऊ शकाल. सकाळी 9:00 पुन्हा एकदा काही मराठी गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोत. 9:15 खमंग रुसकर हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 9:20 सोलापूरची नाट्यगाथा हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. 9:30 ते सकाळी 10:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. 10:00 चित्रबेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 11:00 मराठी गाणी तर 11:30 हिंदी गाणी प्रसारित होतील. तर श्रोतो, ही होती रूपरेषा आमच्या आज सकाळी प्रसारित होणाऱ्या काही उर्वरित कार्यक्रमांची. सकाळचे 7:25 होत आहेत. थोड्याच वेळात दिल खुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतोय.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख

0: भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोकेमान कर्करोगाची लक्षणं कारणं उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोकेमान कर्करोग शस्त्रक्रियातज्ञ डॉ हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, एखादा पेशंट तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याचं मुखाचं आरोग्य बघितल्यानंतर तुम्हाला लगेचच समजत असेल की हे कॅन्सरकडे जाणारं लक्षण आहे, तर पहिल्या स्टेजमधला किंवा दुसऱ्या स्टेजमधला किंवा तिसऱ्या स्टेजमधला हे तुम्ही कसं काय पडतायता?
2: मी असं समजवतो पेशंटला, हे स्टेज आहे ना हे डॉक्टरचं लँग्वेज आहे. जर एक डॉक्टरला दुसरा डॉक्टर सांगायचं आहे की हा बिमारी कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि शॉर्ट संक्षेप सांगायचं आपण स्टेजचा प्रक्रिया वापरतो. मी का सांगतोय, कारण की आपल्या भारतामध्ये मोर देन 70% स्टेज फोर आहे. आणि एकदा मी तुम्हाला सांगितलं की स्टेज फोर कॅन्सर आहे, मनो ही सायकोलॉजी असते ती एकदम म्हणजे कॅन्सर म्हणजे डेथ असं लोकांना असं वाटतं.
1: कॅन्सर या शब्दालाच लोक पहिल्यांदा घाबरतात.
2: त्यामुळे हे स्टेज असतात ना हे डॉक्टर कम्युनिकेशन लँग्वेज आहे, त्याचं जास्त आपल्याला इम्पॅक्ट डोक्यामध्ये आपल्याला नाही घालायचंय. आपण कसं समजतो की स्टेज वन, स्टेज टू, स्टेज थ्री, स्टेज फोर आहे, ते डिफरंट टेक्निकल त्यामध्ये पॉइंट असतात. ते 2 सेंटीमीटर जास्त आहे तर स्टेज टू आहे, 2 सेंटीमीटर कम आहे स्टेज फोर कॅन्सर मध्ये. जर तोंडामध्ये कॅन्सर आहे आणि गळ्यामध्ये गाठ पसरलेली आहे तर ते स्टेज थ्री आहे. तोंडामध्ये आहे, हरड्यामध्ये घुसलेले आहेत तर ते स्टेज फोर आहेत. करेक्ट. पण स्टेज फोर म्हणजे ट्रीटमेंट नाही असं नाही, आपण ट्रीटमेंट चांगल्या बरे करू शकतो. स्टेज वन मध्ये 90% ऑफ ऑल दी ओल्ड कॅन्सर्स आर क्युरेबल, दे विल लिव्ह अ नॉर्मल लाईफ. ओके. अँड इवन स्टेज फोर 60% ऑफ ऑल दीज कॅन्सर्स दे कॅन लिव्ह अ नॉर्मल लाईफ.
1: अच्छा. पेशंटला समुपदेशनाची गरज असते जेव्हा खरं तर कॅन्सर हा शब्द तुमच्याकडून ऐकला जातो की तुम्हाला कॅन्सर झालाय, तेव्हा खरं तर पेशंट खूप कोलॅप्स होतो, कारण का पैशांचा खेळ तिथे असतो. पुन्हा आपली म्हणजे तुम्ही सुरुवातीला सांगितलं तसं कुटुंब सगळं त्याचं उद्ध्वस्त होणार असतं, कारण तो कमावता माणूस असतो. तर त्याला समुपदेशनाची, त्याला धीर देण्याची ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्ही जबाबदारी निभावता.
2: येस. आणि मला कुणीतरी सांगितलंय की जे पण इंग्लिशमध्ये स्टेटमेंट बटच्या आधी येतो तो आदमी दुर्लक्ष करतो आणि बटचा नंतर येतो तो बरोबर त्याला स्ट्रेस देतो. एक्झाम्पल, तुम्हाला कॅन्सर, यू हॅव कॅन्सर बट इट इज क्युरेबल. तर आपण हे इन्फॉर्मेशन त्याला दिली की तुम्हाला कॅन्सर आहे पण स्ट्रेस इज ऑन क्युरेबल, तुम्हाला पूर्णपणे ठीक करता येणार. आणि आपल्या इंडियामध्ये ही चांगली गोष्ट काय आहे की आपल्याकडे सोशल सपोर्ट खूप चांगले आहेत. आजही माझ्याकडे पेशंट येतो त्याच्या बरोबर 4 लोक उभे राहतात. फर्स्ट ओपीडीला 4 उभे राहतात, ऑपरेशनला 10 उभे राहतात, ऑपरेशन नंतर 2-3 लोक असतात. ऍज कम्पेअर्ड टू जे वेस्टर्न वर्ल्ड त्यामध्ये कोणीही नसतं, खूप कमी लोक असतात. आपल्या भारतामध्ये सोशल सपोर्ट खूप चांगला आहे आणि सोशल सपोर्ट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल तुमच्या सर्व्हायवल मध्ये, तुमच्या ट्रीटमेंट मध्ये, तुमच्या कॉम्प्लिकेशन मध्ये. सोशल सपोर्ट लागते, तुमचा धीर लागतो की तुम्हाला हे एक्झाम आहे, एक्झामची प्रिपरेशन करायची आहे, एक्झाम पास करायची आहे आणि त्यानंतर मजा करायची आहे. हे सिम्पल लँग्वेज मी पेशंटला सांगतो. हे बोलणं आसान आहे, आय अग्री, पण आपल्याला ह्याच प्रकारेच लोकांना दर दिवशी दर हफ्ते त्यांना आपला सपोर्ट करावा लागतो. हे मोटिवेशन नाही आहे,
1: धीर देणं
2: हे डिसिप्लिन आहे. मोटिवेशन म्हणजे एक दिवस आपण सांगतो काय नाही काय नाही होऊन जाणार आणि सेकंड थर्ड दिवस तुम्ही आहेच नाही असं नाही आहे. आपल्याला रोज त्याला मोटिवेशन करावं लागणार, त्याला डिसिप्लिन करावं लागणार.
1: नक्कीच. डॉक्टर, असं काही आहे का की अगदी मला काहीतरी तोंडामध्ये दिसलंय आणि मी तुमच्याकडे आले असं क्विक येणारे पेशंट्स आहेत का की फार कमी आहेत? आता तुम्ही म्हणालात की बऱ्याच लोकांमध्ये स्टेज फोर पर्यंत कॅन्सर गेलेला असतो मुखाचा आणि तेव्हा लोक तुमच्याकडे येतात, तर ही जी जागरूकता आहे ती थोडी कमी आहे का लोकांमध्ये?
2: जागरूकता कमी आहे, त्याला आपण अवेअरनेस म्हणतो. 3 A's इम्पॉर्टंट आहे प्रिव्हेन्शन मध्ये आणि ट्रीटमेंट मध्ये. फर्स्ट इज अलर्टनेस, म्हणजे तुम्हाला माहित नाही तुमच्या रुग्णामध्ये कॅन्सर आहे. असे लोक असतात, मला माहित नाहीये, पेन होत नाही, दर्द होत नाही, त्यामुळे मला माहित नाही की अल्सर्स आहे. पण जेव्हा एकदा एखादा वेळी तुम्ही डेंटिस्टकडे गेला तुम्ही सांगितलं की अल्सर आहे तुमच्याकडे तोंडामध्ये, तेव्हा तुमचं ध्यान जातं की ते अल्सर आहे. सेकंड इज अॅक्सेसिबिलिटी, तुम्हाला तुमच्याकडे

0: काही अल्सर आहे पण कोणाला दाखवायचं मला कळत नाहीये. ऍव्हरेज स्टडीमध्ये आपल्याला सांगितलंय की एक पेशंटला 100 किलोमीटर ट्रॅव्हल करावा लागतो कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी ऍव्हरेज. इट कॅन बी 1000 किलोमीटर्स. जेव्हा मी टाटा हॉस्पिटलला होतो लोक यूपी बिहार वेस्ट बंगाल तिथून यायचे. तर ऍक्सेसिबिलिटी हे आता चांगलं झालं आहे ऍज कम्पेअर टू प्रिव्हियसली. जेव्हा टाटा 10 वर्षाआधी मी टाटाला होतो आता ऍक्सेसिबिलिटी वाढलेली आहे पण तरी पण ऍव्हरेज 100 किलोमीटर्स. थर्ड इज एज अफोर्डेबिलिटी. वी आर स्टील डेव्हलपिंग कंट्री. आपल्याकडे टाटा मेमोरियल सेंटर सारखी सेंटर्स आहेत पण एकदम रुरल एरियामध्ये नाही आहे. मुंबईमध्ये आहे, वाराणसीमध्ये आहे, वायझॅग मध्ये आहे, त्यानंतर खासगी हॉस्पिटल्स आहेत. पण जे लो सोशिओ इकॉनॉमिक जे पेशंट असतात, रॅशन कार्ड केसरी असतो, ते कुठे जाणार? त्यासाठी आपण हे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आहेत त्यामध्येही आपण आपला सेवा देतो. तिथे आपण ओपीडी करतो आणि सर्जरी करतो.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर आता तुम्ही जे आपण मघासपासून बोलतोय की आपल्या तोंडामध्ये अल्सर होतो असे चट्टे दिसायला लागतात असा एखादा छोटासा, आणि तुम्हीच आता सांगितलं की लोकांना खरं तर कळत नाही की आपण नेमकं कोणाकडे जायचं, तर आम्हाला हे सांगा की असा काही चट्टा दिसला तर आपल्या फॅमिली डॉक्टरकडे किंवा नेमकं कोणाकडे आपण जायचं?
0: फर्स्ट स्टॉप विल बी डेंटिस्ट.
1: अच्छा.
0: कारण की आहे ना 0.05% ऑफ ऑल दी अल्सर्स आर कॅन्सर. म्हणजे नॉर्मली तो कॅन्सर नसतो, त्यामुळे आपण डायरेक्टली कॅन्सर जनकडे जायचं नाही, पहिले डेंटिस्टकडे जायचं. तो एकदा बघणार, त्याला कळणार की हे कोणता कॅन्सरचा प्रकार आहे, कोणता कॅन्सरचा प्रकार नाही आहे. 2 हफ्ते तो थांबणार त्या अल्सर ठीक होण्यासाठी. त्यांनी ठीक होत नाही त्यानंतर आपण पुढे एस्क्युलेट करू शकतो. आपल्याकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटल टाटा हॉस्पिटल आहे, आपल्याकडे जे जे हॉस्पिटल आहे, सायन हॉस्पिटल आहे, हे सगळे गव्हर्नमेंट हॉस्पिटल कॅन्सर मध्ये स्पेशल स्पेशली असतात, त्यांच्याकडे आपण जाऊन दाखवू शकतो. पण फर्स्ट स्टॉप विल बी डेंटिस्ट ऑर अ फॅमिली फिजिशियन.
1: अच्छा. डॉक्टर मला सांगा की तुमच्याकडे पेशंट आला, डिटेक्ट झाला कॅन्सर, त्याच्यानंतर तुमची उपचार पद्धती काय होते? जर आता आपण म्हणालात की एखादा चट्टा आहे आणि तो अगदी सुरुवात आहे कॅन्सरची, अशा पेशंटना तुम्ही उपचार पद्धती काय वापरता किंवा त्याच्या पुढे गेला असेल, जसं तुमच्या भाषेमध्ये स्टेज 3 किंवा 4 ला गेला असेल, तर त्यांच्यासाठी उपचार पद्धती काय असते?
0: पहिले आपल्याला फर्स्ट आपल्याला हे डिफाईन करायचं की त्यामध्ये कॅन्सर आहे. आमची जजमेंट आणि आमची एक्सपिरियन्स किती असला तरी पण तो डॉक्युमेंटेशनला पुरा पडत नाही, तर त्यामुळे आपल्याला त्याला बायोप्सी करावी लागते. आपल्याला वाटतं की हे अल्सर आहे, आपल्याला वाटतं की हे कॅन्सर निघू शकतो, more than 50% वी गो फॉर बायोप्सी. बायोप्सी म्हणजे काय असतं? छोटा तुकडा काढतो आपण आणि तो तपासणीसाठी पाठवतो, आणि जे पॅथॉलॉजिस्ट असतात ते मायक्रोस्कोपच्या खाली त्याला बघतात आणि त्यामुळे आपल्याला कळतं की त्यामध्ये कॅन्सर आहे की नाही. तर कॅन्सर असला तर नेक्स्ट स्टेप इज तो पसरलेला आहे का, त्यासाठी आपण सिटी स्कॅन किंवा पेट स्कॅन करतो. जर स्टेज 1, 2, 3 असेल तर आपण सिटी स्कॅन करतो. आपल्याला वाटलं स्टेज 4 आहे अजून कुठे पसरलेला असेल तर आपण पेट स्कॅन करतो, कारण की ट्रीटमेंट सगळ्यामध्ये चेंज होते.
1: बरोबर. तो पसरतो म्हणजे कुठे कुठे डॉक्टर पसरतो, काय अफेक्ट बाकीचे अवयव काय अफेक्ट होतात त्याच्यामुळे?
0: जर ओरल कॅव्हिटी आणि हेड नेक कॅन्सर असलं तर फर्स्ट नेक मध्ये तुम्हाला गाठी आढळणार.
1: अच्छा.
0: गाठी मोठे मोठे होणार. एक्झाम्पल तुमची दात खराब आहे तरी पण तुमचं गाठ मोठा होणार. हे जे गाठ असतात ना ते फिल्टर असतात, तुम्हाला तुमच्या इन्फेक्शनला कॅन्सरला पकडतात आणि त्याला पसरू देत नाही. करेक्ट. पण आफ्टर सम टाइम त्यामध्ये तो कॅन्सर घर बनवतो आणि तो मोठा होतो.
1: थायरॉइड ग्रंथी डॉक्टर म्हणताय तुम्ही, त्या वेगळ्या आहेत.
0: लिम्फ नोड्स, इंग्लिशमध्ये लिम्फ नोड्स म्हणतो आपण. गाठी गाठी असतात, 30-40 गाठी असतात एक साइड मध्ये.
1: त्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये असतात?
0: तुमच्या माझ्याकडे आहे. ते फिल्टर आहेत इन्फेक्शन स्प्रेड स्टॉप करण्यासाठी, इव्हन कॅन्सर स्प्रेड स्टॉप करण्यासाठी. पण एक वेळानंतर कॅन्सर हावी होतो आणि त्यामध्ये घर बनवतो, तो मोठा होतो. त्यामुळे इथे सगळे गाठी आपल्याला जर तुम्ही हात लावला तर कडक कडक गाठी आढळतात.
1: अच्छा. मग त्या गाठी काय दिसतात, म्हणजे कॅन्सर पेशंट मध्ये काय होतं नेमकं?
0: तर बाहेरून तुम्हाला असं काही समजणार नाही, पण स्वतः तुम्हाला समजणार की गाठी मला आलेली आहे, कडक गाठी आहे, हलत नाही आहे.
1: अच्छा.
0: पेन करत नाही पण फक्त गाठी असतात.
1: अच्छा.
0: हा. आणि ते ग्रो होतात.
1: बरोबर.
0: अँड नेक्स्ट स्टॉप इज लंग्स. इथून नेक्स्ट स्टॉप सर, तर गाठीच्या ऐवजी मोस्ट कॉमन डिस्टेंट मेटास्टेसिस आपला टेक्निकल वर्ड आहे. म्हणजे जर तोंडामध्ये कॅन्सर आहे तर अजून कुठे पसरलेल तर फर्स्ट स्टॉप इज लंग्स आफ्टर नोड्स. तर लंग्स मध्ये जर बिमारी गेली तर तो स्टेज 4 आणि अबव्ह झाला.
1: आपल्या श्वासनलिकेला काही त्रास होतो या कॅन्सरचा?
0: ओल्ड कॅन्सर नाही होत. पण श्वासनलिकाची डिफरंट कॅन्सर असतात. लॅरेंजियल कॅन्सर आपण म्हणतो, ते व्होकल कॉर्ड स्वरयंत्र असतात त्यामध्ये येतं. त्यामध्ये आलं तर आपला स्वरयंत्रही कधी कधी काढतो.

0: लागतो. आता नवीन प्रकार आहे त्यामध्ये किमो आणि रेडिएशन दिलं तरी पण तो चांगला होतो.
1: अच्छा, आणि मग त्याच्या पुढची उपचार पद्धती तुमची काय असते? आता तुम्ही केमो म्हणालात तर केमोलाही लोक खूप घाबरतात, खरं तर खूप पेनफुल असतं असंही म्हटलं जातं, तर काय नेमकं आहे?
0: पहिले आपण बायोप्सी करतो हे कळायला की कॅन्सर आहे की नाही. जर कळलं कॅन्सर आहे, आपण सिटी स्कॅन पेट स्कॅन करतो, त्यावर अवलंबून आहे पुढची ट्रीटमेंट. जर हे फक्त लोकल इथेच आहे, अजून कुठे पसरलेला नाही, तर आपण सर्जरी करून त्याला काढून टाकतो. इथे आहे आणि फक्त गळ्यामध्ये पसरलं आहे तरी पण आपण काढतो आणि गळ्याची गाठे काढतो आणि ते होऊन त्याला मोस्टली रेडिएशन किमोची गरज नसते ओल्ड कॅन्सरमध्ये. जर ते पसरलेलं अजून कुठे आहे, म्हणजे लंगमध्ये गेलेलं आहे, बॅक स्पाईन मध्ये गेलेला आहे, तर आपण त्याला किमो द्यावं लागतो आणि त्यावेळी आपण ते क्युरेटिव्ह नसतं.
1: अच्छा, श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर तसंच न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या मोबाईल ऍपवर. आमच्या कार्यक्रमाविषयीची काही निवेदनात आपण ऐकूया.
2: जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून. वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. ऐकायला विसरू नका दिनांक 1 जून 2026 पासून सोलापूरची नाट्यगाथा दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
3: श्रद्धेय तज्ञ डॉक्टरांसोबत आरोग्यविषयक चर्चा आणि उपयुक्त सोप्या हेल्थ टिप्स, डायबिटीज, हृदयविकार, ताणतणाव आणि इतर अनेक समस्यांवर योग्य मार्गदर्शन. ऐका आरोग्य जागर हा कार्यक्रम दर गुरुवारी रात्री 9:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावरून. आरोग्य जागर, निरोगी आयुष्याची दिशा.
1: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेली आहेत. आता ऐकूयात प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
6: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
5: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
6: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
5: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
6: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
7: नमस्ते.
6: खरं तर प्लॅनेट हा स्वतःच एक ब्रँड आहे. वर्षानुवर्ष साताऱ्यामध्ये तर आपण काम केलेलंच आहे, पण आता आपण एक्सपान्शन करून कोल्हापूरमध्ये सुद्धा गेलेलो आहोत, पुण्यामध्ये सुद्धा आपली शोरूम आहे. असं सगळं असताना सुद्धा प्लॅनेटनी ब्रँड इन ब्रँड काम करण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच दुसऱ्या ब्रँड बरोबर प्लॅनेट असोसिएटेड आहे. यामागचं कारण काय आणि कुठल्या कुठल्या ब्रँड बरोबर आपण असोसिएटेड आहोत?
7: आता याच्यामध्ये कसं होतं की आपलं एकतर बिझनेस मॉडेल असं आहे की आमचे शोरूम

0: ते मोठे शोरूम्स आहेत. ऑलमोस्ट सातारा शोरूम बघाल तर 50,000 square feet आहे, पुण्याचं पण ऑलमोस्ट तेवढंच आहे, कोल्हापूरचं आपलं साधारण 25,000 square feet आहे. तर एवढ्या मोठ्या व्हॉल्युमला काम करताना प्रत्येक गोष्ट मीच देईन आणि मीच करेन असं होत नाही. मग त्याच्यामध्ये आपण काय केलं की कस्टमरला फ्रीडम ठेवली की कस्टमरला चॉईस असली पाहिजे. त्यांनी आलं फक्त मी बनवतोय म्हणून माझ्याकडचंच घेतलं पाहिजे असं नाही राहिलं पाहिजे. त्याला त्याची चॉईसची फ्रीडम असली पाहिजे. त्यांनी आल्यानंतर बाबा त्यांना प्लॅनेट कोणावर काम करते तर बाबा गोदरेज बरोबर करतंय, त्याच्यानंतर कुका बरोबर करते इंटरनॅशनल मध्ये, त्याच्यानंतर तुमचं मॅट्रेस मध्ये बघायला जाल तर सेंच्युरी बरोबर करते, फोम मध्ये सेंच्युरी बरोबर करते. तर ही आज ब्रँड बरोबर जाण्याचा पर्पज हाच आहे की प्रत्येकाची आपली स्वतःची स्पेशालिटी आहे, ती स्पेशालिटी आपण आपल्या कस्टमरला कशी अवेलेबल करून देता येईल. मग याच्यासाठी आपण काम करून त्यांच्यावर असोसिएट झालेलो आहे. एनी हाऊ काय की प्लॅनेट काय विचार करते की माझा जो कस्टमर आहे त्याला त्याचा बेनिफिट कसा होईल.
1: बरोबर.
0: रादर की आता समजून झाला मी माझं प्रोडक्ट विकतो तर नक्कीच मला मार्जिन त्यामध्ये जास्त आहे, मी ब्रँडचं विकताना मला मार्जिन कमी मिळत आहे, पण आम्ही तो विचार त्याच्यामध्ये करत नाही. आम्ही कस्टमरचा बेनिफिट कसा होईल. आता काही गोष्टी कस्टमरला गोदरेजच्या आवडतील, काही गोष्टी कुकाच्या आवडतील, त्याच्यावर सपोर्टिंग आपल्या गोष्टी आवडतील, तर असं कंबाईनली त्याला पॅकेज करता येईल आणि एका ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन त्याला मिळेल.
1: म्हणूनच श्रोते हो, एकाच छताखाली वेगवेगळ्या ब्रँडचं फर्निचर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तेव्हा फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 03, 91 56 77 70 03, 9156 77703. कुलदीप सर, जसं तुम्ही आता म्हणालात की आम्हाला मार्जिन कमी असतं पण तरी आम्ही हा ब्रँड घेतो कारण ग्राहकांचा फायदा व्हावा, पण मग यामध्ये ग्राहकांचा फायदा काय? कारण एखाद्या ब्रँडकडनं डायरेक्ट एखादी गोष्ट घेणं आणि एखाद्या डिस्ट्रीब्युटरकडनं ती गोष्ट घेणं याच्यामध्ये नक्कीच दरामध्ये तफावत असू शकते ना?
0: दरामधली तफावत तुम्हाला 100% नाही मिळणार.
1: बरं,
0: तुम्हाला कुठे ब्रँड स्टोअरमध्ये गेलं, माझ्या स्टोअरमध्ये आलं, आपल्या प्लॅनेटच्या स्टोअरमध्ये आलं तर तुम्हाला प्राइसिंग सेम मिळेल किंवा त्याच्यापेक्षा कमी मिळेल. आता त्यात आमचं इन्व्हॉल्वमेंट कशी राहते की आम्ही ब्रँड बरोबर टाईप करताना आम्ही क्वांटिटीचं टाईप करतो. एखादा इंडिव्हिज्युअल स्टोअरचं त्याचा सेल कमी दाखवतो पण आमचा सेल जास्त राहतो, त्यामुळे तो प्राइस बेनिफिट आम्ही घेऊ शकतो आणि त्या प्राइस बेनिफिटचा कस्टमरला बेनिफिट देऊ शकतो. परचेसची क्वांटिटी आमची ह्यूज असल्यामुळे आम्ही तो प्राइस बेनिफिट घेऊन काम करतो. त्यामुळे प्राइसच्या बाबतीत तुम्ही कसले हेजिटेशन ठेवू नका. आणि सेकंडरी काय होतं की तुम्ही कुठल्याही ब्रँडचं शोरूम घ्या, त्यांची शोरूमची साईज छोटा आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्याच गोष्टी सिलेक्ट होतील असं नाहीये. तुम्ही आमच्याकडे स्टोअर लावा तर तुम्हाला नंबर ऑफ गोष्टी दिसतात, मग त्यातून तुमचं सिलेक्शन कम्फर्टेबल होऊन जातं आणि तुम्हाला समजा त्यांची एक आवडली, दुसऱ्या कोणाची आवडली, माझी एक आवडली, तर असं कंबाईनली सोल्युशन तुम्हाला मिळून जातं.
1: म्हणूनच श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्तम ब्रँडसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला, व्हिजिट करू शकता ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 73, 91 56 77 73, 9156 77703. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
1: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
1: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
3: प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. 7:45 होत आहेत. आता ऐकूयात न्यू एज कॉम्प्युटर्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
4: नोकरी नाही, चिंता नको. सरकार मान्य ऍडव्हान्स अँड्रॉइड मोबाईल रिपेअरिंग कोर्स शिका आणि कमवा. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल संडे बॅचेस. आजच प्रवेश घ्या आणि डिस्काउंट मिळवा.
5: होय, सरकार मान्य न्यू एज कॉम्प्युटर्स, यशस्वी होण्याची गुरु किल्ली.
6: न्यू एज कॉम्प्युटर्स, 200 लष्कर रोटे कॉम्प्लेक्स शेजारी, सोलापूर. मोबाईल 9822071778.
4: श्रोते हो नमस्कार. आपण भेटणार आहोत न्यू एज कॉम्प्युटर्सचे संस्थापक शैलेश थिगळे सरांना. सर नमस्कार.
7: नमस्कार श्रोतेओ.
4: सर, मोबाईल रिपेअरिंग कोर्स याविषयी काय सांगाल?
7: आज अन्न, वस्त्र आणि निवारा याबरोबरच मोबाईल ही एक गरजेची वस्तू आहे, त्यामुळे मोबाईल क्षेत्रात रिपेअरिंगच्या संधी अत्यंत वेगाने वाढत चाललेल्या आहेत. मोबाईल रिपेअरिंग क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या भरपूर संधी आहेत. मोबाईल रिपेअरिंगमध्ये भरपूर पैसे मिळू शकतात, यामुळेच तरुण तरुणी मोबाईल रिपेअरिंग क्षेत्रात आपले करिअर करू शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थी अत्यंत अल्प भांडवलामध्ये स्वतःचे मोबाईल रिपेअरिंग सेंटर आपल्या गावामध्ये, शहरामध्ये

0: न्यू एज कॉम्प्युटरच्या मार्गदर्शनाखाली सुरू करू शकतो.
1: वा, खूपच छान. सर, आपल्या न्यू एज कॉम्प्युटर्समध्ये जो मोबाईल रिपेअरिंग कोर्स आहे तो सरकार मान्य आहे का?
0: हो, न्यू एज मध्ये जो कोर्स चालवला जातो हा सरकार मान्य कोर्स आहे. हा कोर्स महाराष्ट्र शासनातर्फे चालवला जातो आणि प्रमाणपत्र देखील महाराष्ट्र शासनातर्फेच मिळतं. एक मोबाईल जर आपण दुरुस्त केला तर साधारणपणे 100 ते 150 रुपये हा विद्यार्थी कमवू शकतो आणि दिवसभरामध्ये साधारण 5 ते 10 मोबाईल रिपेअर केले तर विद्यार्थी दिवसभरामध्ये 500 ते 1500 रुपयापर्यंत कमाई करू शकतो. म्हणजेच महिन्याला 15,000 ते 45,000 रुपयापर्यंत विद्यार्थी कमाई करू शकतो. या व्यतिरिक्त नोकरी किंवा शिक्षण घेत असताना एक एक्स्ट्रा इन्कम मिळवण्यासाठी मोबाईल रिपेअरिंग कोर्स हा निश्चितच फायदेशीर ठरू शकतो.
1: सर, यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
0: यासाठी 10वी पास किंवा नापास विद्यार्थी हा सरकार मान्य कोर्स करू शकतो. शासनातर्फे याला फक्त 25 जागा आहेत आणि याला वयाची कोणतीही अट नाही. हा कोर्स मराठी भाषेतून शिकवला जातो. याच्या सकाळ, दुपारी किंवा संध्याकाळी अशा सोयीस्कर वेळा आहेत. तसेच बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी न्यू एजने स्पेशल संडे बॅचचे आयोजन केलेलं आहे. विद्यार्थी आठवड्यातून फक्त रविवारी येऊन हा सरकार मान्य कोर्स पूर्ण करू शकतो. हा कोर्स 6 महिन्यांचा पार्ट टाइम कोर्स असून यामध्ये आम्ही बेसिक मोबाईल रिपेअरिंग पासून ऍडव्हान्स अँड्रॉइड मोबाईल रिपेअरिंगचे ट्रेनिंग देतो. यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अशा दोन्ही गोष्टींचं ट्रेनिंग दिलं जातं. तसेच यामध्ये मोबाईल रिपेअरिंग मधल्या ज्या काही विविध समस्या असतात, जसं की चार्जिंग प्रॉब्लेम येतो, डिस्प्ले फुटतो, डिस्प्ले पाण्यामध्ये पडतो, रिंगर, स्पीकर, माईक इत्यादी, याविषयीची पूर्ण माहिती ही आम्ही प्रॅक्टिकल सह विद्यार्थ्यांना शिकवतो. न्यू एजचे स्वतःचे मल्टी ब्रँड मोबाईल रिपेअरिंग सर्व्हिस सेंटर असून यामध्ये आलेले मोबाईल हे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलमध्ये दाखवले जातात आणि त्यांच्या समक्ष हे मोबाईल रिपेअर केले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा निश्चितच फायदा होतो.
1: हा सरकार मान्य मोबाईल रिपेअरिंग कोर्स केल्यानंतर नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी काय आहेत?
0: या कोर्समध्ये भरपूर प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिले जात असल्यामुळे कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी स्वतःचे मोबाईल रिपेअरिंग सेंटर सुरू करू शकतो अथवा नामांकित मोबाईल कंपन्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये नोकरी देखील करू शकतो. या सर्व्हिस सेंटरमध्ये पगार देखील उत्तम असतात. सोलापुरातील बऱ्याच सर्व्हिस सेंटरमध्ये न्यू एजचे विद्यार्थी हे कार्यरत आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपापल्या गावामध्ये, शहरामध्ये मोबाईल रिपेअरिंग सेंटर सुरू केलेले आहेत. यासाठी न्यू एज कॉम्प्युटरतर्फे त्यांना मार्गदर्शनही दिले जाते. तसेच अल्पदरात मोबाईल रिपेअरिंग किट देखील उपलब्ध करून दिले जाते.
1: सर, यासाठी फी कशी भरायची असते?
0: यासाठी फीज ही हप्त्याने भरता येते किंवा एकदम ही भरता येते. यासाठी स्पेशल डिस्काउंटही दिला जातो.
1: सर, महिलांनी या मोबाईल रिपेअरिंगच्या क्षेत्रामध्ये पुढे यावं यासाठी न्यू एज तर्फे काही विशेष योजना आहे का?
0: हो, निश्चितच आहे. महिला आणि मुलींनी या क्षेत्रात पुढे जावे यासाठी न्यू एज तर्फे महिला आणि मुलींसाठी 50% डिस्काउंट हे फी मध्ये आम्ही देतो, जेणेकरून त्यांनी देखील हा कोर्स शिकावा आणि स्वावलंबी व्हावं.
1: हा कोर्स करण्यासाठी कुठे संपर्क साधावा?
0: हा कोर्स करण्यासाठी न्यू एज कॉम्प्युटर्स 200 लष्कर रोटे कॉम्प्लेक्स शेजारी या ठिकाणी संपर्क साधावा.
1: मोबाईल नंबर काय सांगता येईल?
0: 98-220-71-77-8.
1: सर, ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
2: काय यश, नवीन गाडी घेतलीस?
3: होय काकू, मी सरकार मान्य न्यू एज कॉम्प्युटर्स मध्ये ऍडव्हान्स अँड्रॉइड मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स केलाय आणि ब्रँडेड सर्व्हिस सेंटर मध्ये जॉबही करतो.
2: होय, सरकार मान्य न्यू एज कॉम्प्युटर्स यशस्वी होण्याची गुरु किल्ली.
3: न्यू एज कॉम्प्युटर्स 200 लष्कर रोटे कॉम्प्लेक्स शेजारी सोलापूर. मोबाईल 9822071778.
4: न्यू एज कॉम्प्युटर्सची न्यू ऑफर, जुना कॉम्प्युटर द्या आणि अल्प दरात नवीन कॉम्प्युटर घ्या. मोबाईल 98-220-71-77-8.
5: न्यू एज कॉम्प्युटर्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. सकाळचे 7:50 आणि 20 सेकंद होत आहेत. आता भावधारा या कार्यक्रमात मराठी भावगीतांचा आनंद आपण घेऊया. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात माणिक वर्मा यांनी गायलेलं आणि दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेलं गीत.

0: आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन आपण ऐकूयात.
1: श्रोते हो, 1895 ते 1900 या 5 वर्षात सोलापुरात राज्यभरातील विविध नाट्य संस्थांनी विविध 35 नाटकांचे प्रयोग केले होते. संगीत एकच प्यालाचा तेलगू नाट्य प्रयोग सुरा वंशहरा नावानं विष्णू प्रासादिक नाट्य मंडळानं सादर केला होता. सोलापुरात होणाऱ्या कन्नड नाट्य प्रयोगांनाही हाऊसफुल गर्दी होत असे. अशी अनोखी माहिती आत्मसात करण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. श्रोते हो, नक्की ऐका 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.
0: भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया गुरुनाथ शेनॉय यांचं हे छानसं भावगीत, रंजना प्रधान यांच्या संगीत नियोजनात उषा वाघ यांचा स्वर आहे.

0: उषा वाघ यांनी गायलेलं गुरुनाथ शेनॉय यांचं गीत आताच आपण ऐकलं. जलसंगीत होतं रंजना प्रधान यांचं. याबरोबरच आजचा भावधारा हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय.
1: या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का?
2: ऐका साहित्य संपदा.
3: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
2: सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्यवाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी,
1: कविता कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास.
2: सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा,
1: शब्द कला आणि संस्कृतीचा उत्सव.
3: आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे.
0: आकाशवाणी सोलापूर, सकाळचे 8:00 थोड्याच वेळात समाचार प्रभात हे राष्ट्रीय बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: 78 87 74 54 82 आहे. आपण भेटणार आहोत लहान मुलांच्या अंतरग्रंथीय विकारतज्ञ डॉक्टर अमृता अश्विन साठे यांना.
1: डॉक्टर अमृता साठे नमस्कार.
2: नमस्कार.
1: डॉक्टर, लहान मुलांची उंची वाढत नाहीये असा बऱ्याच पालकांची म्हणजे तशी तक्रार असते.
2: हो.
1: उंची न वाढण्याची कारणं काय आहेत?
2: उंची न वाढण्याची बरीच कारणं आहेत. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे एक त्याचा भाग अनुवंशिक असतो.
1: हो.
2: एक भाग आपल्या एन्व्हायरमेंटच्या इन्फ्लुएन्सेस म्हणजे आपण काय खातो, आपण कुठे खेळतो, कसे राहतो त्याच्यावर असतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हॉर्मोन. या तीन गोष्टींचं एकत्रित मिश्रण होऊन आपली उंची ठरते. तर आई वडिलांची उंची जेवढी आहे त्यातलं मीन त्याच्या मध्यभागापर्यंत तरी मुलाची उंची पोचली पाहिजे. त्या पलीकडे सुद्धा वडिलांची उंची जेवढी असते त्याच्या जवळजवळ 10 सेंटीमीटर खालीपर्यंत मुलीची उंची येते. आणि आईची उंची जेवढी असते त्याच्या ऍटलिस्ट 10 ते 13 सेंटीमीटर जास्त पर्यंत मॅक्सिमम मुलाची उंची येते. मग बऱ्याचदा असं वाटतं आई वडिलांना की आमचं मूल खूप उंच व्हायला पाहिजे माझ्यापेक्षाही जास्त. तर ते आपण थोडं लक्षात घ्यायला हवं. जर अर्थात ऍटलिस्ट माझ्या एवढं सुद्धा व्हायला पाहिजे पण तेवढंही होत नाही मग नक्कीच काहीतरी आजार आहे आणि बघायला हवाय. त्याची कारणं ग्रंथी असू शकते, आतडी असू शकते किंवा रक्त असू शकतं. आणि किडनी सगळ्यात महत्वाचं कारण. बऱ्याचदा आपल्याला लक्षात येत नाही की किडनीत विकार असल्यामुळे बाळाची उंची वाढत नाही. खूप मुलं फक्त उंची न वाढण्याकरता येतात आणि टेस्ट केल्यावर कळतं की किडनीचे बरेच डेंजरस विकार आहेत. त्यामुळे जर चुकून जरी वाटलं की उंची जेवढी तुमची लहानपणी होती तेवढीही आता नाही आहे तर नक्कीच किडनीची तपासणी करून घेणं खूप गरजेचं होतं.
1: बरोबर आहे.
0: शोधे हो, तुम्हालाही तुमच्या मुलांच्या उंचीबद्दल शंका असेल तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टर अमृता अश्विन साठे यांना भेटून त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. टायनी ग्लॅन्ड्स एंडोक्लिनिक हे दत्त चौकातल्या टोळाच्या बोळामध्ये आहे. संपर्क क्रमांक 78 87 74 82 असा आहे. 7887735482. आपण संवाद साधतोय अंतरग्रंथीय विकारतज्ञ डॉक्टर अमृता अश्विन साठे यांच्याशी.
1: उंची कुठल्या वयापासून कुठल्या वयापर्यंत वाढू शकते याचं काही निश्चित वय सांगता येईल?
2: हो. तर जे आपल्याला सुद्धा दिसतं जन्माला आलेलं बाळ आणि एक वर्षाचं बाळ ह्याच्यात उंचीत आणि वागण्यात किती फरक असतो?
1: बरोबर.
2: तर मॅक्सिमम उंची स्पीडनी पहिल्या 2 वर्षात वाढते आणि त्याच्यानंतर वयात येतो तेव्हा वाढते. त्यामध्ये 2 वर्षापासून वयात येण्यापर्यंत हळूहळू वाढते. जवळजवळ 3 ते 4 सेंटीमीटर दरवर्षी वाढते. जास्तीत जास्त म्हणजे 6 सेंटीमीटर दरवर्षी. तेवढी जरी वाढत असली तरी ती चांगलीच आहे. त्या पहिल्या 2 वर्षात किंवा वयात येताना जर वाढली नाही तर ते मात्र धोक्याचं लक्षण आहे.
1: खरंच आहे. डॉक्टर अमृता साठे, आता असं म्हणतात की मुलांना म्हणजे शाळेत असताना जर आपण स्विमिंगला लावलं किंवा सायकलिंग करायला सांगितली तर उंची लवकर लवकर वाढू शकते, मग हे पण कितपत सत्य आहे?
2: हे सत्य आहे प्रोव्हाइडेड जर कुठल्याही हॉर्मोनचा आतमध्ये काही त्रास विकार नसेल तर. जे मी तुम्हाला एन्व्हायरमेंटल इन्फ्लुएन्सेस म्हणले होते म्हणजे आपली एक्सरसाइज, आपली ऍक्टिव्हिटी, आपलं खाणं, जर पोषण चांगलं असेल, ऍक्टिव्हिटी चांगली असेल तर हाडांवर जे वरची आणि खालची टोकं असतात जिथे वाढ होते त्याला ताण बसल्याने ती वाढतात. जर हॉर्मोनचा काहीच गफला आतमध्ये नसेल तर, जर कुठल्याही हॉर्मोनची कमतरता जाणवली तर हे सगळं करून सुद्धा हवी तेवढी उंची वाढत नाही. कारण तेवढी हाडाला स्टिम्युलस मिळत नाही हॉर्मोन नसल्यामुळे. जर सगळे हॉर्मोनचे लेवल नॉर्मल असले तर हे केल्याने नक्कीच फायदा होऊ शकतो.
1: शोधे हो, आपल्यालाही आपल्या मुलांमध्ये उंची वाढत नाही असं जर वाटत असेल तर आपण तात्काळ दत्त चौकामध्ये टायनी ग्लॅन्ड्स एंडोक्लिनिक आहे डॉक्टर अमृता साठे यांचं, त्यांना आपण भेटू शकता आणि आपल्या मुलांवरती उंचीच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून उपचार घेऊ शकता. मोबाईल क्रमांक आहे 78 87 74 82 7887735482.
0: या संदर्भातली अधिक माहिती आपण या नंतरच्या भागामध्ये घेणार आहोत. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय, नमस्कार.
3: टायनी ग्लॅन्ड्स एंडोक्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. 8:21 झालेली आहेत. आता ऐकूयात दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडी.

0: गिल अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या पी एन गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
4: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
3: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
4: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
3: आजच भेट द्या पुना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटीसह आपल्या सेवेत.
2: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, खरं तर अधिक महिन्यात मंदिरांना पुरोहितांना दान देतात. महाराष्ट्रात जावयाला दान देण्याची पद्धत आहे, पण मला असं वाटतं की लाडक्या जावयाबरोबरच लाडक्या मुलीला देखील काही दागिना द्यायला हरकत नाहीये. तर मग असे कोणते दागिने आहेत की जे मुलीला दिले जातात, जे बजेट फ्रेंडली असतात, याची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगीळ आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
5: नमस्कार
2: सर. स्त्रियांच्या आयुष्यामध्ये सौभाग्य अलंकार जे असतात ते अतिशय महत्वाचे असतात. जोडवी आणि त्याच्यासोबतच पायाला शोभा आणणारा पैंजण असतात, तर या दोन्ही विषयी आज आम्हाला माहिती सांगा.
5: आता हे सुद्धा अधिक मासामध्ये बऱ्याचशा स्त्रिया मुद्दाम येऊन जोडवी बदलतात. तुम्ही सराफाच्या दुकानात जर अधिक महिन्यामध्ये गेलात तर बाकांवरती खुर्च्यांवर बसलेल्या स्त्रिया दिसतील. त्यांच्या समोर दुकानातले सेल्समन कारागीर त्यांचे आधीचे जोडवी काढत असतात, नवीन जोडवी घालत असतात. त्या आधीची जोडवी मोडीमध्ये ते देत असतात, नवीन जोडव्याचा हिशोब करून घेत असतात. आता जोडवी 4 ग्रॅम पासून पुढे बनतात. आपलं वेढणं जसं असतं त्या आकाराचं जोडवं असतं प्लेन, त्याला प्लेन जोडव किंवा पेढेगाठी जोडव म्हणतात. म्हणजे पूर्वीच्या काळातलं त्याचं नाव होतं पेढेगाठी जोडव. तसंच ते जोडवं पण त्याला जर मध्ये असे उंचवटा करून रेग असेल तर त्याला शिऱ्याची जोडवी, शीर जशी असते किंवा आपले भाज्यांची शीर काढतो तर तशी ते शीर असते टपोरी असे वरती. काही काही आता फॅशनेबल जोडवी पण येतात
2: बरीच डिझाईन, हा
5: त्याच्यामध्ये खडे लावलेली असतात आणि त्याच्यामध्ये पानाफुलाची डिझाईन असतात, ऑक्सिडाइज केलेली असतात. एक तर जोडवं असं असतं की आपलं वेढणं जे छोटं असतं 3 वेड्याचं असतं, पण ते 5-6 वेड्याचं असतं. ते ऑलमोस्ट पूर्ण तुमचं बोट आहे ते पूर्ण बोटभर ते जोडवं जातं. म्हणजे त्याला विनोदानी कधी कधी म्हणजे स्त्रिया सुद्धा म्हणताना स्प्रिंग जोडवं आहे का म्हणतात. म्हणजे ती पूर्ण मोठेच्या मोठे स्प्रिंग सारखं असतं. साधारणपणे जोडव्यांना मजुरी जर तुम्ही म्हणाल तर मजुरीपेक्षा 1300-1500 रुपयापासून जोडव्याचा एक जोड येतो. मग तो घेऊ तसा आहे, 5000 रुपयापर्यंत सुद्धा येतो चांगलं त्याला डेकोरेटिव्ह असेल तर. आणि त्याच्यावर ज्या पैंजण हा नटण्या करताय, हा जसा सौभाग्याचा अलंकार आहे ते नटण्या करताय. तर अधिक मासामध्ये जोडव्याबरोबर पैंजणही विकली जातात चांगल्या प्रकारे आणि ते पण शुभशकून मानतात लोक. तर पैंजण जे असतं ते 20 ग्रॅम पासून पुढे 200 ग्रॅम पर्यंत येतं, जड असतात पैंजण. आग्र्याला बनतात, हुपरी महाराष्ट्रातलं जे आहे तिथे बनतात, त्यानंतर राजकोटला बनतात, सेलमला बनतात साऊथला, आणि जयपूरची जी पैंजण असतात त्याच्यामध्ये फॅन्सी असतात, ती ऑक्सिडाइज केलेली असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मीना वर्क वगैरे केलेलं असतं. त्याला मजुरी जरा जास्त असते 6%. इतर जी पैंजण किंवा जोडवी असतात त्याला 4% मजुरी असते, पण ह्याला मात्र मजुरी 6% असते, याला डेकोरेटिव्हनेस असतो.
2: बरोबर.
5: तर पैंजण आणि जोडवी हे अधिक महिन्यात विकलं जाणारं आणि स्त्रियांकरताच, जसं मी मागे सांगितलं पुरुषोत्तम म्हणून सासू सासऱ्यांकडून जावई घेतो, तसं स्त्रिया त्यांच्या मिस्टरांच्या मागे लागून म्हणतात की लक्ष्मीचं पण काहीतरी तुम्ही करा कौतुक तर आम्हाला पण हे करून द्या.
2: बरोबर. आणि याची बरीच व्हरायटी तुमच्याकडे उपलब्ध असेल.
5: व्हरायटी म्हणजे जोडव्यांमध्ये म्हणाल तर कमीत कमी 100 पेक्षा जास्त प्रकार असतात.
2: अरे वा.
5: आणि त्याच्यात अगदी सिलेक्शन करायला म्हणून ऐकांची स्पर्धा लागलेली असते, कारण जसं साड्यांमध्ये जरा आणखीन काहीतरी दुसरं आणखीन काहीतरी दुसरं, तसं जोडव्यांमध्ये आणि पैंजणमध्ये असतं. पैंजण सुद्धा विविध डिझाईन्सची येतात आणि पैंजण ग्रॅम वरती विकले जातात, जनरली जोडवी ही नगावरती विकली जातात.
2: मोडक साहेब, लाडक्या जावयाबरोबर लाडक्या लेकीलाही अधिक महिन्यात काही दिलं पाहिजे हे खरंय, तर नक्की काय दिलं जातं याची माहिती आपण दिलीत श्रोत्यांच्या वतीने, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.

दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगिळी अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. आता सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं एक छानसं भावगीत आपण ऐकूयात.

कमलाकर भागवत यांच्या संगीत निवेशनात सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं भावगीत आताच आपण ऐकलं. आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 8:30 होत आहेत. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: पजलेत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी सविता मुस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन चांगलं काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. जनरल एन एस राजा सुब्रमणी देशाचे नवे सरसेनाध्यक्ष. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन. संगीत विश्वावर शोककळा. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद भारतीय जोडीकडे. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता. आता सविस्तर बातम्या. देशहितासाठी समाजहितासाठी असामान्य कार्य करणाऱ्या विविध ठिकाणच्या नागरिकांच्या कार्यातून आपल्याला नवी प्रेरणा मिळते असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात या कार्यक्रमात केलं. समाजासाठी निस्वार्थ वृत्तीनं काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं मोदी म्हणाले. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्यांच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गावखेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. आपल्या छंदासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं गरजेचं आहे असं सांगून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा उपयोग यासाठी करावा असं पंतप्रधान म्हणाले. तारांगण पाहायला जाणं किंवा खगोलशास्त्र मंडळाचं सदस्य होणं

0: अशा गोष्टी अवश्य करा असं सांगताना पंतप्रधान म्हणाले,
1: साथियों रात में तारों को निहारना अपने आप में अद्भुत अनुभव होता है। ज्योतिर्विद्या परिसंस्था भी एस्ट्रोनॉमी के सबसे पुराने संस्थानों में से एक है। यहाँ ऑब्जर्वेशनल फैसिलिटीज के साथ साथ बुक्स लाइब्रेरी और टेलीस्कोप लाइब्रेरी की सुविधा भी है। मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाए।
0: पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा उल्लेख पंतप्रधानांनी कालच्या भागात केला। याबाबत बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले,
2: 1944 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या अगणित सभासदांनी केलेल्या कामाची ही पोचपावतीच म्हणायला लागेल। इंग्रजी राजवटीत खगोलशास्त्राचा अभ्यास अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे पुण्यातील काही नामवंत लोकांनी एकत्र येऊन ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना केली। आकाश दर्शनाचे कार्यक्रम, प्रदर्शने, वेधशाळांच्या अभ्यासशैली, खगोलशास्त्रीय अभ्यास वर्ग अशा अनेक माध्यमातून वर्षभर खगोलशास्त्राचा प्रसार चालू असतो। तसेच निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी संस्थेकडे आहेतच, पण सभासदांसाठी पुस्तके आणि दुर्बिणी यांची लायब्ररी पण आहे। सभासदांच्या अभ्यासासाठी लोकमान्य टिळकांच्या केसरी वाड्यावरती संस्थेची स्वयंचलित दुर्बीण असून त्यातून रूपविकारी ताऱ्यांची निरीक्षणे घेतली जातात, तर लघुग्रहांच्या विधानांचीही निरीक्षणे घेतली जातात। त्याचप्रमाणे उल्का वर्षावाची पण निरीक्षणे ज्योतिर्विद्या घेते। ही सगळी निरीक्षणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवली जातात। जगभराचे खगोल निरीक्षक त्यांचा वापर करतात।
0: सध्या देशाच्या अनेक भागात कडक उन्हाळ्याची स्थिती आहे। अशावेळी नागरिकांनी सतत थोडं थोडं पाणी पीत राहावं आणि सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणे राहणीमानात बदल करावा असा सल्ला पंतप्रधानांनी दिला। अलीकडेच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करत नेदरलँड्स भेटीत चोल साम्राज्य काळातला ताम्रपट भारतात परत आणल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली। आपल्या मन की बात कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडूंनी अलीकडेच केलेल्या कामगिरीचा पंतप्रधानांनी गौरव केला। चांगल्या कामाचं कौतुक करणं आणि आवश्यक असेल तेव्हा निर्भीडपणे चुकीच्या गोष्टींवर टीका करणं हाच पत्रकारितेचा खरा धर्म आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं। केरळमधील कोट्टायम इथं काल दीपिका मल्याळम दैनिकाच्या 140व्या स्थापना दिनाच्या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी त्यांच्या हस्ते दीपिका एक्सलन्स पुरस्कार प्रदान करण्यात आले। केवळ घटनांचं वृत्तांकन करण्यापलीकडे जाऊन पत्रकारितेनं आशा, नवनिर्मिती, करुणा आणि वैज्ञानिक प्रगतीशी संबंधित कथांनाही ठळकपणे समोर आणलं पाहिजे असं ते पुढे म्हणाले। या कार्यक्रमाला राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि मुख्यमंत्री V.D. सतीशन उपस्थित होते। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। जनरल NS राजा सुब्रमणी यांनी काल देशाचे नवीन सरसेनाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला। नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक प्रांगणात झालेल्या समारंभात त्यांना मानवंदना देण्यात आली। सरसेनाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी ते राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते। गेल्या वर्षी 31 जुलैला लष्कर उपप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले। पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। विचार आणि कृतीमधील नाविन्य हे लष्करी क्षमतांच्या विकासाला गती देईल असं ते यावेळी बोलताना म्हणाले। देशाचे 27वे नौदल प्रमुख म्हणून ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी काल पदभार स्वीकारला। ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्याकडून त्यांनी नौदल प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारली। भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं। त्या 89 वर्षांच्या होत्या। सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे। 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका इथं त्यांचा जन्म झाला। गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं। सुमन हिमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई लग्नानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या। 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली। केतकीच्या बनी सारखं भावगीत, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गबाई सारखी अंगाई, गवळण, विरहगीतं, भाव

0: गीतं, भक्तिगीतं आणि बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहून आये बालमा, ठहरिये होश मे आलू, न तुम हमे जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी हिंदीसह विविध भाषांमधील हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद मिळवलं. सात्विक आणि चिरागनं इंडोनेशियाच्या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी सात्विक चिराग जोडीचं या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता ठरला आहे. काल अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघावर 12 चेंडू आणि 5 गडी राखून विजय मिळवला. बंगळुरू संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरू संघाच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत गुजरात टायटन्स संघाला 155 धावांवर रोखून धरलं. यात वॉशिंग्टन सुंदरनं केलेल्या नाबाद 50 धावांचा समावेश आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विराट कोहलीनं फटकावलेल्या नाबाद 75 धावा निर्णायक ठरल्या. विराटला सामनावीर तर वैभव सूर्यवंशीला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलं. हवामान. गुजरात, केरळम, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओडिशा, दक्षिण कर्नाटक, तमिळनाडू, पुदुचेरी, कराईकल आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात आज मुसळधार पावसाचा भारतीय हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे. तसंच मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात गारपिटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनची आगेकूच होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं आयएमडीनं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन चांगलं काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. जनरल एन एस राजा सुब्रमणी, देशाचे नवे सरसेनाध्यक्ष. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद भारतीय जोडीकडे आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दुसऱ्यांदा विजेता. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून, तसंच न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या मोबाईल ऍपवरून देखील आमच्या प्रसारणाचा आनंद आपण घेत आहे. सकाळचे 8:40 आणि 40 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी गाण्यांचा कार्यक्रम.

श्रोतेहो, ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं काल 31 मे 2026 रोजी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. तेव्हा आजच्या कार्यक्रमात त्यांच्याविषयी जाणून घेत त्यांनी गायलेली अजरामर गाणी आपण ऐकणार आहोत. रसिकभाऊ सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1938 रोजी बांगलादेशातील ढाका या ठिकाणी झाला. नुसतं सुमन कल्याणपूर हे नाव जरी उच्चारलं तरी निर्मळ, शांत, सोज्वळ आणि सात्विक चेहरा आणि तेवढाच मधुर आवाज आपल्याला आठवतो. सुमन हेमाडी हे त्यांचं लग्नाआधीचं नाव. त्यांचे वडील शंकरराव हेमाडी हे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये वरिष्ठ पदावर होते. वडिलांच्या बदलीमुळे त्यांचं कुटुंब मुंबईत स्थायिक झालं, जिथं सुमनताईंच्या कलाप्रवासाची

खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. सुरुवातीला त्यांना चित्रकलेची ओढ होती, पण नैसर्गिक आवाजानं त्यांना संगीताच्या वाटेवरती आणलं.

रसिक हो, रामानंद कल्याणपूर यांच्याशी लग्न होऊन सुमनताई या सुमन कल्याणपूर या नावानं सर्व परिचित झाल्या। मराठी भावगीतं भक्तिगीतं तसंच सिनेसंगीतात सुमन कल्याणपूर यांचं योगदान फार मोठं असल्याचं आपल्याला माहितीच आहे। त्यांनी सुरुवातीला पंडित लक्ष्मणराव अमृते यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले। 1954 मध्ये दरवाजा चित्रपटासाठी त्यांनी पहिलं पार्श्वगायन केलं होतं। गायन कलेत साम्य असल्यामुळे सुरुवातीला त्यांना लता मंगेशकर यांच्यासोबत काही संगीतकारांनी दुसरी लता म्हणून पाहिलं, पण त्यांनी कधीही कटुता बाळगली नाही किंवा आक्रस्ताळेपणा केला नाही। एका गाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी तलत महमूद हे सुमनताईंच्या आवाजानं प्रभावित होऊन त्यांनी HMV म्युझिक कंपनीकडे त्यांच्या नावाची शिफारस केली। वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी मोहम्मद शफी यांनी संगीत दिलेल्या मंगू चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केलं होतं। गाण्याचे बोल होते कोई पुकारे धीरे से तुझे। त्यानंतर त्यांच्या गाण्याची घोडदौड चालूच राहिली आणि लता मंगेशकर, शमशाद बेगम आणि आशा भोसले यासारख्या गायिकेंच्या तारका मंडळात त्यांनी मानाचं स्थान मिळवलं। रमेश अणावकर यांचं गीत आता आपण ऐकूयात। स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा, संगीत दशरथ पुजारी यांचं।

रसिक हो, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजानं एका पिढीला अक्षरशः वेड लावलं होतं. जिथं सागरात धरणी मिळते असं म्हणत प्रियकराची वाट बघणारी प्रेयसी, घालगाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरीचा सुवासाची कर भरसात असं म्हणणारी सासुरू वाशिणचं गाणं, निंबोणीच्या झाडामागं चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, ही अंगाई कशी गवळण राधा वावरली ही गवळण, सांज आली दारातून क्षितिजाच्या गंधातून हे विरह गीत, नाविकारे वारा वाहेरे डौलाने हाक जरा आज नावरे, केतकीच्या बनी तिथं नाचला ग मोर हे भावगीत, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, जगी जास कोणी नाही त्यास देव आहे, देव माझा विठू सावळा माळ त्याची माझी या गळा, यासारखी भक्तिगीत, उठा उठा चिऊताई या लाडक्या मुलांनो यासारखी बालगीत, अशा विविध मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला होता. किंबहुना आजही ही गाणी तितकीच गोड वाटतात, पण त्यांची गाणी जितकी प्रसिद्ध झाली त्या जितक्या लोकप्रिय झाल्या तितक्याच प्रसिद्धीपासून अलिप्त राहिल्या.

श्रोतेहो, सुमनताईंनी मराठी भावगीतांपैकी सर्वात जास्त भावगीतं संगीतकार दशरथ पुजारी यांच्याकडे गायली. किंबहुना दशरथ पुजारी यांच्या गाण्यामुळेच मराठी भावगीतांमध्ये सुमनताईंची गाणी मैलाचा दगड ठरली. संगीतकार यशवंत देव यांच्या शिष्यवर्गातील एक नामवंत नाव म्हणजेच सुमन कल्याणपूर. यशवंत देव यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मधुवंतीच्या सुरासुरातून श्रीरामाचे चरण धरावे, पक्षिणी प्रभाती अशी गाजलेली गाणी सुमनताईंनी गायली. त्यांनी मराठी हिंदी व्यतिरिक्त पंजाबी गुजराती बंगाली आसामी कन्नड भोजपुरी ओरिया आणि इतर भाषेत सुद्धा गाणी गायली आहेत. न तुम हमे जानो न हम तुम्हें जाने मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया. ठहरिए होश में आलू तो चले जाइएगा. तुमसे वो हसीन कभी मोहब्बत न मैंने करनी थी. पर्वत के पेड़ों पर शाम का बसेरा है. तुमने पुकारा और हम चले आए. मेरे महबूब न जा. नाना करते प्यार तुम्हें से कर बैठे. आपसे हमको बिछड़े हुए. चले जा जहां प्यार मिले. मन गाए वो तराना. दिल ने फिर याद किया. या आणि अशा असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टी ही गाजवली होती. पण लोकप्रियतेच्या या शिखरावरच असताना त्यांनी एकदमच गाणं गायचं सोडून दिलं. काही अंतर्गत वादांमुळे मोहम्मद रफी यांनी लता दीदींबरोबर गाण्याचं सोडून दिल्यानं लता दीदींची काही गाणी सुमनताईंच्या वाट्याला आली आणि त्यांनी त्या गाण्यांचं अक्षरशः सोनं केलं. लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपूर या हेमंत कुमार यांनी संगीत दिलेल्या चांद या चित्रपटासाठी एकत्र गायल्या होत्या. सुमनताईंनी तब्बल 740 चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलंय. श्रोतो, सुमनताईंच्या कार्याची या कार्याची दखल घेत मध्य प्रदेश सरकारच्या वतीनं दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार सुमनताईंना मिळाला होता. त्याचप्रमाणे भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. रसिको, लिंबोणीच्या झाड्यामागं चंद्र लपला ग बाई हे गाणं गाऊन बालगोपाळांना झोपी घालणाऱ्या आणि उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले असं म्हणून याच बालगोपाळांना जाग करणाऱ्या सुमनताई मात्र काल निजल्या त्या कायमच्याच. मात्र त्यांचे सूर नेहमीच आपल्या स्मरणात राहतील याच काहीच शंका वाटत नाही. त्यांचं हे जाणं अख्ख्या संगीत विश्वात खूप मोठी पोकळी निर्माण करणार आहे. त्यांना विनम्र अभिवादन.

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं भावगीत आताच आपण ऐकलं. ज्याला संगीत होतं अशोक पत्की यांचं. बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आजच्या कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांनी गायलेली काही भावगीत आपण ऐकली. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 9 वाजले आहेत.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज मणकेतील घ्यात आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेव.

श्रोते हो, आता पुन्हा काही मराठी गाण्यांचा आनंद आपण घेऊयात. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. जलसंगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

श्रोतेहो, वडिलांचा अनुभव हा जीवनाचा भक्कम आधारस्तंभ असतो आणि आईचं प्रेम म्हणजे आपल्यासाठी संपूर्ण जगाचं सार असतं. आज जागतिक पालक दिन आहे. दरवर्षी 1 जून रोजी जागतिक पालक दिन साजरा केला जातो. हा दिवस आपल्या आयुष्यातील आई वडील या दोन अनमोल व्यक्तींना आदरानं आणि प्रेमानं स्मरण करण्याचा दिवस आहे. आजच्या दिवशी आई वडिलांना एक छोटीशी भेटवस्तू देऊन काही प्रेमाचे शब्द किंवा त्यांच्यासोबत घालवलेला थोडासा वेळ देखील त्यांच्या चेहऱ्यावरती हसू आणू शकतो. पालकांच्या अमूल्य योगदानाची जाणीव ठेवत 2012 संयुक्त राष्ट्र महासभेनं 1 जून हा दिवस जागतिक पालक दिन म्हणून साजरा करण्याची अधिकृत घोषणा केली. या दिवशी जगभरात मुलं आपल्या पालकांविषयी आदर व्यक्त करतात. त्यांच्या प्रेमभरा या त्यागासाठी

0: ही आभार मानतात आणि त्यांना खास वाटेल अशा पद्धतीनं हा दिवस साजरा करतात. पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करतात. आर्थिक अडचणी असो वा भावनिक संघर्ष, ते नेहमी आपल्या मुलांसाठी झगडत राहतात. कुटुंबाच्या स्थैर्यात त्यांची भूमिका फार मोठी असते. म्हणूनच हा दिवस केवळ आनंद साजरा करण्यासाठी नाही, तर पालकांच्या प्रेमाची आणि त्यागाची जाणीव होण्यासाठी आहे. तेव्हा सर्व पालकांना जागतिक पालक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आता अरुण सरनाईक, प्रमिला दातार आणि राणी वर्मा यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकूया.
1: लल्ला लल्ला लल्ला लल्ला.

रसिको, आज 1 जून, आज जागतिक दूध दिवस। दुधाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी आणि त्याचा अपव्यय टाळण्यासाठी दरवर्षी 1 जून रोजी जागतिक दूध दिन साजरा केला जातो। संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेनं 2001 जागतिक दूध दिनाची सुरुवात केली। या दिवशी दुधाच्या आहारातील भूमिकेला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देणं, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं आणि दुग्धोत्पादन क्षेत्रातील योगदान अधोरेखित करणं हे उद्दिष्ट ठेवले जातात। गेल्या काही वर्षांमध्ये 70 अधिक देश या दिवसात या उपक्रमात सहभागी होतात आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचं

महत्व लोकांपर्यंत पोहोचवतात। दूध हा शरीरासाठी एक आवश्यक आणि पौष्टिक घटक मानला जातो हे आपणा सर्वांनाच माहिती आहे। लहान लोकांपासून ते थोरांपर्यंत सर्वांनाच दुधाची आवश्यकता असते। दूध हा शरीरासाठी आवश्यक सर्व पोषण तत्वांचा अतिशय चांगला स्रोत आहे। यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस, आयोडीन, आयर्न, पोटॅशियम, फोलेट्स, जीवनसत्व अ, जीवनसत्व ड, रायबोफ्लेविन, जीवनसत्व B12, प्रोटीन, उत्तम फॅट अशा सर्व घटकांचा समावेश असतो। दूध पिल्यामुळे शरीराला तातडीनं ऊर्जा मिळतं, कारण यात उच्च प्रतीच्या प्रथिनांसह अमिनो ऍसिड्स आणि फॅटी ऍसिडचा समावेश असतो। आज जगभरात मोठ्या प्रमाणात दुधाचं उत्पादन होत आहे। भारतानं दूध उत्पादनातून जागतिक स्तरावर वेगळं स्थान प्रस्थापित केलंय। दरम्यान मिल्कमॅन अशी ओळख असलेले वर्गीस कुरियन हे भारतातील धवल क्रांतीचे जनक आहेत हे आपणा सर्वांना माहितीच आहे। आज जागतिक दूध दिवस।

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं भास्कर रामचंद्र तांबे यांचं गीत आताच आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. याबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 9:15:40 झाली आहेत.
1: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
2: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं
1: श्रीकृष्ण गुरुकुल.
3: संपर्क 72-76-73-53-52.
0: आता ऐकूयात खमंग रुजकर हा कार्यक्रम.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
6: सहज, सोप्या, लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम
1: खमंग रुचकर.
7: श्रोतेहो नमस्कार. आजच्या खमंग रुचकर या कार्यक्रमामध्ये मी कृपा
8: आणि मी अश्विनी,
7: आम्ही दोघीही आमच्या सर्व श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत करतोय.
8: कृपा, सध्या सगळीकडे अधिक मासाची गडबड लगबड.

0: चालू आहे सगळ्यांकडे, नाही का? जावई भोजन करणं हा कार्यक्रम करण्यामध्ये बऱ्याच महिला अतिशय बिझी आहेत, दंग आहेत. सात्विक पदार्थांचा समावेश या जावई भोजनाला
1: केला जातो अगदी.
0: तर आज आपण आपल्या श्रोत्यांसाठी अशीच एक रेसिपी, साखर भाताची पारंपरिक आहे तरी पण तिची एक आठवण म्हणून आपण हा पदार्थ आज
1: नक्कीच.
0: तर आता साखर भात करायचं म्हटलं की आपल्याला एक जुने आंबेमोहर तांदूळ पाहिजेले. एक 7 ते 8 माणसांचा भात करायचा असं गृहीत धरूयात आणि त्यानुसार 4 वाट्या जुने आंबेमोहर तांदूळ घेऊयात. त्यानंतर यासाठी लागणार आहे 6 वाट्या. ही थोडीशी हेल्थ कॉन्शियस लोकांना ही साखर जास्त वाटेल, पण हा साखर भात आहे हे सगळ्यांनी लक्ष. आणि 1 वाटी तूप घ्यायचे, 10 लवंगा लागणार आहेत आपल्याला, 10-12 बदामाचे बी लागणार आहेत, 10-12 वेलदोडे, अर्धी वाटी बैदाणे लागणार आहेत, 1 ग्रॅम केशर किंवा मग केशरी रंग लागणार आहे, 1 लिंबू लागणार आहे आणि 1 छोटासा नारळ लागणार आहे.
1: मी साहित्य पुन्हा एकदा सांगू. आपण 4 वाट्या चांगले जुने लांब तांदूळ बासमती राईस,
0: भात मोकळा झाला
1: पाहिजे असं आपण तांदूळ घ्यायचे. 6 वाट्या साखर घ्यायची, 1 वाटी तूप घ्यायचं, 10 लवंगा घ्यायच्यात आपल्याला, त्याच्यानंतर 10 ते 12 बदाम बी, 10-15 वेलदोडे, अर्धी वाटी बेदाणे, केशर आपण आपल्या आवडीनुसार, तो ते नसेल तर आताच सांगितल्याप्रमाणे आपण केशरी रंग पण घालू शकतो, 1 लिंबू, 1 लहान नारळ आपण ऐच्छिक वापरू शकतो. आता ह्याची कृती सांगूया का?
0: हो, तर हे बघ कृपा, सगळ्यात आधी आपण तांदूळ जे आंबेमोहर ते तासभर आधीच धुवून ठेवायचे, त्यातलं सगळं पाणी काढायचं, निथळत ठेवायचे तांदूळ. आणि मग नंतर छान थोडंसं तूप घेऊन गरम तुपावरती लवंगा ज्या आहेत त्या परतवून घ्यायच्यात आणि तांदूळ सुद्धा त्याच्यामध्ये परतवून घ्यायचे. आता 4 वाट्या तांदूळ आहे तर त्याला दुप्पट गरम पाणी घालायचं शिजण्यासाठी, म्हणजे 8 वाट्या गरम पाणी त्यात शिजण्यासाठी घालायचे. शिजताना त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचे आणि रंगासाठी म्हणून किंचितची हळद घालायची.
1: हो अश्विनी, मध्येच मी तुला थोडंसं डिस्टर्ब करते. तांदूळ नवा किंवा जुना याच्यामुळे पण फार फरक पडतो.
0: खूप फरक पडतो. ज्यांना खूप मोकळा भात पाहिजे त्यांनी जुनाच तांदूळ घ्यायचे, आणि नसेल नवीन तांदूळ असेल तर मग पाणी थोडं 1 वाटी पाणी कमी केलं तरी चालणार. आणि मग हा मोकळा भात छान हळदीचा आणि मिठाच्या चवीचा थोडासा शिजवून घेतल्यानंतर तो परातीमध्ये मोकळा करायचा आहे. आणि मग एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये साखर घ्यायची, 6 वाट्या साखर, आणि त्याचा गोळीबंद असा पाक करून घ्यायचा आहे. आता हा पाक करताना खूप पाणी घालायचं नाहीये. 6 वाट्यांसाठी तुम्ही 2.5 ते 3 वाटी पाणी घातलं तरी याचा छान लवकर कमी वेळेत पाक होईल. आणि मग तुम्हाला या पाकामध्येच आवडत असेल तर 1 संपूर्ण लिंबाचा रस घालायचा आहे, आणि आवडत असेल तर खोवलेलं ओल्या नारळाचं खोबरं जे आहे ते सगळं घालून घ्यायचं, आणि मग नंतर त्याच्यामध्ये केशर किंवा केशरी रंग घालायचा. तो शिजलेला भात जो आहे तो याच्यामध्ये घालून सगळा छान मिक्स करून घ्यायचा आहे, आणि मग त्याची पुन्हा एकदा वाफ घ्यायची. आता वाफ घेण्यासाठी आपण तवा गरम करून पुन्हा ह्या भाताचं पातेलं त्याच्यावरती तर ठेवलं, तर आता नवीन पद्धतीनं हॉटेलात भाताला जसा दम देतात तशा पद्धतीनं पुन्हा एकदा ह्याला छान दणदणीत वाफ येईल. आणि मग नंतर शिजल्यानंतर एक वाफ घेतल्यानंतर वरतून बदामाचे काप, बेदाणा, वेलची पूड सगळं त्यात मुरण्यासाठी म्हणून 1 वाटी चांगलं तूप त्याच्यात गरम सोडा, एक केळीचं पान वरती झाकून एक ताट लावून मग पूर्ण बंद करून छान ही वाफ आपण तव्यावरती घ्यायची. बरं का कृपा?
1: हा भात थंड देखील सुंदर लागतो आणि आजचा उद्या सुद्धा खूप छान लागतो, कारण त्याच्यामध्ये पाक मुरलेला असतो.
0: बरोबर. आणि या टिपेसह आजच्या भागामध्ये आम्ही आपला निरोप घेतो, पण उद्याच्या भागात एका नवीन रेसिपीसह नक्की भेटूया. तोपर्यंत मी अश्विनी
1: आणि मी कृपा
0: आपला निरोप घेतो.
1: नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर. आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
4: खमंग रुचकर हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 9:21 आणि 40 सेकंद होत आहेत. आता ऐकूयात सोलापूरची नाट्यगाथा, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक

0: रंगदेवतेला वंदन करून आणि रसिकांना अभिवादन करून सहर्ष सादर करत आहोत शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा. संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. सोलापूरची नाट्यगाथा.
1: श्रोतेहो नमस्कार. प्रदेश, भाषा, लोकजीवन आणि राहणीमान, लोकसंस्कृती, जनमानस, वातावरण, समृद्धी या सगळ्यांचा विचार करता मागच्या 100 वर्षांमध्ये सोलापूर आणि परिसरातील नागरी तसंच ग्रामीण रंगभूमीचा विकास मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे असं ठळकपणे लक्षात येतं. लोकमानसानं इथली कला जिवंत ठेवली असं म्हणावं लागेल. सोलापूर जिल्ह्यातील विविध रंगमंचांवर सादर झालेल्या मागच्या 100 वर्षातील नाट्य आणि इतर कला प्रकारांवर नजर टाकली तर त्यामध्ये वैविध्य असल्याचं आपल्या लक्षात येतं. मात्र नाटक अथवा एकांकिकांच्या सादरीकरणामध्ये मुंबई पुण्यातील रंगभूमीवर झालेल्या नाट्यप्रयोगांचं अनुकरण अधिक असल्याचं आपल्याला दिसून येतं. अर्थात ते स्वाभाविक आहे, त्यामध्ये वावगं काहीच नाही आहे. आता अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर पतंगाची दोरी या नाट्यप्रयोगाविषयी आपल्याला बोलता येईल. कवी, लेखक, नाटककार अशी ख्याती असलेल्या अनंत काणेकर यांनी लिहिलेलं हे नाटक रुपांतरित होतं. म्हणजे जॉन विलियम वॅन ड्रुटेन यांनी लिहिलेल्या द व्हॉइस ऑफ द टर्टल या नाटकावरती ते आधारित आहे. 1951 साली पतंगाची दोरी या नाटकाचा सोलापुरात प्रयोग झाला. द व्हॉइस ऑफ द टर्टल 1943 साली ब्रॉडवेवर मंचस्थ झालेलं नाटक. जगभरातील बहुतेक सर्व कलावंतांना आपलं नाटक एकदा तरी ब्रॉडवेच्या रंगभूमीवरती सादर व्हावं असं मनोमन वाटत असतं. बायबलमधल्या सॉंग ऑफ सॉलोमन या पद्यामधल्या ओळीवरून द व्हॉइस ऑफ द टर्टल हे शीर्षक या नाटकाला दिलेलं होतं. अनंत काणेकरांनी त्याला एतद्देशीय स्वरूप देताना पतंगाची दोरी असं त्याचं नामकरण केलं. या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे ब्रॉडवेवरती सर्वाधिक काळ हे नाटक चाललं. जवळपास रोज या नाटकाचा एक प्रयोग तिथं होत असे. दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये एक सैनिक आणि एक अभिनेत्री यांच्यातील प्रेमकथेचं सूत्र यामध्ये होतं. या सूत्रावरून परदेशामध्ये विशेषतः ख्रिश्चन समाजामध्ये बरीच उलटसुलट चर्चा झालेली होती. पारंपरिक विचारांचा समाज विरुद्ध पुरोगामी लोकांमध्ये या नाटकाच्या विषयावरून बरीच भवती न भवती झाली होती. त्याच नावाचा इंग्रजी चित्रपटही पुढे निघाला, तोही बहुचर्चित झाला. सांगायचा मुद्दा काय, मुंबईमध्ये साहित्य संघातर्फे पतंगाची दोरी हे नाटक सादर झालं आणि त्यानंतर सोलापुरातल्या कलावंतांनी ते सादर केलं. या नाटकामध्ये डॉ शिवराम ग. दिवाडकर आणि त्यांच्या पत्नी इंदुमती शिवराम दिवाडकर यांनी भूमिका केलेल्या होत्या. त्याशिवाय डॉ शारंगपाणी दाम्पत्य आणि डॉ किरपेकर दाम्पत्याच्या भूमिका यामध्ये होत्या. खेरीज डॉ चिडगुपकर यांनी देखील नाटकामध्ये भूमिका केलेली होती. विशेष म्हणजे

सोलापुरामध्ये त्या काळी स्त्रियांच्या भूमिका करण्यासाठी स्त्री कलावंत अभावानच मिळत, पुरुषांनाच स्त्री भूमिका कराव्या लागत. पण पतंगाची दोरीमध्ये स्त्रियांनीच स्त्री भूमिका केलेल्या होत्या. बहुधा इंडियन मेडिकल असोसिएशन या संस्थेसाठी या नाटकाचा प्रयोग झालेला होता. त्यातले सगळेच कलावंत डॉक्टर होते. सांगायचा मुख्य मुद्दा

दिवाडकर यांना अर्पण केलेला आहे. पुलंच्या पहिल्या पत्नी दिवाडकर कुटुंबातल्या होत्या. पुलंशी विवाह झाल्यानंतर महिन्याभरातच त्यांचं निधन झालं. त्यानंतर पुलंनी सुनीता देशपांडे यांच्याशी दुसरा विवाह केला. तुझा है तुझपाशी हे पु ल देशपांडे यांचं अतिशय गाजलेलं नाटक. त्या नाटकाचे प्रयोग सुरू होण्यापूर्वी त्याचं संहिता स्वरूपामधलं पहिलं वाचन पुलंनी सोलापुरात डॉ दिवाडकर यांच्या निवासस्थानी केलेलं होतं. त्याला त्यावेळी सोलापुरातले नामांकित डॉक्टर गायिका उपस्थित होत्या. पुढच्या काळामध्ये तुझं आहे तुझपाशीचे प्रयोग सोलापुरातील विविध नाट्यसंस्थांनी वेगवेगळ्या निमित्तांनी केले. त्याविषयीचा तपशील नंतर स्वतंत्रपणे येणारच आहे. डॉक्टर निशा दिवाडकर ही डॉक्टर शिवराम दिवाडकरांची कन्या सोलापुरातील ख्यातनाम डॉक्टर पी के जोशी यांची सहाध्यायी होती. सोलापुरातील अनेक डॉक्टर्स नंतरच्या काळामध्ये व्यावसायिक रंगभूमी किंवा चित्रपटातही लौकिक प्राप्त ठरल्याचं दिसून आलेलं आहे. डॉक्टर वकील ते अगदी थेट गिरणी कामगार असा कलावंतांचा मोठा पट सोलापुरामध्ये आढळतो. जे विषय रंगभूमीवरती हाताळले गेले त्यामुळे तिचा विशाल विस्तार देखील आपल्याला दिसून येतो आणि कलावंतांच्या सादरीकरणाचा दर्जा आणि त्यांच्या मर्यादा यामुळे त्यांचा आवाका देखील सोलापुरी रंगभूमीनं दाखवून दिलेला आहे. बदलत्या काळानुसार अभिनयाबरोबरच प्रयोगामधली तंत्रसफाई नाटकाच्या गुणवत्तेची उंची दाखवून देते. श्रोते हो, लोकजीवन आणि राहणीमान या दोन्हीचा विचार करता सोलापुरातील रंगभूमीचा विकास वेगानं झालेला आहे. त्याचं कारण सुशिक्षित उच्चभ्रू समाजातील लोकांबरोबरच मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय सोलापूरकरांना नाटकाची आवड होती आणि अजूनही आहे. नाटकात भूमिका करणं म्हणजे परकाया प्रवेश अशा गोष्टींचं आकलन त्या काळामधल्या कलाकारांना किती होतं हा संशोधनाचा विषय आहे. नाटकाची निवड आणि दिग्दर्शन करणाऱ्यांमध्ये ती जाण असणं मात्र स्वाभाविक आहे, कारण संहिता निवडीवरूनच सादरकर्त्यांची गुणवत्ता ध्यानामध्ये येते. पण नाटक या संज्ञेशी सोलापुरातील तमाम जनमानस विविध जाणीवांनी जोडलेलं होतं असं निश्चितपणे म्हणता येईल. कलावंतांना आपण इतरांपेक्षा वेगळं काही करत आहोत, इतरांपेक्षा अभिनयाची एक वेगळी जाण आपल्यामध्ये आहे असा आत्मविश्वास होता. त्यामुळे महिन्याला असलेल्या तुटपुंज्या कमाईवर कुटुंबाचा गाडा ओढणाऱ्या सोलापूरकर कलावंतांचे दिवस विलक्षण वेगळे असत. सोलापूरकरांना कलेचा वारसा जुना आहे. अस्सल सोलापुरी कलाकार कविराय रामजोशी यांचा कालखंड 1762 ते 1813 असा मानला जातो. पेशवाईच्या काळामध्ये त्यांनी सोलापूरचं नाव महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या मराठी मुलखामध्ये गाजवलेलं होतं. पाय धरील कविराय दुजा अशी कोण लावणी करी असा सार्थ अभिमान त्यांनी मिरवला, पण ते निर्धनच होते. वेगळ्या अर्थानं सोलापूरकरांमध्ये विखुरलेली ही प्रतिभाच म्हणता येईल. त्यामुळे सोलापूरची भूमी कलावंतांसाठी सुपीक मानली जाते. सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी केली ती 1893 साली, पण त्याआधी 1885 साली लोकमान्य टिळक सोलापुरात आले होते तेव्हा शुक्रवार पेठेमध्ये सुरू असलेला गणपती उत्सव त्यांनी पाहिला. सामाजिक एकता, कलावंतांना मिळणारी संधी, उत्सवामधली पर्यावरणपूरकता या सगळ्याचं निरीक्षण त्यांनी केलं आणि त्यावरून त्यांना सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रेरणा मिळाली, कल्पना सुचली अशा नोंदी आपल्याला सापडतात. कलेला प्राधान्य देणाऱ्या या उत्सवाच्या इतिहासाची सोनेरी पानं सोलापुरामुळे लिहिली गेलेली आहेत हे उल्लेखनीय आहे. लोकजीवनाशी कलेची नाळ कशी जोडलेली आहे त्याचं हे एक अत्यंत ठळक उदाहरण असं आपल्याला म्हणता येईल. याखेरीज वगनाट्य, लोकनाट्य, तमाशा कलावंत, कलापथक, बहुरूपी, शाहीर, भारुडकार, कीर्तनकार, वासुदेव आणि अन्य कलावंतांनी ग्रामीण आणि शहरी रंगभूमी गाजवलेली आहे. त्याचा आढावा आपण पुढच्या टप्प्यामध्ये घेणारच आहोत. पण लोकजीवन आणि राहणीमानाचा परिणाम
सोलापूर

0: च्या नागर रंगभूमीवरती अधिकांशानं झाला हे विधान यथातथ्य आहे. सोलापूरच्या राजकीय इतिहासातही इथल्या कलेची बीजं सापडतात हे अधिक नेमकेपणानं जाणून घेणं गरजेचं आहे. कारण ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यामध्ये वेश बदलून विविध ठिकाणी निरोप पोहोचवणाऱ्या भटक्या विमुक्तांना कलावंतच म्हणावं लागेल. ते आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण बोलीभाषेचा वापर करीत पैसा, धन, पोलीस अशा स्थळांबद्दल वेगवेगळे संदेश किंवा माहिती देण्यासाठी विशिष्ट सांकेतिक शब्दांचा वापर ते करत असत. सणवार, उत्सव आणि जत्रा यात्रांमध्ये अशा लोककलावंतांचा वावर असे. म्हणूनच मागच्या 100 वर्षातील सोलापुरी रंगभूमीची महत्ता विशद करताना, तिचा लेखाजोखा मांडताना इथल्या वातावरणामध्ये, भूभागामध्ये, इथल्या हवेतच नाटकाचा, कलेचा दरवळ होता असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
1: शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. संशोधन, लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.
3: सोलापूरची नाट्यगाथा ही मालिका आताच आपण ऐकली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 9:35 होत आहेत. श्रोते हो, आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आस्वाद आपण घेऊयात.

श्रोतेह सकाळचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत चित्रबेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात जान तेरे नाम चित्रपटासाठी कुमार सानू यांनी गायलेलं गौहर कानपुरी यांचं गीत. जलसंगीत नदीम श्रवण यांचं आहे.

गदर चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. आता दिल का रिश्ता या चित्रपटासाठी अलका यांनी कुमार सानू, सपना अवस्थी आणि सहकार्याने गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकूयात.

दिल का रिश्ता या चित्रपटासाठी समीर यांचं गीत आताच आपण ऐकलं. अलका याज्ञिक कुमार सानू सपना अवस्थे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. श्रोतेहो, लोकप्रिय भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक आर माधवन यांचा आज आहे वाढदिवस. त्यांनी तमिळ आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या उत्कृष्ट अभिनयानं विशेष ओळख निर्माण केली. सप्टेंबर 2023 पासून ते FTII फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे पुण्याचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा जन्म 1 जून 1970 रोजी जमशेदपूर इथं एका तमिळ कुटुंबात झाला. त्यांच्या शिक्षणाविषयी जर बोलायचं झालं तर त्यांनी कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. चित्रपट कारकिर्दीविषयी बोलायचं झालं तर अभिनयात येण्यापूर्वी त्यांनी एनसीसीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती आणि कॅनडामध्ये सांस्कृतिक राजदूत म्हणून भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. 1996 इस रात की सुबह नहीं या हिंदी चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांचा रहना है तेरे दिल में हा चित्रपट आला होता. या चित्रपटानं त्यांना बॉलिवूडमध्ये चॉकलेट बॉय अशी प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आणि आर माधवन हे बॉलिवूडमधील मॅडी झाले. त्यांनी या चित्रपटासोबतच रंग दे बसंती, थ्री इडियट्स, तनु वेड्स मनू, विक्रम वेधा, वश आणि अलीकडेच आलेल्या धुरंधर चित्रपटांतून देखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. श्रोतेहो, आर माधवन यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया आणि रहना है तेरे दिल में या चित्रपटातलं एक गाजलेलं गाणं आपण ऐकूया. के यांनी गायलेलं हे गाणं समीर यांचं आहे.

हॅरिस जयराज यांच्या संगीत नियोजनात समीर यांचे गीत आत्ताच आपण ऐकलं. स्वर होता के यांचा आणि चित्रपट होता रहना है तेरे दिल में. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा चित्रवेला हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय.

हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम चित्रवेला आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 10:31 आणि 40 सेकंद होत आहेत. आता ऐकूयात सीआयईटी एनसीईआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: तो हमारा आज का प्रसारण यहीं पर समाप्त होता है, इसलिए मुझे यानी अजीत को
1: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए।
0: नमस्कार।
2: उमंग उमंग उमंग उमंग
3: उमंग हा CIET NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला। आकाशवाणी सोलापूर। आता आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन आपण ऐकूया। श्रोतेहो, प्रत्येक शहरात चित्रपटांचे खेळ तर रोज होतात, ज्याला सर्रासपणे चित्रपटांची न्यारी दुनिया असं म्हटलं जातं। पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज ज्या शहरात होतात त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं नाट्यवेड्यांचं शहर, हो ना? आता हे नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे कोणतं? तर आपलं सोलापूर शहर। आपल्या शहरात इतक्या वर्षांपासून दररोज नाट्यप्रयोग करणारे असे कलावंत कोण होते? सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधणी झालेल्या या नाट्य अभिरुचींमुळे इथल्या रसिकांना माय बाप असं कुणी संबोधलं? हे सारं काही जाणून घेण्यासाठी नक्की ऐका सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा, दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। श्रोतेहो, सकाळचे 11:40 झालेले आहेत। आता जाहिरातींचं प्रसारण आणि त्यानंतर मराठी गाण्यांचा आस्वाद आपण घेणार आहोत।
4: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात।
5: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर।
4: मोबाईल 93-72-707-100।
6: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, साटी गल्ली, सोलापूर।
7: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा।
8: आणि हीच परंपरा जपत लेक जावायचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी।
7: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
8: पुणे सोलापूर हायवे मोडणी,
7: संपर्क 87400304008।
9: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या।
10: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ।
9: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4:00। मोबाईल 95-79-790-940।
3: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत एकनाथ महाराजांचा अभंग। स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा।

0: उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
1: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
0: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छ्वासाचा अद्ययावत मशीन,
1: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर डी पी नकाते यांचं
0: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडी जवळ सोलापूर.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
1: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
2: अरुण नरखेडकर अनगर,
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।

0: बाळक्रम उरुळीकर आणि रागिणी भागवत यांनी गायलेलं श्रद्धानंद निकम यांचं लोकगीत आताच आपण ऐकलं. जलसंगीत होतं कमलेश कांबळी यांचं.
1: शेळी पालनातून समृद्धी. उस्मानाबादी शेळी सर्वत्र प्रसिद्ध आहे. बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा शेळी पालन एक प्रमुख उद्योग आहे. शेळी पालन उद्योग संघटित पद्धतीने केल्यास ऊस कारखानदारी स्पर्धा करू शकतो. तेव्हा संघटित व्हा, शेळी पालन उद्योग सुरू करा. शासनाच्या योजना, कर्ज पुरवठा, व्यापारी वृद्धी मधून शेळी कारखानदारी उभी करूया. संपूर्ण महाराष्ट्रात सभासद नोंदणी सेवा निःशुल्क करूया. भेटा, लिहा किंवा फोन करा. आमचा पत्ता: उस्मानाबादी शेळी मार्केटिंग सर्व्हिसेस, नवीन पोलीस मुख्यालयासमोर, धाराशिव. डॉक्टर वसंत मुंडे. मोबाईल क्रमांक 94-22-56-53-65.
2: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक. या आणि धम्माल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
3: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
4: प्रेम म्हणजे वसंत ऋतू मधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं, असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 साली सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. श्रोते हो, तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.

श्रोतेहो, आज ज्येष्ठ मराठी अभिनेत्री लीला गांधी यांचा वाढदिवस आहे. 1 जून 1938 त्यांचा जन्म. वयाच्या 8व्या वर्षांपासून लीला गांधी यांनी गोविंद निकम यांच्याकडे कथ्थक नृत्याचं शिक्षण घेतलं. 1951 दिग्दर्शक दिनकर पाटील यांनी त्यांच्या रामराम पाहुणं या गाजलेल्या मराठी चित्रपटावरून घरबार नावाचा हिंदी चित्रपट काढला. त्यात गोप आणि पारो यांच्या एका नृत्यात लीला यांची मदत घेतली होती. गुरु गोविंद निकम यांच्याबरोबर लीला गांधी एकदा भगवान दादा यांच्याकडे गेल्या होत्या. तिथं भगवान दादा यांचे डान्स मास्टर रॉबर्ट हजर होते. त्यांची आणि निकम यांची चांगली मैत्री होती. भगवान दादा यांना लीलाच्या नृत्याबद्दल समजलं आणि त्यांनी त्यांना त्यांच्या रंगीला, हल्ला गुल्ला, भला आदमी या चित्रपटांमध्ये नृत्य करायची संधी दिली. नृत्य छान झालं पण चित्रपट आलाच नव्हता. तो चित्रपट होता बरसात की राते. श्रोतेहो, त्यानंतरच्या बस कंडक्टर या चित्रपटात तर त्यांनी हेलन बरोबर नृत्य केलं होतं. हेलन यांचा भांगडा आणि लीला यांची लावणी अशी ती जुगलबंदी होती. लीलाबाईंचा नृत्याचा एक कार्यक्रम प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक राजा ठाकूर यांनी पाहिला आणि त्यांना रेशमाच्या गाठी या कार्यक्रमात नृत्य करण्यासाठी बोलावलं. सुरुवातीला वसंत पवार आणि मोहम्मद ही जोडी या नृत्याचं दिग्दर्शन करणार.

होती, पण पवारांनी लीलाबाईंचं नृत्य नैपुण्य पाहून राजाभाऊनं सांगितलं, हिचं नृत्य हिलाच बसू द्या, इश्काच्या रंगात वीज भरे अंगात या गाण्यावर त्यांनी सुंदर नृत्य केलं। ही त्यांची मराठी चित्रपटातली सुरुवात होती। प्रीती संगम मधील हिंदी अभिनेता आगा याच्याबरोबरचा त्यांचा झगडा खूपच गाजला। सांगत्या ऐकापासून त्यांनी अनेक चित्रपटांचं नृत्य दिग्दर्शन केलं, तर केला इशारा जाता जाता या चित्रपटाच्या त्या सहनायिका होत्या।

0: पडछाया या चित्रपटासाठी दत्ता डावसेकर यांनी संगीतबद्ध केलेली ग दि माडगुळकर यांची लावणी आताच आपण ऐकली. स्वर होता आशा भोसले यांचा.
1: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
2: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं
1: श्रीकृष्ण गुरुकुल.
3: संपर्क 72-76-73-53-52.
4: प्रवेश प्रवेश प्रवेश.
5: वसुंधरा महाविद्यालयात BA, BSc आणि MA साठी प्रवेश देणे सुरू. मराठी, हिंदी, इंग्लिश, भूगोल आणि इतिहास या विषयासहित BA अंतिम वर्ष.
4: मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि झूलॉजी या विषयासहित BSc अंतिम वर्ष.
5: पालकांना परवडेल अशी फी, मुलींसाठी हॉस्टेलची सोय, शिवाय मुला मुलींसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र.
4: वसुंधरा महाविद्यालय, जुळे सोलापूर.
5: संपर्क 96

0: 404-142-455.
1: रसिक हो, चित्रपटांबरोबरच लीला गांधी यांचा नाट्य प्रवासही चालू होता. 75 चित्रपटात आणि 25 नाटकांमध्ये त्यांनी काम केलं. महाकवी कालिदास या संस्कृत नाटकातही त्यांनी काम केलं होतं. कथा अकलेशा कांद्याची मधील त्यांची नृत्य पाहून संगीतकार वसंत देसाई यांनी दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांना सांगून आशीर्वाद या हिंदी चित्रपटातील सवाल जवाबसाठी त्यांना बोलावलं. यातील लीलाताईंचं नृत्य फारच गाजलं. चित्रपट नाटकातील निवृत्तीनंतर लीलाबाईंनी कॉस्मॉस बँकेच्या संचालिका म्हणून त्याचप्रमाणे अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्ष म्हणूनही काम केलं. शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या त्या सदस्या होत्या. महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारात त्यांना कार्तिकी आणि पैज या चित्रपटातील भूमिकांसाठी पुरस्कार मिळाला होता. लीलाबाई सुमारे 25 पुरस्कारांनी सन्मानित झाल्या आहेत. हे विशेष त्यात राज्य सांस्कृतिक पुरस्कार, पठ्ठे बापुरो पुरस्कार, अनंत माने स्मृती पुरस्कार, फाळके पुरस्कार, व्ही शांताराम पुरस्कार असे मानाचे पुरस्कार आहेत. सध्या त्या पुणे इथं निवृत्तीचं जीवन जगत आहेत. गेल्या वर्षी लीला गांधी यांना बालगंधर्व परिवाराच्या वतीनं बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. श्रोतेहो, आज लीलाताईंचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. आणि लाखात अशी देखणी या चित्रपटातली ग. दि. माडगुळकर यांची रचना आपण ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात.

आशा भोसले यांनी गायलेली ग दि माडगुळकर यांची रचना आताच आपण ऐकली. बरोबर श्रोतो हो, याबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 11:30 होत आहेत. आता जाहिरातींचं प्रसारणानंतर हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोत.
1: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
2: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
1: मोबाईल 91-72-710-499.
3: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
4: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई.
5: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे.
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
7: पण तू कसा ओळखलास?
6: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
9: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
0: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अहमद हुसेन आणि मोहम्मद हुसेन यांनी गायलेली हजरत जयपुरी यांची गझल. संगीत अहमद हुसेन आणि मोहम्मद हुसेन यांचं आहे.

0: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
1: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
0: मोबाईल 93727100.
1: त्वचारोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि

0: उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर जामदार टॉवर्स लकी चौक ते चार पुतळा वनवेवर किल्लाबाग नवीन गेट समोर सोलापूर
1: मोबाईल 77192922555
2: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग मेडिसिन स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग बर्न केअर युनिट ट्रॉमा केअर सेंटर मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर 24 तास फार्मसी रक्त तपासणी एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध
3: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक VIP रोड सोलापूर फोन 2315156
4: श्रोते हो 1895 ते 1900 या 5 वर्षात सोलापुरात राज्यभरातील विविध नाट्य संस्थांनी विविध 35 नाटकांचे प्रयोग केले होते. संगीत एकच प्यालाचा तेलगू नाट्य प्रयोग सुरा वंशहरा नावानं विष्णू प्रासादिक नाट्य मंडळानं सादर केला होता. सोलापुरात होणाऱ्या कन्नड नाट्य प्रयोगांनाही हाऊसफुल गर्दी होत असे. अशी अनोखी माहिती आत्मसात करण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. श्रोते हो नक्की ऐका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.

रसिको, आज श्रमिक चळवळीचे अध्वर्यू आणि तत्वनिष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचा जन्मदिन आहे. 1 जून 1930 रोजीचा त्यांचा जन्म. पुण्याचे निवासी असलेले बाबा आढाव हे असंघटित कष्टकऱ्यांचे नेते म्हणून सर्वांना परिचित होते. ते सत्यशोधक चळवळीचे नेते समजले जात. 1953 सालापासून डॉक्टर बाबा आढाव यांनी सामाजिक चळवळीत भाग घेतला. 1970 पर्यंत ते समाजवादी पक्षाबरोबर राहिले. त्यानंतर मात्र पक्षीय राजकारणापासून फारकत घेऊन त्यांनी जाणीवपूर्वक एक अराजकीय राजकीय स्वरूपाची भूमिका स्वीकारली. बाबांनी आंदोलनामधून समाजवादी राजकारणाचा ठोस विरोध करणारी आणि जाती प्रश्नांवर निश्चित स्वरूपाचं प्रबोधन करणारी भूमिका स्थानिक राजकारणात मांडली. स्वतंत्र भारतात गरीब, कष्टकरी, अंग मेहनती, स्वयंरोजगारी या समूहांना माणूसपणाचं जीणं मिळवून देणाऱ्या यशस्वी प्रयत्नांमध्ये डॉक्टर बाबा आढाव यांचं कार्य निर्विवादपणे अव्वल दर्जाचे आहे. नडलेल्या, नाकारलेल्या, उपेक्षित घटकांपर्यंत स्वातंत्र्याचे नी सार्वभौम लाभ पोहोचवण्याचं त्यांचं काम पथदर्शक आहे. संघर्ष आणि प्रबोधन या दुहेरी मार्गांनी बाबांनी आपलं कार्य चालवलं. श्रोतेहो, बाबा आढावांच्या नेतृत्वाचे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना असणारं राजकीय व्यवहार्यतेचं भान. असंघटित कामगारांचं संघटन घडवताना शोषणाच्या सर्व प्रक्रियांशी कमी अधिक प्रमाणात लढत राहणं, असंघटितांचं राजकारण घडवताना देखील केवळ शासन संस्थेशी आर्थिक मागण्यांविषयी संघर्ष न करता स्वायत्तपणे सहकारी संस्थांमधून सामाजिक सुरक्षितता मिळवण्याचा प्रयत्न करणं आणि राजकीय प्रबोधन घडवणं हे त्यांचे विशेष कार्य. संशोधन संस्थांचं सहाय्य घेऊनही संघर्षात्मक राजकारणाचं प्राधान्य कायम ठेवणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पक्षीय राजकारणात सहभागी न होता देखील कलीच्या मुद्द्यावर राजकीय भूमिका घेण्याचं धाडस दाखवणं अशा सर्व पातळ्यांवर बाबांमधील राजकीय व्यवहार्यतेचं भान स्पष्ट होत जातं. संघर्ष आणि प्रबोधन अशा दुहेरी मार्गाने झालेली त्यांच्या नेतृत्वाची वाटचाल हा महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणातला एक महत्वाचा दस्तावेज नक्कीच आहे. बाबा आढाव यांचं 8 डिसेंबर 2025 रोजी निधन झालं. आज त्यांचा जन्मदिन आहे. त्यांना विनम्र अभिवादन.

0: बसवणं कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
1: मोबाईल 9202594290.
0: वेळ सकाळी 10:30 ते रात्री 8.
1: आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जावयास चांदीचा दीप. विष्णू रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, तेह तिस अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
0: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स. आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
2: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर.
1: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्युरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
3: श्रोतेहो, आज रात्री 8:15 ऐकायला विसरू नका प्रतिबिंब, हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित प्रश्नोत्तरांचा आणि अभिप्रायाचा कार्यक्रम. आमच्या कार्यक्रमाविषयीचा तुमचा जो काही अभिप्राय आहे तो अभिप्राय आम्हाला पाठवून द्या आमच्या नेहमीच्याच 9422617141 या मोबाईल क्रमांकावरती. वेळ 8:15. त्याचप्रमाणे 10:00 ऐकायला विसरू नका आपणा सर्वांच्याच आवडीचा कार्यक्रम सुनोताराने क्रिज के वाहने. या कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाठवून द्यायची 9422617141 या आमच्या नेहमीच्याच मोबाईल क्रमांकावरती. वेळ लक्षात घ्या, रात्री ठीक 10:00. आता तुम बिन या चित्रपटातलं गाणं, उदित नारायण, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. फैज अनवर यांचे शब्द आहेत, निखिल विनय यांचं संगीत.

0: अगं बाई बाई बाई वैतागले ग बाई या दारूला.
1: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल पेनूर तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
2: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
3: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, अहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
2: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
3: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
4: पित्त झालंय, पोटात जळजळतंय, गॅसेस होत आहेत, गोळ्या खाऊन खाऊन कंटाळा आलाय, सगळ्या तपासण्या झाल्या, छा या पित्तानं अगदी वैताग आलाय.
2: अहो मग श्रद्धा आयुर्वेद सेंटर मध्ये जा ना, तिथं पचन संस्थेच्या सर्व आजारांवर संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं पंचकर्म उपचार केले जातात.
5: डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, मुरारजी पेठ, सोलापूर.
2: मोबाईल 93-72-14-44-34.
3: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्गोपचार केंद्र अकोले काटी, इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू. संपर्क 94-218-760-55.
6: कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया शान आणि सहकार्यांनी गायलेलं पॉप गीत.

0: शान आणि सहकार्यांनी गायलेलं पॉप गीत आताच आपण ऐकलं. श्रोते हो, याबरोबरच आजचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतायत. थोड्याच वेळात सुरुवातीला वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्या मधुर आणि मखमली आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं काल निधन झालं. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला. मराठी भावगीतं, भक्तिगीतं आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेलं योगदान कधीही न विसरता येणार आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या अफाट कामगिरीची दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. सुमन कल्याणपूर यांनी केवळ मराठी आणि हिंदीच नाही तर बंगाली, उडिया, पंजाबी, राजस्थानी, कानडी आणि भोजपुरी अशा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये हजारो गाणी गायली. गझल, ठुमरी आणि भक्तिगीत गाण्यात त्यांना विशेष गोडी होती. मराठी संगीत क्षेत्रात सुमन कल्याणपूर यांचं योगदान बहुमूल्य आहे. त्यांनी गायलेल्या गाण्याच्या रुपानं त्या सदैव आपल्या आठवणीत राहतील.

श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत विदुषी माणिक वर्मा यांच्या आठवणी उलगडणारी शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत. आज ऐकूया भाग दुसरा, हसले मनी चांदणे.

0: हे आज आपण संवाद साधतोय शुभदा दादरकर यांच्याशी.
1: तुम्हाला गम्मत सांगते की ही जी मैफिल असायची ना त्यांची स्वतःची, ही आत्ताच्या सारख्या कॉन्सर्ट्स नव्हत्या. दीड तासाच्या, चार चार पाच पाच तासाची मैफिल चालायची. एक स्त्री असून एवढ्या वेळ गाणं आणि खुल्या आवाजात शास्त्रीय संगीत आणि असे कार्यक्रम त्यांनी किती केले. गणपतीच्या दिवसात तर 10 दिवसात 12 कार्यक्रम केलेले, इतके कार्यक्रम आणि त्या मैफिली चार चार पाच पाच तासाच्या.
2: वा,
1: शंकर अभ्यास.

0: नंतर त्यांनी तर त्यांच्याविषयी म्हटलं की आम्ही जेव्हा त्यांची मैफिल ऐकायला जायचो हिंदू कॉलनीत एकदा ऐकायला गेलो, प्रचंड गर्दी होती, बसायला जागा नाही, आम्ही कट्ट्यावर बसलो होतो. तर तिथे बसलं असताना असं लक्षात आलं, अरे 4 तास होऊन गेले हा कट्टा आपल्याला बोचत तसा नाहीये, इतकं त्या गाण्यात आम्ही रंगून गेलो. तर असे खूप किस्से आहेत अनेकांचे, पण सांगायची गोष्ट की इतकी त्यांची कष्ट होते त्यामागे, इतकी तयारी होती,
1: शिस्त पण तशीच होती ना,
0: शिस्त होती. आणि अशा मैफिली अनेक केल्या त्यांनी.
1: नाट्यसंगीत गायला त्यांनी थोडी उशिरा सुरुवात केली आणि नाट्यसंगीत हा त्यांच्या मैफिलीतला महत्वाचा टप्पा होता. तर नाट्यसंगीत खूप आहेत त्यांची तशी पाहायला गेली तर याच्याविषयी काय सांगता येईल?
0: नाट्यसंगीत हा त्यांच्या आयुष्यातला फार महत्वाचा भाग आहे. कारण का तर बालगंधर्व, त्यांनी जी जवळीक साधली खऱ्या अर्थाने ती बालगंधर्वांच्या गायकीशी. कुठल्याही घराण्याचं गाणं गात असताना पण बालगंधर्वांची गायकी शास्त्रीय संगीतात सुद्धा दिसत असे. त्यांच्या गमकेच्या ताना बालगंधर्वांच्या, लढीवाळ त्यांची गायकी एक तीच माणिकताईंमध्ये होती, नेमकी लढीवाळ गायकी. त्यामुळे बालगंधर्वांच्या गाण्याशी जी त्यांची जवळीक होती ना, ते आत्मसात करण्यासाठी मी मगाशीही सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी अनेक रेकॉर्ड्स ऐकल्या, ती आत्मसात केली. पण ही जी गायकी गायली, गाणी गायली, रेकॉर्ड्स आल्या बाहेर, बरेच लोक म्हणायला लागले की बालगंधर्वांच्या नंतर ती गायकी गाणारे माणिक वर्माच बर का हे म्हणायला लागलं. पण त्यांनी कधीही नाटकात काम केलं नाही, कधीच नाही. कारण त्यांचा गोल ठरलेला होता, आपल्याला गाणं करायचंय. पण नाट्यसंगीत त्याविषयी आता मात्र एक छोटासा किस्सा सांगणार आहे मी. कारण बरेच जण विचारतात, भारती वगैरे वंदना आहे काम करतात नाटकात, माणिकताईने काम केलं नाही का? नाही. कारण त्यांच्यामध्ये अभिनयाचं त्या सांगायला सांगायचं नाही, हो दोन वाक्य मला बोलता येणार नाहीत, धड मला येत नाही हो बोलायला, संवाद मला पाठवत नाहीत वगैरे, ही सगळी कारणं होती त्यांची. पण त्यांना खरं म्हणजे मनापासून नाटकात काम करायचं नव्हतं. मी जे म्हटलं तसं 1967 ते 1970 त्या आजारी पडेपर्यंतचे ही जी 3-4 वर्ष होती, त्यांची दादर पासून साधारण गिरगाव आणि ह्या भागातल्या एकही मैफिल मी सोडली नसेल. त्यावेळेला आमचा एक ग्रुप होता सगळ्या गाण्याची आवड असणाऱ्यांचा, आम्ही सगळे जायचोच. आणि त्याच्यात राम मराठे आणि माणिक वर्मा ही माझी दैवत असल्यामुळे सगळ्या मैफिली मी ऐकल्या. आणि पूर्वीच्या काळी काय असायचं, कोणाच्या गुरुपौर्णिमेसाठी लोक एकमेकांसाठी गायचे हे फार महत्वाचं आहे. आता तसं होत नाही. तसं CR व्यासांची गुरुपौर्णिमा ते भंडारी हॉलमध्ये होती, त्या मैफिलीला मी गेले होते. आणि तुम्हाला सांगतो आता सुद्धा ते चित्र मला डोळ्यासमोर दिसतं. आहिर भैरव गायल्या होत्या, पहाटे पहाटे त्यांचा नंबर लागला, कारण एक एक गात गात गात सिनियॉरिटी प्रमाणे. आणि नंतर त्यांनी नाही मी बोलत नाथा हे गाणं म्हटलं. ते जेव्हा गायल्या मी ऐकत तर होते सगळ्या जागा गंधर्वांच्या, पण डोळ्यासमोर जे चित्र होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव होते, आजही मी शिकवताना सगळ्यांना सांगते, भल्या भल्या कसलेल्या ज्या अभिनेत्री आहेत त्यांच्या चेहऱ्यावर येणार नाहीत इतके सुंदर भाव होते. कारण ते खूप सात्विक होते, लाडीक होते, कारण त्या गाण्याचा भाव लाडीक आहे. तो लाडीकपणा नेमका त्यांच्या चेहऱ्यावर, तो आजही मी विसरू शकत नाही. आणि ते गाणं आजही मी शिकवताना कायम त्या आठवणी, त्या सगळ्या जागा वेगळ्या वेगळ्या लक्षात राहतात. त्यामुळे नाट्यसंगीत हे खऱ्या अर्थाने त्यांनी फार लोकप्रिय केलं. आणि नाट्यसंगीताच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत पण जे बालगंधर्वांचं कार्य आहे तेच माणिकताईंचं आहे, घरोघरी पोचवलं. स्वयंवर नाटकातली पदं ही गायला अत्यंत अवघड. आणि माणिकताईंची पहिली रेकॉर्ड नाथा हा माझा मोहिकलाची चाली, म्हणजे पहिली परत तीच. स्वयंवर मधली पद ही तालाला अवघड आहेत. मला काय सांगायचंय, नाही मी बोलत नाथा लाडीक गाणं, सुगमकडे झुकणारं गाणं, दादरा तालात सार सदर म्हणायला अवघड आहे तरी सुद्धा, पण त्या वजनाने. पण ही जी पद होती ना, नाथा हा माझा गंधर्व ठेका आहे, किंवा रूपवली तो नर शार्दूल साचा, किंवा पुढे यदुमनी सदना, ही तालाला अवघड, दीपचंदीमध्ये वगैरे वेगवेगळ्या तालात असलेली स्वयंवर मधली गाणी, अनृतची गोपाला, ते जवळजवळ

आलंय सूरमल्लारचा त्याच्यावरतीच आहे ते. ही अत्यंत अवघड गाणी तालाला गायला आजही गाताना ते चॅलेंज वाटतो. मग महात्मा गमला त्या मानाने सोपं आहे कारण त्या मानाने तसं सोपं काहीच नाही, पण ते त्रितालात आहे तालाच्या दृष्टीने. पण हे गाणं खूप कठीण, पण त्यामुळे त्यातलं आम्हाला विशेषतः यदुमनी सदना हे का आवडतं आणखीनही सांगते की यदुमनी सदना रुचिर सदन पती मनसतीना करीन यदुमनी सदना. ती रुक्मिणी म्हणते श्रीकृष्णाच्या मनात मी घर करते, तसं सर्व महाराष्ट्रातल्या जनतेच्या रसिकांच्या मनामनात घर केलेलं गाणं म्हणीन मी, म्हणून यदुमनी सदना आपण ऐकूया.

0: रसिकहो, ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होत असताना त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज आपण संवाद साधतोय शुभदा दादरकर यांच्याशी.
1: भक्तिगीतांचा हा टप्पाही खूप महत्वाचा आहे. आपल्या कार्यक्रमाचीही सुरुवात अमृताहुनी गोडने झालेली आहे, पण मग याच्यानंतर असं झालं होतं की काही नवीन गाणी, खास भक्तिगीतं ही रेकॉर्ड करून घेण्यात आली होती.
2: माणिकताईंची असंख्य भक्तिगीतं लोकप्रिय आहेत. आकाशवाणीवर तर ती सतत लागायची, सतत
1: आजही लागतात,
2: आजही लागतात. मग ते कार्यक्रम कोणताही असू दे, मंगल प्रभात असो का कामगार विश्व असो, कायम भक्तिगीतं ही ऐकायला मिळतात. पण त्यातला एक किस्सा सांगण्यासारखा आहे का, तर पुणे रेडिओ स्टेशनचे स्टेशन डायरेक्टर कृद दीक्षित यांनी बाळ माट्यांना अशी एक ऑर्डरच केली होती की अहो, ही भक्तिगीत ध्वनिमुद्रिका असलेली कमी पडतायत, आता तुम्ही अजून काही गाणी रेकॉर्ड करा. तर अहो कधी करू, त्यांचं टाइम टेबल इतकं व्यस्त आहे, म्हणजे ते मला सांगू नका, त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातनं तुम्ही वेळ काढा, त्या पुण्याला आल्या रे आल्या की गाण्याचं रेकॉर्डिंग तुमचं तुम्ही बघा, पण कसंही करून त्यांचा वेळ घेऊन तुम्ही नवीन भक्तिगीत रेकॉर्ड करा. आणि मग बाळ मात्यांनी एक सुंदर गाणं, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, हे केलं. आणि कृद दीक्षितांनी त्याविषयी जी व्याख्या केली ना, ते मला फार विशेष वाटलं की एखादा स्टेशन डायरेक्टर म्हणजे एखादा अधिकारी त्यातला इतका जाणकार असणं हे कलाकारांसाठी किती महत्वाचं आहे. तर त्यांनी काय म्हटलं माहितीये का, बघा जनरली आपण म्हणतो की परमेश्वर प्राप्तीसाठी संगीतासारखं दुसरं माध्यम नाही, आणि परमेश्वराचं सगुण साकार रूप हे भक्तासाठी आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन निर्गुण निराकार रूप ज्याला कळतं त्याला खरोखरी मोक्ष प्राप्त होतो हे जसं आपण म्हणतो. पण कृद दीक्षितांनी काय म्हटलं माहितीये का, माणिकताईंचं गाणं ऐकून बरं का, ते माणिकच म्हणायचे, माणिक शिकली कशी कुणाजवळ हे माहीतच आहे की, पण ते गाताना स्फूर्ती येते कशी आणि कुठून, काय सांगणार, अहो केवळ अविश्रांत मेहनत घेतली, खूप चिजा जमवल्या, सरगम अगदी जीभ तुटे तो पाठ केली, तरी यावरच गाणं बनतं का. एकाच गुरुचे दोन शिष्य त्याच तालमीवर, त्याच रागावर, त्याच चिजेवर, त्याच जातीच्या आवाजावरही वेगवेगळे कसे गातात, कारण

0: दिलेली सांगितलेली चीज ही सगुण असते, पण ती गाता गाता शब्दांच्या पलीकडे, सुरांच्या पलीकडे, तालाच्या लईच्या पलीकडे कशी निर्गुण होते हे कसं सांगता येईल? कारण प्रत्येक कलावंताची ही आपापली प्रतिभा असते, त्यामुळे अशी प्रतिभा ज्या गीतात ऐकायला मिळते ते गीत ऐकूया सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण.
1: वा वा वा वा.

0: माणिक ताईंचं गाणं रसिक प्रेक्षक त्यांचे निस्सीम चाहते सतत 3 दशकं अगदी मनसोक्त अनुभवत होते.
1: हो,
0: जसं उघड्या खिडकीतून घरात चांदणे शिरावना तसा माणिकताईंचा आवाज महाराष्ट्रात घरोघरी पोचला होता. त्यांच्या आवाजाचा सर्वांनाच मोह पडला होता, लोभ जडला होता. त्यांच्या सुरांचं चांदणं रसिकांनी शरदाच्या चांदण्याप्रमाणे अनुभवलं होतं.
1: वा क्या बात है.
0: आणि मग घरोघरची लहान थोर स्वरलोभी माणसं गाऊ लागली होती शरदाचे चांदणे मधुवनीत फुललात निशिगंध.

0: शुभदाताई, माणिक वर्मांच्या बाबतीत तुम्ही आता म्हणालात की शरदाचं चांदणं फुललं होतं, मग ते नेमकं कसं काय?
1: असं आहे की जेव्हा लग्न ठरल्याचं माणिक त्यांच्या सगळ्या मैत्रिणींना कळलं, लग्न ठरलं, त्यांना जरा उत्सुकता होती की हिच्या नवऱ्याला किती आवड असेल, कवी आहेत वगैरे ठीक आहे, पण आवड आहे का गाण्याची, हिच्या गाण्याचं काय होणार. आणि मग जेव्हा लग्न ठरल्याची बातमी आली आणि पुण्यात एक कार्यक्रम ठरला, त्या कार्यक्रमाला पुढच्या बाजूला ह्या सगळ्या मैत्रिणी बसलेल्या होत्या नेहमीप्रमाणे गाणं ऐकायला, भरपूर गर्दी, आणि अमर वर्मा थोडेसे मागच्या बाजूला एक कोपऱ्यात खुर्ची टाकून बसली होती. तर गात असताना एखादी जागा खूप छान गेली की ऑडियन्स मधून एकदम भावा यायची, आणि खूप जोरात भावा आली की ह्या सगळ्या मुली मागे बोलून बघायच्या लोकांना, कळे ना की अरे हे काय चाललंय, इतकं छान जागा येत आहेत एका पाठी एक, इतक्या छान एकावर एक ताना येत आहेत, आणि ह्या सगळ्या मागे का वळून बघतायत. त्याचं कारण एकच होत की त्यांना वर्मांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपायचे होते, गाण्याचं होईल काहीतरी माणिकचं, आणि त्या नुसत्या चेष्टा मस्करीला ऊत आला होता अक्षरशः. माणिक ते म्हणाल्या, काय ग अशा पाठीस लागता मिळून साऱ्या जणी, आज माझी मला लाभला सर्वस्वाचा धनी.
0: वा वा,
1: हसले मनी चांदणी,
0: क्या बात है.

0: शुभदाताई, तुम्ही हे सगळे किस्से सांगत असताना आमच्या डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहतंय, पण त्यातही आणखी एक महत्वाचा टप्पा आहे, प्रकार आहे, आणि तो म्हणजे चित्रपट संगीताचा. फार नाही आहेत पण जी काही आहेत ती तितकीच सुंदर आहेत. त्या गीतांविषयी काय सांगता येईल?
1: त्या गीतांविषयी फक्त मी एवढंच म्हणेन की चित्रपट गीत असो की नाट्यगीत, त्यांचं जसं मला शास्त्रीय संगीतातली अव्वल दर्जाची गायिका बनायचंय हे एक जे ध्येय होतं ते तसंच होतं. आणि म्हणूनच उमज पडेल तर चित्रपटाच्या वेळीही त्यांना जेव्हा आग्रह झाला की थोडंसंच हे फक्त झोपाळ्यावर बसून तर म्हणायचंय तर काय हरकत आहे तेवढं काम करायला, तरीही त्यांनी नकारच दिला. जे एक विख्यात गाणं आहे, घन निळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा. आता तुम्हाला एक गंमत सांगू का? या गाण्याची एक फार मजेशीर कथा आहे. घन निळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा बाबत आपण गदी

मुलांच्या काव्य प्रतिभेबद्दल खूप काही अनुभवलंय सगळ्यांनी अक्षरावर वगैरे, पण या गाण्याचा उपयोग माणिकताईंनी कुठल्या कारणासाठी करून घेतला होता माहितीये, हे तुमच्या स्वप्नात सुद्धा येणार नाही. अहो, एकदा प्रवास करत असताना कल्याणचं एक जोडपं होतं आणि माणिकताई समोरच्याच बाजूला बसलेल्या होत्या, समोरच्याच बर्थवर. त्या जोडप्याचं लहान मूल सारखं रडत होतं. त्यांना काही राहावे ना माणिकताईनं, का बाबा रडतंय बाळस, का रडतंय? त्यांनी विचारलं, अहो काय होतंय का त्याला, का रडतंय, का रडतंय? चाललंय त्यांचं आपलं आपसात बोलणं. माणिकताईनी त्यांना विचारलं, त्या जोडप्याला, मी घेऊ का बाळाला जरा वेळ माझ्याकडे? आणि त्यांनी त्या बाळाला जवळ घेतलं, जवळ घेतलं आणि त्याला जवळ घेऊन त्याच्या पुढे म्हणायला लागल्या, घन निळा लढी बाळा, झुलम नको हिंदोळा,

0: लागल्या घन निळा लढीबारा जुलम नको हिंदोळा आणि ते बाहेर रडायचं थांबलं ना म्हणजे त्या जोडप्याच्याही लक्षात आलं ते चर्चा करतच होते बहुतेक असं वाटतंय पण ह्या माणिक वर्मा आहे ते निश्चित झालं.
1: वा.

0: रसिकहो माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत शुभदा दादरकर यांच्याशी.
1: इतके सगळे प्रकार आहेत, मला वाटतं फक्त अर्धेच झाले असतील. नाही
2: अहो, कितीतरी शिल्लक आहेत.
1: अजून गझल आहे, ती वेगवेगळी प्रासंगिक गीतं आहेत, संस्कारक्षम गीतं आहेत.
2: पण आता आपण रसिकांसाठी मराठी गझल प्रथमता माणिकताईंनी गायली, मधुकर गोळवलकरांचं संगीत असलेली त्या चित्त चोरट्याला का आपले म्हणू मी, आपण ऐकूया.

अशी प्रासंगिक गीतं तर तुम्ही सांगितली, पण मला आत्ताच्या काळात ना एक फार विशेष गीत असं वाटतं, अगदी दोनच ओळी ऐकूया, पण त्या ऐकूया एवढ्यासाठी की पूर्वीच्या काळी मुलं खाली खेळून वगैरे आली, संध्याकाळच्या वेळेला घरी आल्यावर शुभम करोती म्हणण्याची एक पद्धत होती घरामध्ये. आता असे संस्कार करायला मुलांना ते आवडणारही नाहीत आणि कोणी ऐकूनही घेणार नाही.

0: पण हे सगळे गीतप्रकार गात असताना म्हणजे त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला तो उल्लेख असू देत किंवा प्रत्येक गाण्याचे किस्से जर आता सांगायला गेले तर एक कार्यक्रम अपूर्ण पडेल. आपल्याला असे कितीतरी भाग त्याचे करायला लागतील. पण त्यातही महत्वाचा भाग असा होता याच्यात की त्यांना आलेला आजारपण, त्यात 80 दिवस जवळपास त्या कोमात होत्या आणि त्यानंतरचा जो त्यांचा प्रवास आहे सांगीतिक प्रवास तो सुद्धा त्यांचा तितकाच महत्वाचा आहे. तर त्याविषयी काय सांगता येईल?
1: खरं सांगायचं ना तर हा फार दुर्दैवी आणि क्लेशकारक असा प्रसंग आहे आमच्या सर्वच कुटुंबियांच्यासाठी. 1 ऑक्टोबर 1970 साली बघा, ज्यावेळेला त्या ऐन बहरात होत्या त्यावेळेला एक दिवस अशी बातमी आली सगळीकडे की माणिक त्यांना शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. का बरं, काय झालं? नाही काही नाही, ताप आहे खूप, पण एक जनरल सगळं तपासणीसाठी नेलंय. अशी सुरुवातीची बातमी हळूहळू करत अजूनही तितकस बरं नाही. नंतर 2-4 दिवसांनी असं झालं, वंदनाने सांगितलंय ते की एका नाटकाची रिहर्सल संपून ती आली आणि आली आणि बघते तर काळजात चर्र झालं, कारण ही एवढी गर्दी जमली होती खोलीच्या इथे, काय झालं असेल एकदम. तर तिथे माणिकताईंना ऑक्सिजन लावलाय एवढं होतं, पण काय करावं असं झालं आणि तिथून त्या ज्या कोमात गेल्या त्या तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे एवढे दिवस त्या अवस्थेला काय म्हणायचं, म्हणजे अक्षरशः डॉक्टरांचे अथक प्रयत्न होते. पण त्याही पेक्षा जे माणिकताईंनी ज्या श्रद्धेने गाण्याची सेवा केली होती ना ती कशी उपयोगाला आली ते बघा. एक असा प्रसंग आहे की दररोज त्यांच्या उशीखाली शेकडो अंगाऱ्याच्या पुढे यायच्या आणि त्या नर्सला एक कामच असायचं की तिथे त्या ठेवायच्या, कारण रसिकांची भावना आहे, श्रद्धा आहे, प्रत्येक जण त्यांच्यासाठी नवस बोलतो लवकरात लवकर बरं वाटू दे. एक अंबरनाथच्या आजी होत्या 90 वर्षाच्या आणि त्यांना जेव्हा कळलं की माणिकताई हॉस्पिटलमध्ये आहेत, त्या आपल्या मुलाला म्हणाल्या, त्यांना राबेना ही तर माझी रखमाई आहे म्हणाल्या, तर तू कसंही कर मला हॉस्पिटलला घेऊन जा. आणि त्या तिथे हॉस्पिटलमध्ये आल्या, येताना काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जाऊन नवस बोलून आल्या आणि काय बोलल्या असतील, तर माझ्या रखमाईला लवकर बरं कर, माझी जी काही उरली सुरली 10 वर्ष असतील ती पण तिच्या आयुष्यात येऊ देत, पण लवकर बरं वाटत. इतकं रसिकांचं प्रेम फार म्हणजे फारच थोड्या कलाकारांच्या वाट्याला येतं. एक क्षण असा आला होता, म्हणजे पेपरला बातमीही आली होती चुकीची की माणिकताई गेल्या, असंच सगळीकडे बोललं गेलंय, सगळे हवालदिल झाले होते काय करायचं. एक सद्ग्रस्त होते, त्यांनी सांगितलं तुम्ही अजिबात घाबरू नका, ह्या यातनं नक्की बऱ्या होणार, कारण त्यांना सोनोपंत दांडेकर जे संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक आहेत आणि ते त्यांना माणिकताईंना बीए ला असताना प्रोफेसर होते, शिकवायला होते, फिलॉसॉफी विषय घेऊन माणिकताईंनी बीए केलं,

0: तर त्यांचा माणिकताईंना आशीर्वाद आहे, अनुग्रह आहे, त्यामुळे त्या यातनं बऱ्या होणारच. आणि तसंच झालं.
1: किती विश्वास होता ना.
0: तसंच झालं. अहो त्या आजारपणात त्या काय नाही, मुलींना ओळखत नव्हत्या, काय काय बोलत होत्या. मला आणि वंदनाला जो इतिहास विषय शिकवला तो सगळा इतिहास तिथे बनवत होत्या. चिजा म्हणायच्या. पण गंमत बघा, एवढ्या आजारपणात पण चिजा विसरत नव्हत्या, चिजा गात होत्या. ते आजारपण हे म्हणजे फार मोठा टॉपिक आहे. पण आजारपणानंतर जेव्हा सगळ्यांना की माणिकताई बऱ्या झाल्या हे ऐकल्यावर अनेकांनी नवस फेडले, कार्यक्रम करूया. काय कार्यक्रम करायचा असं झालं तर पुण्याला त्यांचा जो एक कार्यक्रम केला, मी साक्षीला आहे कारण मी त्याला निवेदनाला होते त्या कार्यक्रमाला. आणि तेव्हाही माणिकताईंचं म्हणणं मला मोठेपणा मला तिथे जाणवला की बघा कोणाला आपण निवेदनाला सांगूया काहीतरी नामान, कशाला आपल्या घरची मुलगी असताना कशाला कोण पाहिजे म्हणाले. आणि मला त्यांनी निवेदनाची संधी दिली. हे माझ्या आयुष्यातला कधीही न विसरता येणारा प्रसंग आहे. आणि त्या तिथे अक्षरशः बायका आलेल्या एक एक जणी लावून ओटी भरत होत्या त्यांच्या नवस बोललेल्या. आणि बाजूला असा नारळांचा आणि ओट्यांचा ढीग होता. इतका प्रचंड विश्वास. आणि त्यानंतर लोकांना उत्सुकता होती जी गाणं ऐकण्याची. ते पहिलं गाणं क्षणभर उघडनयनं देवा गायल्या आणि तो देवावरचा स्वर लावल्या बरोबरच जी काही टाळी आली आणि जे काही लोकांना
1: डोळ्यात पाणी आलं,
0: पाणी आलं. आणि हाच किस्सा सवाई गंधर्वला झाला. सवाई गंधर्व मध्ये कायम त्यांचं गाणं होत असे. आणि त्या वर्षी सवाई गंधर्वला जेव्हा माणिकबाई गाणार हे कळलं, हजारोनी लोक जमलेले होते. आणि जेव्हा स्टेजवर त्यांना आणलं, एका पायाने लंगडत लंगडत चालत आले आहेत, बसले आहेत आणि आता काय गाणार सगळे
1: उत्सुकता
0: ना, कानात प्राण आणून लोक. निशब्द शांतता होती, शांत म्हणजे अतिशय शांत. आणि जेव्हा त्या गायला सुरुवात करणार, त्यांनी पहिला सा लावला. कुठल्याही कलाकाराला मिळाली नसेल अशी दाद समोरच्या सर्व श्रोतृवर्गात फक्त आणि फक्त अश्रुधारा वाहत होत्या.
1: वा, माझ्या अंगावर काटा आला आता ऐकताना.
0: आम्हाला असं झालं की अरे हे खरं कलावंतावरचं प्रेम. आणि त्यात नेहमीच्या प्रमाणे सुहास्य वदनाने त्यांनी ती मैफिल सादर केली.
1: काही क्षण जे कोरले जातात ना कलाकारांच्या आयुष्यात कायमचे, त्यातला हा क्षण आहे,
0: त्यातला हा क्षण. आणि मला फक्त एकच सांगायचंय की जे आपण या कार्यक्रमात सुरुवातीपासून सांगायचा प्रयत्न करतोय, जे बाबूजींनी हेरलं होतं त्यांच्यातलं की शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम असल्यामुळे ही मुलगी गाण्यासाठी आणि सुगम संगीताच्या जागाही चांगल्या येत असल्यामुळे ही मुलगी नक्की पुढे जाणार ह्याची बाबूजींना खात्रीच होती. पण त्याचप्रमाणे जेव्हा त्या अशा गायला लागल्यानंतर तेव्हा काय झालं की फक्त त्यांचा स्वर खाली आला, बाकी शरीरावर परिणाम झाला पण आवाजावर परिणाम झाला नाही. मॅनेंजेटिसमुळे त्याच्या डॉक्टरांनी कल्पना दिली होती असं होईल की कुठल्या तरी शरीराच्या एका भागावर जो परिणाम झाला काय होईल, पण आवाजावर अजिबात परिणाम झाला नाही, फक्त स्वर खाली आला.
1: ईश्वराची कृपा.
0: ईश्वराची कृपा हेच त्यांचा देवावर असलेला अढळ विश्वास होता आणि तोच त्यांच्या कामी आला. ज्या शास्त्रीय संगीताने आपण सुरुवात केली, ज्या जगन्नाथबुवांनी त्यांना शिकवलेला राग जोकोंस की ज्याची त्यांची एलपी ध्वनिमुद्रिकाही निघाली होती त्या काळामध्ये, भटियार आणि जोकोंस हे दोन राग. आणि तो जोकोंस राग दुसऱ्याही अर्थाने की त्यांच्या आजारपणानंतर जगन्नाथबुवांच्याच पुण्यतिथीला हरी महादेव वैद्य हॉलमध्ये माणिकताई गायला बसल्या आणि जोकोंस गायल्या होत्या.

0: माणिक वर्मा म्हणजे केवळ भावगीत गायिका नव्हे, ती एक चतुरस्त्र गायिका, अष्टपैलू गायिका, पण मुख्य म्हणजे प्रामुख्याने मैफिलीची गायिका. स्वतःच्या मैफिलीत त्यांनी या सगळ्या गीत प्रकारांना स्थान दिलं. पण खरं बघायला गेलं तर शास्त्रीय संगीतात त्या अत्युच्च पदावर विराजमान झाल्या होत्या आणि त्याची दखल घेऊनच 74 साली त्यांना शासनातर्फे पद्मश्री प्रदान करण्यात आली.
1: शुभदाताई, तुम्ही खूप छान अशा शब्दात माणिकबाईंचं वर्णन केलंय, आम्हाला ते नक्कीच ऐकायला आवडेल.
0: आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता. राजसत्व रूप तुझे प्रसन्न मोहक मुद्रा, रुज स्वभाव अंतरीचा मोहविते सात्विकता, वंद्य गान देवता. भावगीत भक्तिगीत चित्रगीत नाट्यगीत बंदिशी रंगवुनी मिळवी मान मान्यता, वंद्यगान देवता वंद्यगान देवता.
1: खरं तर माणिक वर्मा म्हटल्यानंतर कितीतरी गोष्टी समोर येतात. एकतर भावपूर्णता, शुद्धता, रियाज, शिस्त, सातत्य, समर्पण, या सगळ्या गोष्टींनी किंवा या सगळ्या गोष्टी असलेल्या अष्टपैलू चतुरस्त्र अशा गायिका. खरंच शुभदाताई, आज तुम्ही माणिकबाईंच्या आयुष्यातले इतके सुंदर अनुभव आमच्या या कार्यक्रमात सांगितलेत, इथे आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोतो, आज आपण एका महान कलाकाराच्या सुरेल प्रवासाची झलक अनुभवली. संगीत ही केवळ कला नाहीये, तर ती एक साधना आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजेच माणिक वर्मा. तेव्हा आजचा आमचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आम्हाला अवश्य कळवा. आजच्या या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिनं. सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, हसले मनी चांदणे, विदुषी माणिक वर्मा यांच्या आठवणी उलगडणारी शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. हा होता या मुलाखतीचा दुसरा आणि अखेरचा भाग. श्रोते हो, आणि आता ऐकूया चित्रा वाघ यांचा ललित लेख उत्सव पुनर्जन्माचा.
1: गेले काही दिवस अगदी खुशीत होते मी. यंदा भरपूर पपया लगडल्या होत्या, काही तर पुढल्या आठवड्याभरातच तयार होण्यासारख्या, आणि अजूनही काही हिरवट पिवळी फुलं शिल्लक होतीच. गेले पावसाळ्यात डेंगू का चिकनगुनिया असल्या काहीतरी नावांचे आजार फैलावले आणि त्यावर पपईच्या पानांचा रस गुणकारी असतो ही बातमी पसरली. त्यात मी अशी बिल्डिंगच्या गेटला टेकून उभी झालं. येता जाता माणसं माझी मोठाली पानं तोडायला लागली. माझी उंची चांगली घसघशीत, त्यामुळे अनेकांनी उड्या मारून मारून पानं पार ओरबाडून घेतली. अगदी शेंड्याजवळची 5-6 पानं शिल्लक राहिली होती. एकदा रात्रीच्या वेळी तर एक दोघे जण आले

चक्क होती नव्हती ती सगळी पानं तोडून घेतली. माझी तर पा रयाच निघून गेली. सकाळी रस्त्यावरून जाणारी माणसं माझ्याकडे पाहून चुकचुकत होती. पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या आजींचं लक्ष गेल्यावर त्याही खूप चुटपुटल्या. वरून वॉचमनला ओरडल्या, तुझे लक्ष कुठे असतं? मी मात्र मनाशी विचार केला की जाऊ दे, माझ्या पानांच्या रसाने कुणाचा आजार बरा होत असेल तर होऊ दे की. हां, आता मला कमीत कमी वाकवून सावकाश हलक्या हाताने पानं काढली तरी काम होतच ना. पण आता हे कोण कोणाला सांगणार? असो, मला त्या आजींना सांगावंसं वाटत होतं. अहो, तुम्ही नका काळजी करू, थोड्याच दिवसात मला नवीन पालवी फुटेल. खरं तर लहानपणापासून इतके आघात झेललेत मी, त्यापुढे हे ओरबाडणं म्हणजे काहीच वाटेनासं झालंय. माझ्या इतर भाऊ बंधांपेक्षा आहेच मी वेगळी. माझ्या जन्माचंही कोणाला कौतुक नव्हतं. खरं तर मी फूटभर उंच होईपर्यंत माझी फारशी दखलही कोणी घेतली नव्हती. या आजींच्या गॅलरीतल्या ओल्या कचऱ्याच्या टोपलीत मी पडून होते. त्यांनी घरीच तयार केलेल्या काळ्या मऊ खताबरोबर या प्राजक्ताच्या पायाशी येऊन पडले. प्राजक्ताला घातलेल्या पाण्यावरच मी भराभर वाढायला लागले. 3-4 महिन्यातच अंगापिंडाने छान भरले. एका पाठोपाठ एक सर्व बाजूंनी उगवणाऱ्या हिरव्यागार पानांगणीत माझी उंची भराभर वाढली. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या कौतुकाचा विषय झाले. काहींना वाटलं आपणच इथे टाकलेली बी रुजली असणार किंवा बाहेरून कोणीतरी टाकली असेल. मला मात्र माझं जन्मघर चांगलं माहीत होतं. आमच्या शेजारच्याच कंपाऊंड मध्ये हे भलं मोठं जांभळाचं झाड आहे. माझ्या लहानपणीची एक गोष्ट मला चांगली आठवते. पावसाचे दिवस होते. माझी उंची जेमतेम कंपाऊंड पर्यंत आली होती. पलीकडचं काही दिसायचं नाही, पण वर पाहिलं की जांभळाच्या मोठमोठ्या फांद्या झुलताना दिसायच्या. कधी कधी त्याच्यावर बसलेले पोपटही दिसायचे. प्राजक्त तर माझा सख्खा शेजारी, माझ्या आवडीचा दोस्त. खरं तर वयाने खूप मोठा, पानं पण भरपूर होती. पण का कोण जाणे इतक्या छान झाडाला एक सुद्धा फूल लागत नसे. त्या रात्री पाऊस थांबण्याचं लक्षणच नव्हतं. माझ्या डावीकडच्या आसूपालवच्या गच्च पानांमध्ये शिंपी पक्षाचं एक घरटं होतं, अगदी छोटस. अगदी आडोशाला असूनही सततच्या पावसामुळे चिंब भिजलेलं. एरवी सारखी बडबड करणारी दोन पिल्लं पावसाच्या माऱ्यात एकदम चिडीचूप होती. मीही प्राजक्ताच्या आसऱ्याने अवघडून उभी होते. पायाकडे 7-8 इंच पाणी साठलं होतं. मध्येच जरा डुलकी लागली तेवढ्यात कांठळ्या बसेल असा मोठा आवाज झाला. आणि काड काड आवाज करत जांभळाची एक मोठी फांदी खाली पडली. पडली ती नेमकी प्राजक्ताच्या अंगावर. माझ्या डोळ्या देखतच प्राजक्ताची रस्त्याच्या कडेला झुकलेली फांदी आणि त्याच्या अंगावर जांभळाची फांदी सगळ्या रस्त्यावर पसरली. बिल्डिंग मधली मंडळी धडपडून उठली. खिडक्या गॅलऱ्यांमधून वाकून बघायला लागली. रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांवर तर ती फांदी पडली नाही ना, याची खात्री करून मग निश्चिंत झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी जांभळाच्या फांदीबरोबर ती प्राजक्ताची जून फांदी देखील उचलली गेली. त्यानंतर मात्र एखादी जादू व्हावी तसं झालं. प्राजक्ताच्या खोडातून जिथे फांदी तुटली होती त्याच जागी नवीन कोंब फुटायला लागले आणि हा हा म्हणता दोन नवीन फांद्या भराभर वाढायला लागल्या. त्याच्या पुढच्या वर्षी तर त्या नव्या फांद्यांना चक्क फुलं लागायला लागली, तीही भरपूर. पहाटे वाऱ्याबरोबर त्याची नाजूक पांढरी फुलं टप टप पडायची. कधीतरी एखादं फूल चुकून माझ्या दिशेला आलं की माझ्या पानांच्या नक्षीत ते अडकून राहायचं. मला इतकं छान वाटायचं म्हणून सांगू. मग दिवसभर मी ती सुंदर भेट मिरवत राहायचे. कधीतरी शाळेत जाणाऱ्या मुली वाटेत थांबून थोडी फुलं वेचून न्यायच्या. गोकुळाष्टमीच्या दिवशी बिल्डिंग मधल्या आजी कृष्णाला हार करण्यासाठी मोठ्या कौतुकाने स्वतः खाली येऊन फुलं घेऊन गेल्या. प्राजक्ताचा हा माझ्या डोळ्यासमोर झालेला पुनर्जन्म मी मनात खूप खोलवर जपून ठेवला होता. दिवस अगदी मजेत चालले होते. मीही पेरापेराने आनंदाने वाढत होते. 2 वर्षांनंतरच्या पावसाळ्यात पुन्हा तेच आसमानी संकट आलं. त्या रात्रीची पुन्हा आठवण व्हावी असा जोरदार पाऊस एकदा पहाटेच्या वेळी सुरू झाला. बघे बघेपर्यंत आवारात पाणी साठायला लागलं
पावसाबरोबर सोसाट्याचा

0: वाराही सुटला होता. आसू पालवाचं झाड तर बिचार कमरेत पार वाकून गेलं. समोरच्या बिल्डिंग मधली दोन नारळाची झाडंही जोर जोरात हेलकावे खात होती. मी मुळांनी जमीन घट्ट धरण्याचा प्रयत्न करत होते, पण तिथेही साचलेल्या पाण्यामुळे आणि खोडाच्या जोरकस हलण्यामुळे पकड सैल व्हायला लागली. वारा विरुद्ध दिशेने येत असल्यामुळे कंपाऊंडच्या भिंतीचाही आधार मिळत नव्हता. शेवटी त्या वाऱ्या पावसाच्या माऱ्यापुढे माझा काही टिकाव लागणं अगदी अशक्य होऊन बसलं. सगळा धीर एकवटून गोळा केलेली माझी ताकदही अखेर कमी पडली आणि जोराच्या झोतासरशी मी अगदी भुईसपाट झाले. रसरशीत खोडातल्या जीवनरसाने मला कसंबस जागं ठेवलं होतं. त्या दिवशी दुपारपर्यंत पावसाचं थैमान चालू होतं. मी अशी जाण्या येण्याच्या वाटेतच पडल्यामुळे रोजची सफाई करायला येणाऱ्या मामांनी मला उचलून कंपाऊंडच्या अगदी शेवटच्या काटकोनी कडेला टेकवून उभं केलं. थकव्याने मी अगदी मरगळून गेले होते, पण तरी सावध होते. आजूबाजूचं बोलणं मला स्पष्ट ऐकू येत होतं. वॉचमन माळी मामांना सांगत होता, इकडे कशाला ठेवली ही अडगळ, बाहेर टाका, उद्या म्युन्सिपाल्टीची गाडी घेऊन जाईल. त्यावर मामा म्हणाले, अरे आता असू देत, रस्त्यावर चालणाऱ्यांच्या पायात येईल ते झाड, त्यापेक्षा उद्या गाडी आली की मी देईन टाकून. मला रागच आला, अरे इथे तर कोणालाच माझ्या जाण्याची हळहळ वाटत नाहीये. पण म्हटलं, जाऊ दे, जितके दिवस आयुष्य असेल ते असो, पण जिथे असेन तिथे रुजण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे. माझं नशीब इतकं बलवत्तर की पुढचे 8-10 दिवस मामा त्यांची तब्येत बिघडल्यामुळे सफाई करायला आलेच नाहीत. मी तर परिस्थितीला शरण जाणारे नव्हतेच, कंपाऊंडचा भक्कम आधार होताच. मी पुन्हा मातीच्या दिशेने सगळं लक्ष केंद्रित केलं. मातीतून पाण्यातून जितकं सत्व शोषता येईल तितकं शोषत शोषत तग धरायचा प्रयत्न सुरू ठेवला. थोडीफार पानं उरली होती त्यांचाही मोह ठेवला नाही. त्यांच्या दिशेने वाहणारा जीवनरस बंद करून त्यांना माझ्यापासून वेगळं करणं गरजेचं होतं. तीही उपासमारीने पिवळी पडत मुक्यानेच गळून पडली. मीही धीर सोडला नाही. हळूहळू माझ्या उघड्या बोडक्या खोडाच्या तळाशी छोटी छोटी मुळं धरायला लागली. माझ्या आनंदाला पारावरच उरला नाही. आता मला नवीन पानं फुटायलाही हरकत नव्हती. पावसाचा दिवस असल्याने पाण्याचा प्रश्नच नव्हता. बघता बघता कोवळ्या पानांचे अंकुर माझ्यातून बाहेर पडायला लागले. मुळांनीही वाढीचा वेग टिकवला होता. मातीच्या आत आत जाताना त्यांना प्राजक्ताची माझ्या जुन्या सवंगड्याची मुळंही घट्ट भेटली. पुनर्जन्माचा हा उत्सव माझ्यासाठी खूप महत्वाचा होताच, पण बिल्डिंग मधल्या इतरांसाठीही याची अपूर्वाई वेगळीच होती. त्यानंतर अनेकदा मी फळा फुलांनी बहरले. फळं खाणारा प्रत्येक जण माझं तोंड भरून कौतुक करतो. इतकी गोड पपई मार्केटमध्ये शोधून सापडणार नाही. वेगळंच आहे पपईचं झाड. तुटून पडलेलं होतं, पण नुसतं जगलं नाही, फळांनी लगडलेलं असतं आता. अजबच आहे. हे सगळं ऐकण्याचा आनंद शब्दात सांगणं खरंच अवघड आहे. आताही माझी पानं ओरबाडली जात आहेत, पण मला त्याची खंत नाही. अशा लहान सहान दुःखांना कुरवाळत बसायला, स्वतःपुरतं जगायला, कुणी आघात केल्यावर आयुष्याकडे पाठ फिरवायला मी माणूस थोडीच आहे.
1: श्रोते हो, उत्सव पुनर्जन्माचा चित्रा वाघ यांचा ललित लेख आत्ताच आपण ऐकला. लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत अॅडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ॲपवरही. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण आताच ऐकलात.
1: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई असली की वधू आणि वराचे दागिने, अधिक महिना आला की लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पेढी.
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.

0: जीवित और पारिवारिक संरक्षण ही शैशवकाल से उत्तरार्ध तक बौद्धिक शारीरिक नैतिक विकास में सहायक होता है। पुराने काल के संयुक्त परिवार बहुमुखी विकास का मुख्य कारक होता था, जहां चाचा चाची ताऊ ताई बुआ सभी के सानिध्य में बचपन गुजरता था। अब एकाकी परिवार का चलन और एक या दो बच्चों में सीमित परिवार रह गया है। भविष्य में मौसा मौसी बुआ शब्दकोश
1: दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही। राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान। महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई एडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर। आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन। दिल्ली मुंबई कोलकाता आणि चेन्नई या चार प्रमुख शहरांमध्ये हॉटेल आणि इतर व्यवसायांसाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये 42 रुपयांपासून ते 53 रुपये 50 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे, तर घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही। दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 42 रुपयांची वाढ झाली असून आता या गॅसची किंमत 3113 रुपये 50 पैसे, मुंबईत 43 रुपये 50 पैशांनी वाढ झाली असून सिलेंडरची किंमत 3067 रुपये 50 पैसे, कोलकात्यामध्ये 53 रुपये 50 पैसे रुपयांची वाढ झाली असून गॅसची किंमत 3255 रुपये 50 पैसे, तर चेन्नईमध्ये 42 रुपयांची वाढ होऊन गॅसची किंमत 3283 रुपये झाली आहे। त्याबरोबरच 5 किलोग्रामच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे। दरम्यान केंद्र शासनाने आजपासून पेट्रोल डिझेल आणि एटीएफ म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे। पेट्रोलच्या निर्यातीवरील विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि एटीएफवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे। भारत आणि ओमान यांच्यातल्या व्यापक आर्थिक भागीदारी करार आजपासून अंमलात आला। या करारामुळे भारतीय वस्तू आणि सेवांना ओमानच्या बाजारात संधी उपलब्ध होईल, तसंच दोन्ही देशातले आर्थिक संबंध दृढ होतील असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे। या करारामुळे निर्यातीला चालना मिळेल, गुंतवणूक आकर्षित होईल, तसंच रोजगाराला चालना मिळेल, त्यामुळे याचा फायदा शेतकरी, सूक्ष्म आणि लघुउद्योग, विद्यार्थी, महिला, कारागीर यांना होणार आहे असं गोयल यांनी सांगितलं। राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली। या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील। 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल। आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी 1 जागेसाठी निवडणूक होणार आहे। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तामिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी 1 जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे। माजी प्रधानमंत्री एचडी देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे या महिन्यात निवृत्त होत आहेत। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे। अर्जांची छाननी 2 जूनला होईल, तर 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील। मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे। महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत। महायुतीकडून भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे। भाजपाने आज 10 उमेदवारांची नावं जाहीर केली। महाविकास आघाडीचं जागा वाटपही ठरलं असून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे। काँग्रेस नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातून निवडणूक लढवेल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी, हिंगोली या मतदारसंघांसाठी उमेदवार दिले आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे,

ठाणे आणि सांगली सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवेल. गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवाकर महसुलात 3.2% वाढ होऊन तो 1,94,000 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात वस्तू आणि सेवाकरांचं संकलन 1,88,000 कोटी रुपये झालं होतं. मे 2026 मध्ये समग्र वस्तू आणि सेवाकर संकलन 37,397 कोटी रुपये तर राज्यांच्या जीएसटीचं संकलन 45,143 कोटी रुपये झालं. एकात्मिक जीएसटीचा महसूल 51,990 कोटी रुपयांवर पोहोचला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई एडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. आयआयटी दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरोशी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77व्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना जेईई एडीव्हीएसी इन या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंतिम संस्कार केले जातील. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.

0: सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारतातल्या ढाका इथं झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई विवाहानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनी सारखी भावगीतं, गवळण, विरहगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहुन आए बालमा, ठहरिये होश में आलू, ना तुम हमें जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी आणि हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालंय. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
1: सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली असून अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. सुमन कल्याणपूर यांचा मधुर आवाज आणि आर्त गायनाने सांस्कृतिक जग समृद्ध केलं असं त्यांनी शोक संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्या निधनाने संगीत जगतातील पवित्र देवारा रिकामा झाला आहे अशीच सर्वांची भावना असल्याचं राज्यपालांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ दुसऱ्यांदा विजेता ठरला आहे.

0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई एडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. अकोला महानगरपालिका क्षेत्रात 1 मे 2026 पासून जनगणना कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. शहरात एकूण 201 घरगट तयार करण्यात आले असून 993 प्रगणक आणि 168 पर्यवेक्षकांसह एकूण 1161 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रगणकांना खरी आणि अचूक माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन मनपायुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी यांनी केलं आहे. महानगरपालिका क्षेत्रात प्रत्येक घरगटात जास्तीत जास्त 200 घरं किंवा 800 लोकसंख्या विचारात घेऊन विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पूर्व विभागात 280, पश्चिम विभागात 245, उत्तर विभागात 136 आणि दक्षिण विभागात 240 घरगट तयार करण्यात आले आहेत. येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत अकोला जिल्ह्यात गावनिहाय बैठकांमधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. रुंद वरंबा सरी पद्धतीनं पेरणी, सोयाबीन पेरणीसाठी घरच्या बियाण्याचा वापर, घरच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासणे, बीज प्रक्रिया, माती परीक्षण तसंच फळबाग लागवडीसाठी खड्डे तयार करणं या विषयांवर शेतकऱ्यांना माहिती दिली जात आहे. संबंधित तालुका कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी गावनिहाय बैठका घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. खरीप पेरणी सुरू होईपर्यंत या बैठका सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली. अकोला जिल्ह्यात हरभरा खरेदीचं उद्दिष्ट संपल्यानं खरेदी प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र केंद्र शासनानं हरभरा खरेदीच्या उद्दिष्टात वाढ केल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निर्धारित कालावधीत विक्री न करू शकलेल्या शेतकऱ्यांनाही आता एमएसपीचा लाभ घेता येणार आहे. अकोल्यासह राज्यातील विविध विभागातील 10 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विषाणू निदान प्रयोगशाळा मंजूर करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला इथं अत्याधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळेला मंजुरी देण्यात आली आहे. पश्चिम विदर्भातली ही पहिली प्रयोगशाळा ठरणार असून विविध विषाणूजन्य आजारांचं निदान करण्यास मदत होणार आहे. भविष्यातील संसर्गजन्य आजारांशी सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणार असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे. जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त अकोला थॅलेसेमिया सोसायटी आणि संकल्प इंडिया फाउंडेशनच्या वतीनं थॅलेसेमियाग्रस्त मुलांसोबत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुलांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसंच चित्रकला स्पर्धेचं आयोजन करून मुलांना आनंदाचे क्षण अनुभवता आले. थॅलेसेमिया या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या मुलांसाठी अकोला थॅलेसेमिया सोसायटी गेल्या 33 वर्षांपासून कार्यरत आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव इथं बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. वैद्यकीय पथकानं डिकॉय ऑपरेशन राबवून माने हॉस्पिटल सोनोग्राफी सेंटरवर धडक कारवाई केली. या प्रकरणी रुग्णालयाचे संचालक डॉ विवेक माने यांच्यासह 4 ते 5 जणांविरुद्ध PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा मे महिन्यात डिझेल टंचाईची समस्या निर्माण झाली होती. डिझेलसाठी वाहनांच्या तसंच कॅन घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी वाद आणि हाणामारीच्या घटनाही घडल्या. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात 31% अधिक डिझेल पुरवठा होऊनही साठेबाजीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. वाशिमसह परिसरातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची असलेली नांदेड कुर्ला व्हाया वाशिम ही बहुप्रतीक्षित रेल्वे सेवा सुरू होण्यापूर्वीच तिचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगानं विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानं हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये निराशा व्यक्त करण्यात येत आहे. मे महिन्यात वाशिम जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली असून काही ठिकाणी तापमानाचा पारा 43° सेल्सिअसच्या पुढे गेला. त्यामुळे नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन

0: प्रशासनानं केलं आहे.
1: जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या वतीनं वाशिम वासंतिक व्याख्यानमाला 2026 आयोजन 20 ते 24 मे या कालावधीत करण्यात आलं होतं. या व्याख्यानमालेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केलं. पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ तेजस गर्गे यांनी शिवछत्रपतींचे किल्ले जागतिक वारसा एक प्रवास या विषयावर व्याख्यान दिलं. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे.

चुनरी संभाल गोरी उड़ी चली जाए रे।

0: शिंगवी ज्वेलर्स लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने त्यासोबतच आईचं स्वप्न लेकीची हौस आणि जावयाला भेट या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं
1: दागिन्यातील कलाकुसर विविधता नाविन्य कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी
0: शिंगवी ज्वेलर्स सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर।

0: बिठा लूं।
1: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळं पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
1: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणार

राज्यात द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी 18 जूनला मतदान विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन मुंबईत अंतिम संस्कार व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महागला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्रॅम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र सरकारने आजपासून पेट्रोल डिझेल आणि एटीएफ म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरचा विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि एटीएफवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील. 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तमिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. माजी प्रधानमंत्री एच डी देवेगौडा केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे सदस्य या महिन्यात निवृत्त होत आहेत. आंध्र प्रदेश गुजरात आणि कर्नाटकमधल्या प्रत्येकी 4 राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3 झारखंडमधल्या 2 मणिपूर मेघालय अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी 1 जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्जांची छाननी 2 जूनला होईल तर 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान आणि मतमोजणी 22 जूनला होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीनं आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महायुतीकडून भाजप 11 शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. भाजपाने वर्धा गडचिरोली चंद्रपूर मतदारसंघातून अरुण लाखानी भंडारा गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर अमरावतीमधून प्रवीण पोटे सांगली सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम सोलापुरातून राजेंद्र राऊत अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट नांदेडमधून अमर राजूरकर बीड लातूर धाराशिव मतदारसंघातून बसवराज पाटील आणि जळगाव इथून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने ठाणे मतदारसंघात रवींद्र फाटक नाशिकमध्ये नरेंद्र दराडे आणि परभणीमध्ये सईद खान यांना उमेदवारी दिली आहे. यवतमाळ मतदारसंघासाठी शिवसेनेचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसनं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पुण्यातून विक्रम काकडे राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटपही ठरलं असून काँग्रेस 8 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. काँग्रेस नागपूर यवतमाळ भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली अमरावती अहिल्यानगर सोलापूर आणि बीड लातूर धाराशिव मतदारसंघातून निवडणूक लढवेल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे ठाणे आणि सांगली सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून अर्ज भरला. जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी हिंगोली या मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार दिले आहेत.
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत

आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. IIT दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातलीच आरुषी देशपांडे पहिली आली. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77 क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना JEE ADVC इन या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. सर्वोच्च न्यायालयात 5 नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली असून यामुळे सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयात कार्यरत न्यायाधीशांची संख्या आता 37 झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांचा त्यात समावेश आहे. राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांशी चर्चा करून ही नियुक्ती केली असल्याचं विधी आणि न्यायमंत्री अर्जुन मेघवाल यांनी समाजमाध्यमांवर म्हटलं आहे. गेल्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर महसुलात 3.2% वाढ होऊन तो 1,94,000 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात वस्तू आणि सेवा कराचं संकलन 1,88,000 कोटी रुपये झालं होतं. मे 2026 मध्ये समग्र वस्तू आणि सेवा कर संकलन 37,397 कोटी रुपये तर राज्यांच्या GST संकलन 45,143 कोटी रुपये झालं. एकात्मिक GST महसूल 51,990 कोटी रुपयांवर पोहोचला. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधार स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामाने अंतिम संस्कार करण्यात येत आहेत. सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा आता ऐकूया.

0: सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारतातल्या ढाका इथं झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई विवाहानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनीसारखी भावगीतं, गवळण, विरहगीतं, भक्तीगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहून आए बालमा, ठहरिये होश मे आलू, ना तुम हमे जानो यासारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी आणि हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालंय. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांनी सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ, घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही. राज्यसभेच्या 24 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी, 18 जूनला मतदान. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज

0: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा.

0: त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी
1: शिंगवे ज्वेलर्स सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर।

0: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यांपिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. आतापर्यंत आपण विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद घेतला. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत.

श्रोतहो, आता एक नजर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांवरती. या रूपरेषानंतर लगेचच आपण एक ही फिल्म से या कार्यक्रमाचा आनंद घेणार आहोत. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:00 मराठी गाणी आणि 6:30 हिंदी गाणी आपण ऐकू शकाल. 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील, आम्ही त्या सहक्षेपित करू. वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत 7:15.

गावकरी मंडळ आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम. या कार्यक्रमाची वेळ आहे 7:30. आजच्या गावकरी मंडळामध्ये सुरुवातीला सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजारभाव, आजचा कृषी सल्ला आणि त्यानंतर शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा शेत शिवाराच्या घडामोडी आपण ऐकू शकाल. रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 8:15 ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री 8:45 समाचार संध्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 9:00 प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम. आज प्रतिबिंब हा कार्यक्रम रात्री 9:00 प्रसारित करण्यात येईल. 9:30 रात्री 10:00 विविध भारतीच्या कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री 10:00 सुनोतराणे क्विज के बहाणे हा SMS वर आधारित लाईव्ह कार्यक्रम. रात्री 11:00 हिंदी बातमीपत्र, 11:05 इंग्रजी बातमीपत्र आणि रात्री 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्ष पूर्तीनिमित्त वृत्तसेवा विभागाची विशेष मालिका आम्ही प्रसारित करणार आहोत. हे होते आमचे आज प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. 5:04 होत आहेत. आता आनंद घेऊया एके फिल्मचे या कार्यक्रमाचा. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण 2001 या सालामध्ये प्रदर्शित झालेल्या मुझे कुछ कहना है या चित्रपटातली गाणी आपण ऐकणार आहोत. तुषार कपूर आणि सहकाऱ्यांचा हा चित्रपट.

बाबुल सुप्रियो आणि अलका याग्निक यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत होतं अन्नू मलिक यांचं. श्रोते हो, आजच्या एक ही फिल्मचे या कार्यक्रमामध्ये आपण 2001 या वर्षामध्ये प्रदर्शित झालेल्या मुझे कुछ कहना है या चित्रपटातली गाणी ऐकतोय. म्युझिकल रोमॅन्टिक कॉमेडी स्वरूपाचा हा चित्रपट. या चित्रपटामधून तुषार कपूर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यांच्यासोबतच अभिनेत्री करीना कपूर या देखील या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहेत. दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी केलंय. चित्रपटाचे निर्माते आहेत वाशू भगनाने. चित्रपटाची आणखीनही माहिती आपण घेणार आहोत. तत्पूर्वी ऐकूया के आणि सहकाऱ्यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत अन्नू मलिक यांचं.

केके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत होतं अन्नू मलिक यांचं. एके फिल्मचे हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून, तसंच न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवरून देखील. आजच्या एके फिल्मचे या कार्यक्रमामध्ये आपण मुझे कुछ कहना है या चित्रपटातली गाणी ऐकतोय. श्रोते हो, मुझे कुछ कहना है या चित्रपटाची स्टोरी ही एका मध्यमवर्गीय मुलाची आहे, अर्थात तुषार कपूर यांनी ती भूमिका साकारलेली आहे. या मुलाला अभ्यासामध्ये फारसा रस नसतो. तो एका श्रीमंत घरातील अत्यंत सुंदर मुलीच्या, की जी भूमिका करीना कपूर यांनी साकारली, तिच्या प्रेमात पडतो. तो खूप लाजाळू असल्यामुळं त्याला आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत. भावना व्यक्त करण्याचा तो प्रयत्नही करतो, पण त्याला ते जमत नाही. त्याच्यामुळे त्याला अनेक अडचणींना सामना करावा लागतो. अनेक अडचणी पार करून शेवटी तो त्याच्या मनातील भावना व्यक्त करतो आणि चित्रपटाची हॅपी एंडिंग होते. चित्रपटामध्ये विशेषतः छान गाणी आहेत आणि या गाण्यांमुळेच हा चित्रपट लक्षात राहिला. तसा फारसा कमाई करू शकला नाही हा चित्रपट, पण गाण्यांनी मात्र चांगली कमाई केली आणि त्यामुळे आजही हा चित्रपट लक्षात आहे. रब्बा मेरे रब्बा रब्बा, दुपट्टा ही गाणी अतिशय लोकप्रिय ठरली.

अनुराधा श्रीराम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत होतं अन्नू मलिक यांचं. एके फिल्मचे हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून, तसंच न्यूज ऑन एआयआर या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवरून. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण मुझे कुछ कहना है या चित्रपटातली गाणी ऐकतोय. श्रोते हो, मुझे कुछ कहना है हा चित्रपट, थोली प्रेमा हा तेलुगू सुपरहिट चित्रपट, हा 1998 मध्ये आला होता. या चित्रपटाचा हा रिमेक होता. मूळ कथा प्रेक्षकांना आवडली होती आणि त्यामुळेच याचा हिंदी रिमेक बनवण्यात आला होता. तुषार कपूर यांचे वडील अर्थात जितेंद्र यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली होती, त्यामुळे चित्रपटाच्या यशस्वीतेकडे देखील अनेक जाणकारांचं लक्ष होतं आणि तसं झालं देखील. चित्रपट यशस्वी झाला आणि तुषार कपूर यांना पदार्पण

साठी अनेक पुरस्कार देखील मिळाले। श्रोतेहो, या चित्रपटामध्ये रिंकी खन्नाच्या भूमिकेसाठी सुरुवातीला जुही चावला यांना देखील विचारण्यात आलं होतं। थोडे दिवस त्यांनी होकार दिला, कामही सुरू केलं, मात्र त्यांच्या व्यस्ततेमुळे त्यांनी ही भूमिका नाकारली आणि नंतर ही भूमिका रिंकी खन्नाला मिळाली। चित्रपटामध्ये एक अपघाताचा सीन दाखवण्यात आलाय करीना कपूर यांचा, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यावेळेस करीना कपूर यांना ड्रायव्हिंग येत नव्हतं, आणि ड्रायव्हिंग येत नसल्यामुळं हा तांत्रिकदृष्ट्या हा सीन हा रेकॉर्ड करावा लागला होता। स्वतः त्यांनी या चित्रपटामध्ये ड्रायव्हिंग केलेली नाहीये। संगीताची अर्थातच धुरा ही अन्नू मलिक यांनी सांभाळलेली आहे। सर्व गाणी ही समीर यांची आहेत आणि या चित्रपटातली गाणी ही बाबुल सुप्रियो, अलका याग्निक, सोनू निगम, के, त्याचबरोबर आत्ताच आपण जे गाणं ऐकलं अनुराधा श्रीराम यांनी देखील या चित्रपटातली गाणी गायलेली आहेत। ऐकूया या चित्रपटातलं आणखीन एक गाणं।

अलका याग्निक आणि बाबुल सुप्रियो यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत होतं अन्नू मलिक यांचं. या गीताबरोबरच आजचा एकी फिल्मसे हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आजच्या एकी फिल्मसे या कार्यक्रमामध्ये आपण मुझे कुछ कहना है या चित्रपटातली गाणी ऐकली. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आज रात्री 9 वाजता आमच्या प्रतिबिंब या कार्यक्रमातून. 5:30 वाजता योग मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम यो आणि आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: असो किंवा मुक्तछंद असो, त्या कवितेला जर ताल मिळाला, लय मिळाली की तिचं गाणं तयार होतं. याच कवितांविषयी आपण आणखी जाणून घेऊयात विक्रांत आव्हाळकडून. विक्रांत, तू कविता करतोस, तू कवी आहेस, मला पहिला प्रश्न तुला असं विचारावा असं वाटतोय की तुझ्या या कविता प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली, तू कधीपासून कविता करायला लागलायस?
1: अगदीच तू सुरुवातीला जसं म्हणालीस की कविता म्हणजे अगदी शब्दांची जुळवाजुळव नसते, तर मला अगदी पटलंय ते. कारण सुरुवात म्हणायची झाली तर शाळेपासून प्रत्येक जण कविता लिहितो. एक पर्टिक्युलर एक वय असतं, त्या वयामध्ये आपण प्रेम कविता लिहितो किंवा कधी विरह कविता लिहितो, आणि काही जण आईवरती कविता लिहितात, निबंध लिहितो आपण, जसं माझा सूर्य हे निते माझा आवडता निबंध ड्याशा ड्याशा असं, आणि आपल्याला वाटतं की आपण लिहू शकतो म्हणून आपण लिहितो. पण तसंच माझंही होतं. त्यानंतर मग पुढे थोडं वाचन वाढलं. पूर्वी जे प्रॅक्टिकल नॉलेजची पुस्तकं होती त्याच्यातून थोडं आपण शृंगाराकडे वळलो, मग मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, मग काही पुस्तकं वाचण्यात आली, चांगले चांगले कवी वाचण्यात आले, मग त्यांच्या कवितांचा प्रभाव असू शकतो, त्यांच्या शब्दांचा प्रभाव असू शकतो, आणि त्या प्रभावातून मग की आपण जे लिहितोय अगदी क्षुल्लक आहे, त्यामुळे त्याला काही अर्थ लागतोय का, नाही लागत आहे, हा एक अभ्यास किंवा सराव आहे. त्या सरावातून मग पुढे आता कुठेतरी जाऊन मला असं वाटतं की मी थोडंफार लिहू शकतोय. आणि ते
0: आता जसं तू म्हणालास की टला ट पला प, पण तू असाही उल्लेख केलास की शृंगारिक कवितांकडे वगैरे वळलो, तर मला एखादी तुझी अशी कविता ऐकवशील का त्याच्यामध्ये शृंगार असेल?
1: जरूर. आपण सुरुवातच मला वाटतं अशी करूया की आता मी मगाशीच म्हणालो की बरेच जण प्रेमात लिहितात, तर ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाची प्रेमाची परिभाषा ही वेगळी असते, तर असंच मी तिच्यासाठी काय लिहीन. तर या वसंताच्या उन्हाची झळ जरा अनोळखी, या वसंताच्या उन्हाची झळ जरा अनोळखी, काळजावर मोगऱ्याचे वळ जरा अनोळखी. का उगा शृंगार हा साधा सुधा पण लाघवी, का उगा शृंगार हा साधा सुधा पण लाघवी, काजळाने काळजाचा छळ जरा अनोळखी. पोहतो डोहात की डोळ्यात घाऱ्या साजणी, अडकला हा जीव माझा गळ जरा अनोळखी. तिलाजणे अनहासणे घायाळती कातील अदा, तिलाजणे अनहासणे घायाळती कातील अदा, मी फार जवळून पाहतो वादळ जरा अनोळखी. या एकतर्फी भावनांची आहे बरी खबर तुला, तिला सगळं माहिती असतं. या एकतर्फी भावनांची आहे बरी खबर तुला, का तरी ही भासते हळहळ जरा अनोळखी, वाहतो डोळ्यातून या आसवांचे मी झरे. मी तिच्याची कविता लिहितोय, मी तिचं वर्णन सुंदर करतोय, पण शेवटला वाहतो डोळ्यातून या आसवांचे मी झरे, ऐक तू केव्हा तरी खळखळ जरा अनोळखी, ऐक तू केव्हा तरी खळखळ जरा अनोळखी.
0: खरंय, अगदी खरंय. म्हणजे असं म्हटलं जातं की तरुणपण म्हणा किंवा पौगंडावस्था किशोरवयीन अवस्था म्हणा, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रेमाचे गुलाबी वारे वाहू लागतात, पण असा एखादा क्षण येतो की विरह होतो आणि मग त्या अवस्थेतही आपल्याला कविताच तारून नेते, कविताच साथ देते. तर अशी काही कविता आहे का तुझी की जी विरहामध्ये तुला साथ देणारी ठरली?
1: हो, अगदीच. मी एक चारोळी सुद्धा लिहिली होती, कविता कशी बनते. म्हणजे खूप जण हा प्रश्न विचारतात की कविता नक्की तू कधी लिहितोस, कशी सुचते तुला, प्रेमात पडलायस का, किंवा घरच्यांनी कधी कविता वाचली तर प्रेमात पडलायस का, अरे कोण सोडून गेले का तुला, तर असे प्रश्न विचारत असतात. तर अशाच एका प्रश्नात एक चारोळी होती की तुला वाटते चारोळ्यांनी बनते कविता, जोडून ठिपके रांगोळ्यांनी बनते कविता, मी सांगतो गुपित तुला कवी मनाचे, आर्तवेदना आरोळ्यांनी बनते कविता. तर या आर्तवेदना ज्या आहेत त्या विरहामध्ये असतातच, आणि असाच एक विरह कवितेचं शीर्षक आहे चाफा. चाफा गळफास घेत असेल तेव्हा आणखी गंधळत असेल, चाफा गळफास घेत असेल तेव्हा आणखी गंधळत असेल, ढहाळी मोडून पडल्यानंतर सुकली पानं चाळत असेल, इतर फुलांना गंध म्हणून अपंग तगर जळत असेल. आता अपंग तगर म्हणण्यामागचं कारण हे की तगराला काही गंध नाहीये, सुगंध नाहीये, तगराला अगदीच म्हणजे आपण म्हणू शकतो वाईट टाकलंय, तर सुकली पानं चाळत असेल, इतर फुलांना गंध म्हणून अपंग तगर जळत असेल, जाईसोबत भांडल्यानंतर जुई मागून पळत असेल, एकाच गजऱ्यात मोगऱ्यासोबत अबोलीचं जुळत असेल, जास्वंदीच्या सुंदरतेला दैवत्व कधी मिळत असेल, ज्या दिशेने भुंगा पळतो केवड्याचा पाऊल वळत असेल, चिखलामध्ये उगवताना कमळही मळत असेल, चिखलामध्ये उगवताना कमळही मळत असेल, फुलपाखरं फुलं बदलतात हे फुलांनाही कळत असेल, फुलपाखरं फुलं बदलतात हे फुलांनाही कळत असेल, अशी कविता होती.
0: नाही यातून खरंच विरह

0: मंडळी, काव्य वाचनमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांच्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. असंच आजच्या काव्य वाचनात आपली मैत्रीण तन्वी गुंडये कवी मित्र विक्रांत आव्हाड सोबत गप्पा मारणार आहे आणि त्यांनी लिहिलेल्या कविता तो आपल्यासाठी सादर करणार आहे. तेव्हा ऐकूया त्यांची ही काव्य मैफिल.
1: नमस्कार मंडळी, मी तन्वी गुंडये. माझ्यासोबत आहे माझा मित्र विक्रांत आव्हाड. आपला हा मित्र कवी मित्र आहे, त्यामुळे आजच्या या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये आपण कवितांविषयी बोलणार आहोत, त्याच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्याच्या काही कवितांचा आस्वादही घेणार आहोत. खरं तर कविता म्हणजे ही केवळ शब्दांची जुळवाजुळव नसते, तर तो भावना विचार यांचा एक सुरेख संगम असतो. मग ती छंदबद्ध कविता

0: जाणवतोय अगदी. मला या पुढचा प्रश्न असा विचारावा असा वाटतोय की जेव्हा तू पहिली कविता लिहिली असेल तेव्हा पहिली कविता लिहित असताना तुझ्या मनात कोणत्या भावना होत्या आणि ती पहिली कविता नेमकी तुला आठवते का, तुझ्या लक्षात आहे का?
1: पहिली कविता शाळेत असतानाच आणि माझे नाटकाचे शिक्षक होते डेनिस विक्टर डाबरे. सो त्या सरांसाठी मी त्यांच्या वाढदिवसाला, तर ते मला म्हणजे नाटकाचे जेवढे पण स्पर्धा असायच्या किंवा काही असायचा तेव्हा ते मला खूप पुढे पुढे करायचे की त्यांना माहिती होतं की ह्याच्यात काहीतरी दिसतंय आपल्याला, तर त्यांना मी मराठीत एक कविता लिहून गिफ्ट केली होती की सर तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार टाईप. सो ती एक कविता मला आठवते आणि ते सुचण्यामागचं कारणच हे होतं की त्यांनी खूप काही दिलं पाचवी पासून सातवीपर्यंत, म्हणजे दोन वर्षात ते खूप अगदीच जवळचे झाले होते माझे सर, तर त्यांना काहीतरी देऊ करायचं होतं म्हणून आपण शब्दच का नाही द्यायचे असं एक भावना होती. आणि दुसरं म्हणजे माझे काका जे लिहायचे त्यांना खूप वाचनाची आवड होती आणि त्यांच्यामुळे कवितेचे संस्कार झाले असं मला वाटतं, कारण ते सुद्धा मी पाचवीपासून त्यांच्या कविता वाचतोय त्यांनी लिहिलेल्या, तर त्याही कविता मला अगदी जवळच्या वाटतात, तर त्याच्यामुळे मी कविता लिहायला लागलो तिथून.
0: तुझे आवडते लेखक कवी ज्यांचा तुझ्या कवितांवरती प्रभाव पडलाय?
1: तसं समाज कार्यासाठी किंवा सामाजिक आपली एक बांधिलकी आहे म्हणून किंवा एक मी समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून मला नामदेव ढसाळांचे मी संग्रह वाचलेले आहेत. त्यानंतर अगदीच विरुद्ध मी बोलेन की दुःख ही एक संकल्पना जी आहे ती अगदी मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परिखोल हे म्हणणारे ग्रेस आहेत त्यांचे सगळे कविता संग्रह वाचून झालेले आहेत आणि आत्ता हल्ली बाउल मी वाचतोय सौमित्रांचं. तर ह्या तिघांचाही अगदी या तिन्ही लेखकांचा अगदी टोकाटोकाला काही संबंध मला वाटत नाही, म्हणजे प्रत्येकाचा विषय वेगळा आहे आणि हेच एक्सप्लोअर करतोय मी आणि मला हे तिघही आवडते झालेत सध्या.
0: यापुढे काय ऐकवशील?
1: यापुढे मी तुला ऐकवतो एक पिवळं पान म्हणून कविता आहे माझ्याकडे आणि ते पिवळं पान अशी कविता आहे की आपली आवडती व्यक्ती म्हणजे आपण प्रेम म्हणतो आपण विरह म्हणतो आणि तो फक्त प्रेमात नसतो, ते प्रेम नात्यांमध्ये कुठल्याही असू शकतं, आई वडिलांचं असू शकतं, आईच्या मुलावर, मुलाचा आईवर, वडिलांवर. पण मला असं वाटतं की जेव्हा एखादा माणूस म्हातारा होतो तेव्हा तो कितीही त्याच्यासोबत माणसं असली तरी तो स्वतःला एकटंच समजतो आणि त्या वृद्धत्वावरती ही कविता आहे.
0: अच्छा.
1: कवितेचं शीर्षक आहे पिवळं पान. झाडापाशी असतं तेव्हा पान सुद्धा हिरवं असतं, झाडापाशी असतं तेव्हा पान सुद्धा हिरवं असतं, झाडापासून वेगळं होतं तेव्हा देठ रडत असतो, गाठ भेट स्मरत असतो, फांदी फांदी आठवत असतो, धूळ माती साठवत असतो, देठासकट पानाचा सांगाडा सुकत जातो, पानं तुटून पडली की पानांचाही जीव जातो, तरी झाड बहरतं, वाऱ्यासंग लहरतं, डुलतं डोलतं दूर दूर पसरतं, सुकली पानं पाहत राहतात एकटक झाडाकडे, मुळांकडे, फांद्यांकडे, हिरमुसल्या खोडाकडे. नवीन पालवी फुटते तेव्हा जुन्याबद्दल विचारते का, नवीन पालवी फुटते तेव्हा जुन्याबद्दल विचारते का, तिचा जन्म होतो तेव्हा मागचं सगळं विसरते का, सालं सालं गळून पडतात, खोड असं रडत असतं, झाडाच्या डोळ्यांमधून फूल खाली पडत असतं, पानाला कुणाची संगत असते रानोरान, पानाला कुणाची संगत असते रानोरान, एकटं एकटं कणत असतं झाडाखाली पिवळं पान, एकटं एकटं रडत असतं झाडाखाली पिवळं पान.
0: खरंच निशब्द व्हायला झालं या कवितेनंतर. आपण जर का आधीपासून पाहिलं की अभंग असेल ओवी असेल प्रत्येक त्यावेळेच्या संतांनी म्हणा किंवा कवींनी म्हणा त्यांच्या कवितांमधून कुठेतरी सृष्टीशी शांततेशी निसर्गाशी सुद्धा सारखेपण दाखवलंय त्यांच्या कवितांमध्ये. त्याचा उल्लेख झालाय की एखाद्या व्यक्तीप्रमाणेच आपण आजूबाजूच्या घटकांना देखील पाहत असतो आणि त्यांना आपल्या कवितांमध्ये गुंफत असतो. मग त्यामध्ये केवळ प्रेमाच्या भावना असतील किंवा दुःखाच्या भावना असतील असं नाहीये, तर त्या व्यक्तींप्रती असणारी आपली जी काही संवेदना असते ती सुद्धा आपल्या कवितांमधून किंवा लेखनामधून उतरत असते. तर असं तुझ्या बाबतीत कधी झालंय का? तू अशी कविता लिहिली आहेस का?
1: अगदीच. मला खरं तर असं सांगायला आवडेल की संत तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, त्यांनी लिहिलेल्या ओव्या अभंग हे रिप्रेझेंटेशन आहे माणसाचं. मी म्हणणार नाही दुःखाचं किंवा कुठच्याही भावनांचं, ते माणसालाच रिप्रेझेंट करतात, माणसाला आरसा दाखवणारं एक माध्यम होतं. आणि त्याच ओवीच्या फॉर्मॅटमध्ये आपण म्हणू शकतो किंवा ओवी पद्धतीमध्ये एक कविता आहे, कवितेचं शीर्षक आहे समाधी. ही समाधी कसली आहे ही श्रोत्यांना नक्की कळेल. प्रत्येकाला आतून एक मुक्तता हवी असते, तर ही मुक्तता दोन नात्यांमधली आहे. नदी मायन नाही तुला तुझी स्वतःची सावली, नदी मायन नाही तुला तुझी स्वतःची सावली, पांगळी तुझी वेदना माझ्या पायाशी थांबली, नदी माय सांग कुठं तुझं माहेर.

0: सासर नदी माय सांग कुठ तुझ माहेर सासर कसा ओलांडला बये उभ्या जन्माचा सागर नदी माय रंग तुझा चोरला कुणी चोरला नदी माय रंग तुझा चोरला कुणी चोरला आभाळाचा रंग निळा नेसला तू का नेसला नदी माय सांग बये किती खोल तुझा डोह नदी माय सांग बये किती खोल तुझा डोह पैल तीराचा कातळ सांगतो तुझा विद्रोह नदी माय मी लेकरू पोर अनाथ अनाथ नदी माय मी लेकरू पोर अनाथ अनाथ मला कुशीत घे आई सोड डोंगराचे हात तुझ्यासाठी नदी माय ओवी लिहितो एखादी तुझ्यासाठी नदी माय ओवी लिहितो एखादी तुला मिळो मुक्ती बये तुला मिळो मुक्ती बये मला मिळू दे समाधी तुला मिळो मुक्ती बये मला मिळू दे समाधी
1: कधी असं झालंय की तुझी देखील समाधी लागली आहे कविता लिहित असताना?
0: हो खूपदा.
1: अशी कोणती कविता आहे जी तुझ्यासाठी खूप खास आहे आतापर्यंतची? मग ती तुझी असेल किंवा इतर कोणाचीही असेल, कोणत्या मोठ्या कवीची असेल, वेगळ्या कवीची असेल?
0: अगदीच बऱ्याच आहेत खरं तर अशा कविता, पण मी म्हणेन की संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं पसायदान ही माझी आतापर्यंत काव्य रचनेतली सगळ्यात आवडती गोष्ट आहे. कारण स्वतःसाठी न मागता दुसऱ्यासाठी काहीतरी मागणं हेच एका कवीचं मला असं वाटतं की एक त्यांच्याकडून घेण्यासारखा आदर्श आहे. त्यामुळे पसायदान आणि सगळ्यात आवडते कवी त्यांची एखादी जर का कविता म्हटलीस तर ग्रेसांची भय इथले संपत नाही ही कविता मला फार आवडते. एखादी चारोळी जर का म्हणायची झाली, सगळ्यात आवडता विषय म्हणजे विठ्ठल आणि रखुमाई. आपल्या प्रत्येकाच्या जवळचा विषय येतो. महाराष्ट्र म्हटला की विठ्ठल आणि रुक्मिणी येतात. तर भानावर येईस तोवर भरतात फुलांच्या जखमा, की भानावर येईस तोवर भरतात फुलांच्या जखमा, रक्तातून वाहतो विठ्ठल तेव्हा खपली होते रखमा. रक्तातून वाहतो विठ्ठल तेव्हा खपली होते रखमा.
1: सुंदर. आता आपण विठ्ठल रुक्मिणी विषयी बोललो, तुझ्या चारोळीमधून ते ऐकलं. विठ्ठल रुक्मिणी म्हटलं की ते म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असंही म्हटलं जातं. देवाशी संबंधित म्हणजे प्रेमाविषयी तर बऱ्याच कविता लिहिल्या जातात, पण प्रेम म्हणजे ही सुद्धा एक भक्ती आहे. जेव्हा ती एक असीम टोक गाठते तेव्हा ती भक्तीत रुपांतरित होते असं म्हटलं जातं. तर प्रेमाविषयी आपण तुझ्या कविता ऐकल्यात, पण तू भक्तीविषयी काही लिहिलंयस का?
0: भक्ती हा विषय सुद्धा अगदी जवळचा आहे. कारण ऑफकोर्स विठ्ठल रुक्मिणी हा जसा जवळचा विषय, मी रोज जेव्हा ऑफिसला जात असतो ड्युटी करत असतो तेव्हा मला एक फार त्रास होतो, तो म्हणजे की आपण खूप आता गर्दीत जाणार किंवा आपल्याला त्रास होतोय यार, आपल्याला आता परत ऑफिसमध्ये जाऊन कटकट काहीतरी काम करायचंय. पण ह्या सगळ्यातून एक आनंद तेव्हा मिळतो जेव्हा त्याच माझ्यासारख्याच त्रासातून जाणारे असंख्य असतील ट्रेनमध्ये. ती वेळ अक्षरशः असते एक पीक लेवल असतो वेळेचा, की आपल्याला माहितीये की आपण एखादी रिकामी ट्रेन बघू झोपून जाऊ किंवा झोप अपूर्ण राहिले तर कुठेतरी बसून जाऊ, त्यात कुठेतरी भजनाचा आवाज ऐकू येतो एखाद्या डब्यात, आणि त्या भजनाच्या आवाज येत असलेल्या डब्यामध्ये आपण शिरतो आणि जे काही मनातले सगळे विचार असतील तर ते सगळे विचार तिकडे शून्य होऊन जातात.
1: बरोबर.
0: आणि तेव्हाच त्या क्षणाला सुचलेली एक कविता होती, भक्ती. भक्ती कर वेड्यासारखी, भक्ती कर वेड्यासारखी, पिंपळाच्या पानासारखी, केवड्याच्या गंधासारखी, जनाईच्या जात्यासारखी, तग धर उंच हो आभाळाला स्पर्श कर, तग धर उंच हो आभाळाला स्पर्श कर, बाभळीचा काटा हो कैलासाचा माथा हो, शिवाच्या नंदीसारखी साधी भोळी भक्ती कर. भक्ती कर धुक्यासारखी, पानांवरल्या दवासारखी, पक्ष्यांच्या थव्यासारखी, कोळ्यांच्या जाळ्यासारखी, धुंद हो बेधुंद हो, कीर्तनात दंग हो, रंगहीन रंग हो, तुक्याचा अभंग हो, हातामध्ये टाळ धर गोंगाटाचा ताल धर, हातामध्ये टाळ धर गोंगाटाचा ताल धर, ट्रेनमध्ये गातात तशी भजन गात भक्ती कर. भक्ती कर मनासारखी, भुंग्यासारखी, मुंग्यांसारखी, हरवलेल्या पाखरासारखी, श्वापदांच्या पिल्लांसारखी, नदीसारखी, वाऱ्यासारखी, पावसातल्या पैशासारखी, अळिवाच्या पानासारखी, तुळशीच्या रोपासारखी, सुग्रणीच्या खोप्यासारखी, रेशमाच्या किड्यासारखी, भक्ती कर वेड्यासारखी, भक्ती कर वेड्यासारखी.
1: सुंदर. खरंय म्हणजे भक्ती करण्यासाठी खास वेगळा वेळ द्यावा लागतो असं नाहीये. म्हणजे जसं तू आता उदाहरण दिलंस की लोकलच्या डब्यामध्ये ते भजनाचा तू आवाज ऐकलास आणि तुझ्या मनात त्या सगळ्या भावना उमटल्या आणि त्या तू कागदावरती उमटवल्यास, हे खरंय की भक्तीसाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही. आपल्या साध्या रोजच्या कामातून सुद्धा ती भक्ती आपण अनुभवू शकतो, देवापर्यंत पोहोचू शकतो.

0: शकतो. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. कविता माणसाला विचार करायला शिकवत असते, भावनांना वाट मोकळी करून देत असते, जगण्याकडे नव्या नजरेने पाहायला प्रेरणा देत असते. हे सगळं तुझ्या कवितांमधून आज आम्हाला जाणवलं. धन्यवाद इथे आलास त्याबद्दल.
1: धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.
2: मंडळी, ही कवितांची मैफिल संपूच नये असं वाटतंय, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी कार्यक्रमात आता वेळ झालीय इथेच थांबायची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvavaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रानं सहक्षेपित केला होता.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन एआयआर या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. संध्याकाळचे 5:59 होत आहेत. आता आमच्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर लगेचच आपण मराठी गाण्यांचा आनंद घेणार आहोत. 6:30 हिंदी गाणी आम्ही प्रसारित करू. ठीक 7:00 प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. वृत्तविषय शाळा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू 7:15. गावकरी मंडळ आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम. या कार्यक्रमाची वेळ आहे 7:30. आजच्या गावकरी मंडळामध्ये सुरुवातीला सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजारभाव, कृषी सल्ला आणि त्यानंतर शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा शेतशिवाराच्या घडामोडी. रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 8:15 सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:45 समाचार संध्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. रात्री 9:00 प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम. 9:30 रात्री 10:00 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 सुनोतर आणि क्विज के वाहने हा एसएमएसवर आधारित लाईव्ह कार्यक्रम. रात्री 11:00 हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्त वृत्तसेवा विभागाची विशेष मालिका आजपासून आम्ही प्रसारित करणार आहोत. हे होते आमचे आज प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम.

आपण एकदा आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण 6:01 झालाय. आनंद घेऊया मराठी गाण्यांचा. सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील रमेश आणवकर यांचं भक्तिगीत आपण ऐकूया.

0: रमेश अणावकर यांच्या स्वरातील भक्ती रचना आपण ऐकली सुमन कल्याणपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये.
1: 1843 साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली, पण त्याच्या आधी 50 वर्ष सोलापूरच्या कोणत्या बरं कलावंतानं पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून इथल्या कला परंपरेची मुहूर्त मेढरवली. त्यांची अद्भुत अशी प्रतिभा पाहून दिपलेल्या पेशव्यांनी आपला मोत्याचा कंठा बहाल केलेला तो कलावंत कोण होता हे माहीत करून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.
2: सर्वसामान्यांचे जीवन

0: पद्मजा फेनानी जोगळेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकलं.
1: जमीन,
2: शेतकरी,
1: पाऊस,
2: पाणी,
1: उघडीप,
2: वापसा,
1: पेरणी,
2: लावणी,
1: खुरपणी,
2: निंदणी,
1: कुळपणी,
2: फवारणी,
1: खतावणी,
2: कापणी,
1: छाटणी,
2: काढणी,
1: उफणणी,
2: पाखडणी,
1: प्रगत
2: शेतकरी,
1: गावकरी,
2: मंडळ,
1: आकाशवाणी,
2: सोलापूर,
1: दररोज
2: सायंकाळी 7:30
1: माझं तुमचं प्रत्येकाचं
2: सर्वांचं गावकरी मंडळ. दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय? तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर. इथं मिळतील चविष्ट, सोप्या आणि घरगुती रेसिपीज. पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेश पर्यंत सगळं काही. प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य. श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श. तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर दररोज सकाळी 9:15 ऐकत रहा आणि बनवत रहा प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट.
0: मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. ऐकूया मधुकर अरकाडे यांची गीतरचना वैशाली माडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये.

0: अरकाळे यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीतही होतं मधुकर अरकाळे यांचंच. आपण ऐकत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण. 6:15 वाजलेली आहेत.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः.

0: टेलीलॉ न्याय बंधु कानूनी साक्षरता एवं जागरूकता कार्यक्रम से जुड़े कानूनी सहायता टेलीलॉ के टोल फ्री नंबर 1-4-4-5-4 और वेबसाइट www.tele-law.in से प्राप्त की जा सकती है।
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
1: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका।
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं
3: शोध हो आज रात्री 9 वाजता प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याभरातील आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या सूचना तुम्ही आम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून देऊ शकताय। तेव्हा नक्की SMS करा आज रात्री 9 वाजता प्रतिबिंब या श्रोत्यांच्या पत्रोत्तराच्या कार्यक्रमामध्ये। मोबाईल क्रमांक तोच 94-22-65-17-41। मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकूया वैशाली सावंत आणि सहकाऱ्यांनी गायलेलं अवधूत गुप्ते यांचं गीत। संगीतही अवधूत गुप्ते यांचंच।

0: शेळी पालनातून समृद्धी. उस्मानाबादची शेळी सर्वत्र प्रसिद्ध आहे. बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा शेळी पालन एक प्रमुख उद्योग आहे. शेळी पालन उद्योग संघटित पद्धतीने केल्यास ऊस कारखानदारी स्पर्धा करू शकतो. तेव्हा संघटित व्हा, शेळी पालन उद्योग सुरू करा. शासनाच्या योजना, कर्ज पुरवठा, व्यापारी वृद्धी मधून शेळी कारखानदारी उभी करूया. संपूर्ण महाराष्ट्रात सभासद नोंदणी सेवा निशुल्क करूया. भेटा, लिहा किंवा फोन करा. आमचा पत्ता: उस्मानाबादी शेळी मार्केटिंग सर्व्हिसेस, नवीन पोलीस मुख्यालयासमोर, धाराशिव, डॉक्टर वसंत मुंडे. मोबाईल क्रमांक 94-22-56-53-65.
1: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत चंद्रमुखी या चित्रपटासाठी श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांनी गायलेली गुरु ठाकूर यांची लावणी.

0: चंद्रमुखी या चित्रपटासाठी श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांनी गायलेली लावणी आत्ता आपण ऐकली. याबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
2: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
5: व्ही आर पवार चाटी गल्ली सोलापूर.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन एआयआर या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. 6:31 झाली आहेत. आता आनंद घेऊया हिंदी गाण्यांचा. कार्यक्रमात सुरुवातीला कैफ भोपाली यांची गझल आपण ऐकूया जगजित सिंग यांच्या स्वरात.

0: अनाकाय
1: खरय खरय
0: अंध निरक्षर बाल वृद्ध वा असोत हो तरुणी ऐकते निरंतर आकाशवाणी
1: अगदी लाखातलं बोललात बघा
0: सिद्धरामाची विठुरायाची स्वामींची नगरी रूपा भवानी मातेची नगरी
1: नमस्कार बाबा सगळ्यांना
0: अध्यात्माची दौलत असते मनामध्ये न्यारी
1: वा
0: पण नसता पैसा जगात भिकारी
1: खरंय बाबा मग आता करावं तरी काय आम्ही
0: अहो तुम्ही जाहिरात द्या आकाशवाणीला
1: बर
0: आणि बरकत येऊ द्या आपल्या धन्याला
1: भले भले
2: हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकूया अलका याग्निक आणि उदित नारायण यांनी गायलेलं संजय चहल यांचं गीत संगीत हिमेश रेशमिया यांचं

0: कैफ भोपाली यांची गझल आपण ऐकली जगजित सिंग आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये. संगीत होतं जगजित सिंग यांचंच.
1: तुम्ही जाहिरात द्या आकाशवाणीला आणि बरकत येऊ द्या आपल्या धंद्याला.
2: भले भले
1: लाख जणांना कळू द्या व्यवसाय आणि दिसतील तुम्हा लक्ष्मीचे पाय.
2: छानच की
1: खेडोपाडी वाड्या वस्त्या जाते हो कोणी या सोलापूरची आकाशवाणी.
2: अगदी बरोबर.
1: वर्तमानपत्री जाहिरात तरी निरक्षरा काय रंग.

0: संजय चहल यांचं गीत आपण ऐकलं अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या स्वरामध्ये. संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं.
1: श्रोते हो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? त्यासाठीच आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्य वाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी. कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, त्यासाठी नक्की ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा शब्द, कला आणि संस्कृतीचा एक अनोखा उत्सव.
0: हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेतात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.

0: इर्शाद कामैली यांची ही गीतरचना आपण ऐकली पलक मुच्छल आणि सहकार यांच्या स्वरामध्ये. संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं.
1: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
2: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती. अन्नपूर्णा मिठाई
3: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
4: आणि हीच परंपरा जपत लेक जावायचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
1: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट
4: पुणे सोलापूर हायवे मोडणीम.
1: संपर्क 87400304008.
4: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
5: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
4: शेरवानी ब्लेझर इंडो वेस्टर्न मोदी जॅकेट
5: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
4: नरखेडकर होलसेल डेपो बुधवार पेठ मोहोळ.
5: अरुण नरखेडकर अंगर.
4: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
0: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकूया राहत फतेह अली खान आणि सहकार.

0: झूम बराबर झूम या चित्रपटातील गीत आता आपण ऐकलं. याबरोबरच आजचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
2: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी सारीची व्हरायटी जोडती असंख्य नाती, तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
3: लाहोटी सारी चाटी गल्ली सोलापूर.
4: अग बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला.
5: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
6: शिस्त, संस्कार, शिक्षण महान, श्री राधा गुरुकुल मुलींचा अभिमान.
7: इयत्ता 3 ते 12 मुलींचं निवासी गुरुकुल.
6: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले श्री राधा गुरुकुल, कामती बुद्रुक, तालुका मोहोळ.
7: संपर्क 87 88 46 14 97.
0: श्रोते हो, आज रात्री 9 प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याभरातील आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना तुम्ही आम्हाला 94 22 65 17 41 या मोबाईल क्रमांकावरती SMS द्वारे पाठवू शकताय. तेव्हा नक्की ऐका आणि सहभागी देखील व्हा. आज रात्री 9 प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम. FM बँड 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. 7 वाजतायत. प्रादेशिक बातम्या आता आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. 2047 पर्यंत एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा राज्य सरकारचा मानस. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई एडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: विधान परिषदेच्या वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, ठाणे, नाशिक, परभणी, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नागपूर या मतदारसंघासाठी ही निवडणूक होत आहे. महायुतीकडून भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 8, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे असं या पक्षांनी जाहीर केलं होतं. पुणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी अर्ज दाखल केला. त्याशिवाय सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरला आहे. दोघांकडे एबी फॉर्म असल्यानं अधिकृत उमेदवार कोण यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ठाणे मतदारसंघासाठी शिवसेनेचे रवींद्र फाटक तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नाशिक विधान परिषद मतदारसंघातून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी आज दुपारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी

0: अपक्ष अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार न देण्याचा निर्णय आज पत्रकार परिषदेत जाहीर केला. मात्र कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे ठाकरेंच्या पक्षानं अद्याप जाहीर केलं नाही. नाशिकमध्ये 9 उमेदवारांनी 14 अर्ज दाखल केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी तर काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी अर्ज दाखल केले. वर्धा गडचिरोली चंद्रपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नांदेड मतदारसंघासाठी 8 उमेदवारांनी 17 अर्ज दाखल केले. भाजपकडून अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय अमर राजूरकर यांनी तर काँग्रेसकडून रामदास पाटील सुमठाणकर यांनी अर्ज दाखल केले. बीड लातूर धाराशिव मतदारसंघासाठी काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून धाराशिव जिल्हा परिषदेचे सदस्य महेश देशमुख यांना संधी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळमध्ये काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असून तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी, भाजपकडून नितीन भुतडा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून साजिद बेग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या अतुल लोंढे आणि दिनेश ढोले यांनी अर्ज दाखल केले. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे तसंच शेकापचे अरविंद म्हात्रे यांच्यासह मानसी म्हात्रे अनिल चोपडा यांनीही अर्ज दाखल केले. जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघासाठी सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी अर्ज दाखल केला. सोलापुरातून भाजपनं माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान महायुतीचे 17 पैकी 17 उमेदवार विजयी होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीतल्या बंडखोरीविषयी विचारला असता महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील आणि बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेतले जातील असं ते म्हणाले. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल.
1: विकसित महाराष्ट्रांतर्गत एसटी महामंडळामध्ये 2029 पर्यंत 50%, 2035 पर्यंत 80%, तर 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या अनुषंगानं बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महाग झाला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्राम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनानं आजपासून पेट्रोल, डिझेल आणि एटीएफ म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरचा विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि एटीएफवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. आयआयटी दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरुषी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77 क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना जेईई ADVAC.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. संकेतस्थळाचं नाव पुन्हा एका JEEADV.AC.in. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी

0: अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह विविध मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे 80 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नावं वगळली आहेत. 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न, केवायसीची अनुपलब्धता, कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे वाहन, इतर सरकारी योजनांचा लाभ यासारख्या कारणांमुळे ही नावं वगळल्याचं महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं.
1: आणि हा जो 80 लाखांचा आकडा आहे हा फक्त ई केवायसीचा नाही, यात ई केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी ई केवायसी केलेली नसेल त्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक आयटी विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्ती आहे, हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला, तर त्या जवळपास 11-11.5-12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखांमध्ये समावेश आहे. याच्यात 4.5-5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत, जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते याचाही घेत होते, तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे.
0: हवामान. गेल्या 24 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय घट झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वाशिम इथं 43.8 दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. 2047 पर्यंत एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा राज्य सरकारचा मानस. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन एआयआर या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. साथ 7:11 झाली आहेत. आता एक नजर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांवरती. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. गावकरी मंडळ आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम. या कार्यक्रमाची वेळ आहे 7:30. आजच्या गावकरी मंडळामध्ये सुरुवातीला सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजारभाव, कृषी सल्ला आणि त्यानंतर शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा शेतशिवाराच्या घडामोडी आपण ऐकू शकाल. रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. 7:15 सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. रात्री 8:45 समाचार संध्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 9:00 प्रतिबिंब हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याभरातील आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना तुम्ही आम्हाला 94-22-65-17-41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवू शकताय. या सर्व प्रतिक्रियांचं वाचन आज रात्री 9:00 प्रतिबिंब

या लाईव्ह कार्यक्रमामध्ये आम्ही करू। 9:30 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत विविध भारतीच्या कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत। रात्री 10 वाजता सुनोतराने क्विज के बहाने हा SMS वर आधारित लाईव्ह कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये देखील विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं तुम्हाला 9422561741 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून द्यायची आहेत। रात्री 11 वाजता हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू। रात्री 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्त वृत्तसेवा विभागाची विशेष मालिका आजपासून आम्ही सुरू करत आहोत, तेव्हा ही मालिका देखील ऐकायला विसरू नका आज रात्री 11:10 पासून। हे होते आमचे आज प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम।

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन एआयआर या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. यानंतर ठीक 7:15 वाजता वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या कार्यकाळाची 12 वर्ष नुकतीच पूर्ण झाली. या वाटचालीत देशातील गरीब, महिला आणि शेतकरी वर्गाच्या कल्याणाच्या दिशेनं झालेल्या कामांचा आढावा आपण आज घेणार आहोत. श्रोते हो, गेल्या 12 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनं वंचित आणि गरीब घटकांना देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये केंद्रस्थानी ठेवलं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मिळालेली हक्काची पक्की घरं, 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्याची सुरक्षा, जनधन खात्यांद्वारे झालेलं आर्थिक समावेशन, या आणि अशा कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गरिबांना दारिद्र्य रेषेतून काढण्यासोबतच विकसित भारताच्या निर्मितीत हा वर्ग एक महत्वाचा भागीदार कसा बनेल यासाठीचे प्रयत्न ठळकपणे दिसून येतात. यात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा भेद घेत आहेत सामाजिक आर्थिक विश्लेषक आणि प्राध्यापिका आदिती सावंत.
1: गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारने अन्न, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा या मूलभूत गरजांवर विशेष भर दिला आहे. सर्वप्रथम अन्न सुरक्षेबद्दल बोलूया. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कोट्यावधी नागरिकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोविड-19 महामारीच्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे सुमारे 81 कोटी नागरिकांना मोफत धान्य पुरविण्यात आले. या उपक्रमामुळे संकटाच्या काळात लाखो कुटुंबांना अन्नाची हमी मिळाली आणि उपासमारी टाळण्यास मदत झाली. निवाऱ्याच्या क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजना ही एक महत्वपूर्ण योजना ठरली आहे. सर्वांसाठी घर या संकल्पनेवर आधारित या योजनेद्वारे ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचबरोबर स्वच्छ भारत अभियानामुळे शौचालयाची उभारणी झाली तर जल जीवन मिशनमुळे ग्रामीण

0: भागातील घरांपर्यंत स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे काम सुरू आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. या धोरणाद्वारे विद्यार्थी केंद्रित, कौशल्य आधारित आणि बहुविषयक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. तसेच पीएम पोषण योजनेद्वारे शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्किल इंडिया अभियानाद्वारे युवकांना रोजगारक्षम कौशल्य प्रदान करण्यावरही भर देण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रात आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही गरिबांसाठी अत्यंत महत्वाची योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वार्षिक 5 लाख रुपयापर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण उपलब्ध आहे. त्यामुळे गंभीर आजारांवरील उपचारांना आर्थिक भार कमी होण्यास मदत झाली आहे. याशिवाय जन औषधी केंद्रांमधून कमी किमतीत औषधे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक समावेशनाच्या क्षेत्रात प्रधानमंत्री जनधन योजनेने मोठी क्रांती घडवून आणली. कोट्यावधी नागरिकांची बँक खाती उघडली गेली आणि सरकारी अनुदाने थेट त्यांच्या खात्यात जमा होऊ लागली. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे गरीब महिलांना स्वयंपाकासाठी LPG गॅस जोडणी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या योजनांनी आर्थिक सुरक्षिततेचे कवच प्रदान केले आहे. या सर्व योजनांचा एकत्रित विचार केला तर असे दिसून येते की गेल्या 12 वर्षात गरिबी विरुद्धचा लढा केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित राहिला नाही. अन्न, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षा या सर्व क्षेत्रांमध्ये एक व्यापक आणि सर्व समावेशक दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे.
1: श्रोते हो, कोणत्याही राष्ट्राचा विकास हा तिथल्या महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असतो. गेल्या 12 वर्षांतील शासकीय धोरणांकडे पाहिलं तर प्रधानमंत्री आवास योजना आणि जनधन खात्यांमध्ये महिला लाभार्थ्यांचं सर्वाधिक प्रमाण त्याचंच उदाहरण आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, घराघरात नळाद्वारे पोहोचणारं पाणी आणि स्वच्छ भारत अभियानानं महिलांचं आरोग्य आणि सन्मान राखण्यात मोठी भूमिका बजावली. आता ही वाटचाल लखपती दीदी आणि ड्रोन दीदी यांसारख्या आर्थिक स्वावलंबनाकडून थेट सैन्यातील सहभाग आणि संसदेतील महिला आरक्षणापर्यंत पोहोचले. खरंतर आज देशात महिला केवळ योजनांच्या लाभार्थी राहिल्या नसून विकसित भारताच्या वाटचालीचं नेतृत्व त्या करतायत. याचंच विश्लेषण करतायत सामाजिक आर्थिक विश्लेषक आणि प्राध्यापिका डॉ अपर्णा कुलकर्णी.
2: सरकारच्या आर्थिक विकासाला अनुलक्षून असणाऱ्या धोरणांचा अभ्यास करताना मागच्या 12 वर्षांचा आढावा घेतला तर अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की एक देश म्हणून आपण ज्या वेगानं आपली आर्थिक प्रगती करत आहोत त्यामध्ये सरकारचं यश सामावलेलं आहेच आहे. परंतु जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि ज्या अर्थव्यवस्थेमध्ये लोकांचं दरडोई उत्पन्न सुद्धा वाढत आहे हा विकासाचं यश मोजण्याचा एक मार्ग झाला. परंतु त्या देशाच्या समाजातले जे काही स्तर असतात त्या समाजातल्या स्तरांमध्ये जे वंचित, गरीब असे घटक आहेत किंवा महिलांचा विकास आहे तर या पातळीवर देखील सरकारच्या कामगिरीचं विश्लेषण झालं पाहिजे. सर्वसमावेशक सामाजिक विकास हा ऊर्ध्वगामी पद्धतीने होत असतो आणि त्यासाठी समाजातल्या सगळ्या स्तरातील लोकांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणं यासाठीची सरकारची कटिबद्धता ही मागच्या काही वर्षांमध्ये वेळोवेळी दिसून आलेली आहे. प्रत्येक वर्षीच्या बजेटमध्ये आपले अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी अनेक योजना आणल्या आणि त्यातूनच शिक्षण, आरोग्य, रोजगार या संबंधाने देशात मोठे बदल घडून आले आणि या बदलांचा फायदा हा आपल्या देशातील स्त्रिया, गरीब वर्ग आणि शेतकरी यांना झालेला आहे. त्यामुळे सबका साथ सबका विकास हे सर्वसमावेशक विकासाचं सूत्र सरकारने देशामध्ये रुजवलं. मला असं वाटतं की त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा या वंचित वर्गाला होताना दिसून येतोय. या दृष्टीने जर आपण सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं तर महिलांना अनुलक्षून असणाऱ्या अनेक योजना सरकारनं राबवल्या आणि त्याचे चांगले लाभ हे देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना होत आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आर्थिक विकासाचं मोजमाप करत असताना 3 प्रकारचे निकष हे सैद्धांतिकदृष्ट्या लावता येतील. एक म्हणजे शिक्षण, दुसरं म्हणजे आरोग्य आणि तिसरं म्हणजे रोजगाराच्या निर्माण झालेल्या संधी. तर या दृष्टीनं सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं तर मागच्या 12 वर्षांमध्ये महिलांसाठी शिक्षण, महिलांसाठी रोजगार आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या रोजगाराच्या संधी यामध्ये प्रचंड मोठी वाढ झालीय असं आपल्याला दिसून येईल. आपण जर शिक्षणाचं उदाहरण घेतलं तर स्त्रियांसाठी शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या. उदाहरणार्थ सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग

0: इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट या प्रकारच्या कोर्सेसमध्ये 2014-15 साली स्त्रियांचं एनरोलमेंट म्हणजे स्त्रियांचं प्रवेश मिळण्याचं प्रमाण हे साधारणतः 38.4% एवढं होतं, तर मागच्या वर्षातली आकडेवारी बघितली तर तेच प्रमाण आता 42% वाढलंय. म्हणजे आधुनिक प्रकारचं शिक्षण जे रोजगार देणारं शिक्षण आहे त्या शिक्षणासाठी महिला मुली यांना जास्तीत जास्त प्रवेश मिळत आहेत आणि हे विकासाचं चांगलं चिन्ह आपल्याला त्या दृष्टीनं दिसून येईल. तसेच स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा अनेक योजना सरकारने आजवर राबवलेल्या आहेत. म्हणजे महिला मातृवंदन योजना असेल किंवा जननी सुरक्षा योजना असेल, महिलांसाठी पोषण अभियान असेल किंवा मिशन इंद्रधनुष्य सारखं एक नवीन अशा प्रकारची योजना असेल ज्यामध्ये गरोदर स्त्रियांना अनेक प्रकारचे लाभ मिळतात, किंवा स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान असेल, यासारख्या अभियानांमधून महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सरकारनं बऱ्यापैकी सार्वजनिक गुंतवणूक केलेली आहे आणि त्यातूनच महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सुटून त्यांची उत्पादकता वाढेल आणि त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. मला वाटतं अशा प्रकारचं एक समीकरण आपल्या देशामध्ये रुजताना आपल्याला दिसतंय. याशिवाय सरकारच्या अनेक लोकप्रिय योजना सुद्धा आपल्याला सांगता येतील, ज्यामध्ये उज्ज्वला योजना असेल किंवा महिलांच्या वित्तविषयक काही योजना आहेत, उदाहरणार्थ मुद्रा योजना असेल किंवा महिला आवास योजना असेल, तर यासारख्या योजनांच्या माध्यमातून महिलांना जास्तीत जास्त वित्तीय स्रोत उपलब्ध करून देणं आणि त्यातून त्यांचा विकास त्यांचं सबलीकरण साध्य करणं हे आपल्याला शक्य होईल. बेटी बचाओ बेटी पढाओ सारखी योजना असेल किंवा आपण जर साधारण आकडेवारी बघितली तर मुद्रा योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 68% कर्ज आहे ते महिलांना आतापर्यंत मिळालं आहे, म्हणजे महिला सुद्धा याच्या लाभार्थी आहेत असं आपल्याला म्हणता येईल.
1: श्रोते हो, शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं पीएम किसान सन्मान निधीचं थेट आर्थिक पाठबळ, खतांवरचं अनुदान, पीक विम्याची सुरक्षा, बाजारपेठांची उपलब्धता, आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापारी करार करताना शेतकऱ्यांच्या हिताला दिलेलं प्राधान्य यामुळे कृषी क्षेत्राला स्थैर्य लाभलंय. यामुळेच तर विकसित भारताचा संकल्प साकारण्याच्या वाटचालीत कृषी क्षेत्र आणि शेतकरी मुख्य माध्यम ठरलेत. याचाच मागोवा घेत आहेत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल.
2: मोदी साहेबांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये शेतीच्या संदर्भात जर बोलायचं जर झालं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी सुरू करून 6,000 रुपये थेट बँकेच्या खात्यामध्ये शेतकऱ्याला द्यायचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्याचबरोबर पीक विमा योजनेच्या संदर्भामध्ये नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट इत्यादीमुळे होणाऱ्या नुकसानीचं संरक्षण कमी प्रीमियममध्ये मोठे विमा संरक्षण द्यायची योजना पीक विमा योजनेच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर कृषी पायाभूत सुविधेमध्ये गोदाम, कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया उद्योग यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज सहाय्य आणि कृषी मूल्य साखळी मजबूत करण्याचा प्रयत्न झालेला आहे. किसान रेल्वे या फळे भाजीपाला दुग्धजन्य पदार्थ आदी जलद वाहतूक करण्यासाठी आणि शेतीमालाचं नुकसान होऊ नये याच्यासाठी किसान रेलची सुरुवात झालेली आहे. नैसर्गिक शेती व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, रासायनिक खतावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे. आपण जर बघितलं तर कृषी निर्यातीमध्ये या 12 वर्षांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. त्याच्यामध्ये तांदूळ, गहू, मसाले, फळे, साखर इत्यादी जागतिक बाजारपेठ विस्तारत गेलेली आहे आणि सगळ्यात त्याच्याही पलीकडे जर आपण बघितलं तर शेतकऱ्याला सगळ्यात मोठा फायदा जर कशात झाला असेल इथेनॉलमध्ये. अटलजीच्या काळामध्ये 5% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्याचा निर्णय घेतला गेला होता. मोदी साहेबांनी 20% पेट्रोलमध्ये मिसळायचा निर्णय केला. त्याच्यामुळे इथेनॉल आणि जैव इंधन धोरण, मका आणि ऊस या शेतकऱ्याला ऊसापासून इथेनॉल बनवण्याला प्रोत्साहन दिलं गेलं आणि शेतकऱ्याला अधिकची बाजारपेठ मिळवण्यामध्ये फायदा झालेला आहे. आपण सगळ्यात जर महत्वाचं जर बघितलं 2013-14 आणि 26-27 खरं तर शेतकऱ्याच्या एमएसपीच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर धानाची एमएसपी 2013-14 1310 होती, ती आता 2429 झालेली आहे. गव्हाची एमएसपी 1400 होती, ती आता 2475 झालेली आहे. तुरीची एमएसपी 4300 होती, ती 8300 झालेली आहे. हरभऱ्याची एमएसपी 3100 होती, ती आता 5700 झालेली आहे. धानाची खरेदी 475 लाख मेट्रिक टन होती, ती आता 800 लाख मेट्रिक टन झालेली आहे. गव्हाची खरेदी 250 लाख मेट्रिक टन होती, ते आता 300 लाखाच्या पुढे झालेली आहेत. एकूण अन्नधान्याची खरेदी 725 लाख मेट्रिक टन होती, ते आता 1100 लाख मेट्रिक टनाच्या पुढे झालेली आहे. आणि 2013-14 मध्ये पीएम किसान अस्तित्वात नव्हतं, आता 1100 कोटी शेतकरी लाभार्थी याच्यामध्ये आहे. आणि श्री अन्न जागतिक मान्यता मिळालेली आहे. ड्रोन आणि एआय शेतीच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय स्तरावर

0: विस्तार होत गेलेला आहे. आणि बांबूच्या बाबतीत जर आपण बघितलं तर 1827 ला इंग्रजांनी जे वन कायद्यामध्ये बांबूचा अंतर्भाव केलेला होता, बांबू कावडून एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी न्यायला आणि कापायला वन अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागायची. 2017 मध्ये बांबूला वृक्षाच्या व्याख्येतून गवताच्या व्याख्येमध्ये आणलं. आणि आज आपण जर बघितलं तर आता की मेरा किसान अब तक अन्नदाता था, मेरा किसान ऊर्जादाता बन रहा है, ह्याचा अर्थ आता जागतिक लेवलवर जर आपण बघितलं तर फॉसिल फ्युएल वर्सेस बायोफ्युएल ही लढाई सुरू झालेली आहे. आणि मग ही लढाई भारतामध्ये आता शेतकरी फक्त धान्यच नाही तर आता ऊर्जा सुद्धा बनवणार आहे. आणि आतापर्यंत ऊर्जा ही जमिनीच्या पोटातून निघत होती, पाठीवरून काढायचं सरकारने घेतलेलं आहे.
1: श्रोते हो, खरं तर केंद्र सरकारच्या या प्रयत्नांमागे आहे तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा धोरणात्मक विचार. देशाच्या विकासासाठी गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या चार घटकांवर भर देण्याचा त्यांचा दृष्टिकोन. ऐकूया त्यांच्या शब्दात.
2: मेरे लिए देश की सबसे बड़ी चार जातियां हैं. मेरे लिए सबसे बड़ी जाति है गरीब, मेरे लिए सबसे बड़ी जाति है युवा, मेरे लिए सबसे बड़ी जाति है महिलाएं, मेरे लिए सबसे बड़ी जाति है किसान. इन चार जातियों का उत्थान ही अगर भारत को विकसित बनाएगा और अगर चार का हो जाएगा ना, इसका मतलब सबका हो जाएगा. इस देश का कोई भी गरीब, चाहे वो जन्म से कुछ भी हो, मुझे उसका जीवन स्तर सुधारना है.
1: श्रोते हो, एकंदरीत गरीब, महिला आणि अन्नदात्या शेतकऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य देत सबका साथ सबका विकास या ध्येयानं केंद्र सरकारची वाटचाल सुरू आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. मंडळी, संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ.

मंडळी नमस्कार. आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 11 ज्येष्ठ शके 1948 दिनांक 1 जून 2026. मंडळी, गावकरी मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण बाजार हो ऐकणार आहोत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव आता आपण जाणून घेऊयात. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत. आंबाडी भाजी प्रति 100 नग 237 ते 600 रुपये, सफरचंद 15,000 रुपये, बीट 1,000 ते 2,000 रुपये, कारले 2,200 ते 4,500 रुपये, वांगी 800 ते 3,000 रुपये, कोबी 500 ते 1,700 रुपये, ढोबळी मिरची 2,000 ते 4,000 रुपये, गाजर 1,000 ते 5,500 रुपये, फ्लॉवर प्रति 100 नग 560 ते 1,920 रुपये, गवार 2,000 ते 5,500 रुपये, कोथिंबीर प्रति 100 पेंडी 500 रुपये ते 1,200 रुपये, काकडी 800 ते 3,800 रुपये. सुका लसूण

6,000 ते 14,500 रुपये, चाकवत 700 ते 800 रुपये, हरभरा 5,650 ते 5,855 रुपये, हिरवी मिरची 1,500 ते 5,000 रुपये, पेरू 300 ते 1,000 रुपये, जांभूळ 4,000 ते 15,000 रुपये, कांदापात 600 रुपये, करवंद 4,000 ते 7,000 रुपये,

हजार ते 3,500 रुपये, लिंबू 900 ते 7,500 रुपये, आंबे 1,500 ते 3,000 रुपये, मेथी 100 पेंडी 800 ते 1,800 रुपये, मोसंबी 2,000 ते 6,000 रुपये, कांदा लाल 100 ते 3,000 रुपये, अननस 1,000 ते 3,000 रुपये, डाळिंब 1,000 ते 20,000 रुपये, बटाटा 800 ते 1,200 रुपये.

तांदूळ 3525 ते 6985 रुपये, शिराळी दोडका 1200 ते 5300 रुपये, शेपू प्रति 100 पेंडी 600 ते 1400 रुपये, ज्वारी मालदांडी 3800 ते 4411 रुपये, सोयाबीन 7190 ते 7295 रुपये, पालक 500 रुपये ते 800 रुपये,

टोमॅटो 700 ते 3200 रुपये, कलिंगड 1000 ते 2500 रुपये आणि गहू 2695 ते 3980 रुपये. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले बाजार भाव आताच आपण ऐकलात.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सध्याच्या काळामध्ये वाढत्या उन्हामुळे आणि वाढत्या तापमानामुळे फळबागेवर त्याचे अनिष्ट परिणाम आपल्याला दिसून येतात. अशा परिस्थितीमध्ये फळबागेची योग्य काळजी घेणं महत्वाचं ठरतं. त्यासाठी मल्चिंगचा वापर करणं हे अत्यंत फायदेशीर ठरतं. मल्चिंग म्हणजे झाडांच्या मुळांच्या सानिध्यामध्ये केलेलं सेंद्रिय किंवा कृत्रिम पदार्थांचं आच्छादन. फळबागामध्ये उन्हाळ्यात बाष्पीभवन टाळण्यासाठी मल्चिंग हा अत्यंत प्रभावी उपाय ठरतो. जैविक आच्छादनामध्ये वनस्पतीजन्य घटक जसं पालापाचोळा, वाळलेलं गवत, ऊसाचं पाचट, भाताची काड यांचा समावेश होतो. तर असेंद्रिय किंवा कृत्रिम आच्छादनामध्ये काळ्या किंवा सफेद प्लॅस्टिकचा वापर केला जातो. या मल्चिंगमुळे जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो. मुळांच्या सानिध्यामध्ये तापमान नियंत्रित राहतं. तणांची वाढ कमी होते, पाण्याची बचत होते आणि सोबतच फळझाडावरही शारीरिक ताण, ज्याला आपण फिजिओलॉजिकल स्ट्रेस म्हणतो, तो देखील कमी होतो. या मल्चिंगसह संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं हे देखील महत्वाचं आहे, कारण फळबागेमध्ये फळधारणा झाल्यानंतर फळझाडाची पोषणाची गरज बदलते. या अवस्थेमध्ये अतिप्रमाणात नत्र देणं योग्य नसतं. जास्त नत्र दिलं तर फळगळ वाढते, शेंडा वाढ जास्त होते, फळांचा दर्जा खालावतो. त्यासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन हे महत्वाचं ठरतं, ज्यामध्ये स्फुरद, पालाश, कॅल्शियम, बोरॉन आणि इतर सूक्ष्मद्रव्य संतुलित प्रमाणात देणं गरजेचं आहे. स्फुरद दिल्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ चांगली होऊन पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, फुलोरा आणि फळधारणा वाढीला मदत होते, तसंच फळांची गोडी आणि दर्जाही सुधारतो. तर पालाशमुळे फळगळ रोग

रोखण्यास मदत होते. फळांचा आकार, वजन, साठवण क्षमता वाढते आणि झाडांची ताण सहन करण्याची क्षमता वाढते. कॅल्शियममुळे फळगळ तर कमी होतेच, सोबत साठवणुकीतील कूज कमी होते. झाडांना बोरॉन दिल्यामुळे फुलोरा, परागीभवन आणि फळधारणा तिन्ही सुधारतं. फळं तडकण्याची समस्या कमी होते आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्य संतुलित प्रमाणात दिली तर झाडाची संतुलित वाढ ही उपयुक्त आणि योग्य दिशेने होते.

0: कृषी सल्ला आता आपण ऐकलात. मंडळी, आता प्रसारित करत आहोत शेत शिवाराच्या घडामोडी. हा शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा. संकलन आणि वाचन केलंय सुदर्शन सुतार यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेत शिवाराच्या घडामोडी या कार्यक्रमासाठी मी सुदर्शन सुतार. सुरुवातीला ठळक घडामोडी. पीक योजना यंदा ही जुनीच, प्रतिकूल हवामानाचे ट्रिगर समाविष्ट होणार नाहीत. राज्यात 1500 खासगी भूमापकांची नियुक्ती, महिनाभरात जमीन मोजणी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी पुण्यात देशातील पहिले मुक्त विद्यालय सुरू. आणि अक्कलकोट बार्शीत 16 लाखांचं बोगस उडीद बियाणं जप्त, कृषी विभागाची धडक कारवाई. घडामोडी आता विस्तारानं. राज्यात राबवण्यात येणाऱ्या सुधारित पीक विमा योजनेत यंदा कोणताही बदल न करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. एल निनोच्या पार्श्वभूमीवर दुष्काळाचे सावट असतानाही प्रतिकूल हवामानामुळे होणाऱ्या नुकसानीचे ट्रिगर समाविष्ट करण्यास प्रशासनाने नकार दिलाय. मागील वर्षाप्रमाणेच तंत्रज्ञान आणि कापणी प्रयोगावर आधारित योजना सुरू ठेवण्यासाठी नव्याने निविदा काढण्यात येणार आहेत असं कृषी विभागाकडून सांगण्यात आलं. भूमी अभिलेख विभागानं राज्यातील प्रलंबित जमीन मोजणीची प्रकरणं जलद गतीनं निकाली काढण्यासाठी मानधन तत्वावर 1500 खासगी भूमापकांची नियुक्ती केली. या भूमापकांना छत्रपती संभाजीनगर येथे 3 महिन्यांचे विशेष तांत्रिक प्रशिक्षण दिल्यानंतर प्रत्यक्ष कामावर पाठवलं जाईल, ज्यामुळे अर्जदारांना महिन्याभरातच मोजणी करून मिळणार आहे. पुण्याच्या आळंदी परिसरातील कोयाळी फाट्यावर स्नेहवन संस्थेने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी देशातील पहिले मुक्त विद्यालय सुरू केलंय. अभियंता अशोक देशमाने आणि अर्चना देशमाने यांनी साकारलेल्या या विद्यालयात पुस्तकी ज्ञानाऐवजी कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, गोपालन आणि सेंद्रिय शेती यासारखे स्वावलंबनाचे उपयोजित शिक्षण दिले जात आहे. तंत्रकौशल आणि आत्मनिर्भर पिढी घडवण्याच्या उद्देशानं सुरू झालेल्या या विद्यालयात 12वीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका योजनाही राबवली जात आहे. फिक्की आणि येस बँक यांच्या संयुक्त अहवालानुसार देशात इथेनॉल निर्मिती आणि पशु उद्योगाच्या वाढत्या गरजेमुळे 2030-31 पर्यंत मक्याची मागणी तब्बल 7.2 कोटी टनावर पोहोचण्याचा अंदाज आहे. गेल्या दशकात भारतातील मका उत्पादनात 120% अधिक वाढ झाली आहे. सध्या देशातील सुमारे 26% मका इथेनॉल निर्मितीसाठी वापरला जात आहे. जागतिक दराच्या तुलनेत भारतातील मका उत्पादनाचा वेग लक्षणीय असून यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला मोठा आधार मिळत असल्याचं भारतीय मका संशोधन संस्थेनं नमूद केलंय. उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथील प्रगतशील शेतकरी दाम्पत्य डॉ किशोर आणि सुजाता शिंदे यांना मका उत्पादनातील अभिनव प्रयोगाबद्दल नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ICAR आणि ICCI यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित 12व्या इंडिया मका समिट 2026 मध्ये हा सन्मान करण्यात आला. कमी खर्चात नैसर्गिक शेतीचं तंत्रज्ञान वापरून प्रतिकूल परिस्थितीतही मक्याचं विक्रमी उत्पादन घेतल्याबद्दल केंद्रीय मंत्री भगीरथ चौधरी यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्याचं कौतुक करण्यात आलं. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विकसित केलेल्या फुले स्पेड नांगर तव्याच्या कुळवासह या ट्रॅक्टरजनित यंत्राला केंद्र सरकारचं पेटंट मंजूर झालंय. डॉ तुळशीदास बास्टेवाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संशोधक केलेल्या या यंत्रामुळे नांगरडी, पाळी आणि मोगडा ही मशागतीचं कामं एकाच वेळी पूर्ण होणार आहेत. या आधुनिक यंत्रामुळे शेतकऱ्यांची मजुरी, वेळ आणि इंधनाची मोठी बचत होऊन मशागतीचा खर्च सुमारे 40-44% कमी होणार आहे. खतांच्या लिंकिंग प्रकाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं बिगर अनुदानित खतांच्या विक्रीवर घातलेले निर्बंध केंद्र सरकारच्या संतुलित पोषण धोरणाच्या विरोधात असल्याचा दावा फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियानं केलाय. या निर्णयामुळे सूक्ष्म अन्नद्रव्य आणि जैव खताच्या वापरावर विपरीत परिणाम होऊन खरीप हंगामात अडथळा येईल अशी भीती व्यक्त करत संघटनेनं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे हा आदेश स्थगित करण्याची आणि संयुक्त कृती गट स्थापन करण्याची मागणी केली आहे. परदेशातून होणाऱ्या बेकायदा आणि कमी किमतीतील आयातीमुळे महाराष्ट्रातील बेदाणा उद्योग संकटात सापडलाय. स्थानिक उत्पादकांना मोठा आर्थिक फटका त्यामुळे बसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारनं आयात मालावर किमान आयात शुल्क आणि अपप्रभाव प्रतिबंधक शुल्क लागू करावं, तसंच भारतीय बेदाणा विकास मंडळ स्थापन करून पायाभूत सुविधांसाठी 50-70% अनुदान द्यावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघानं केली आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानं पुढील 3 वर्षांसाठी सिंचन आणि बिगरसिंचन पाणीपट्टीचे सुधारित निकष जाहीर केले आहेत. त्यावर शेतकऱ्यांकडून ऑनलाईन हरकती मागवल्या आहेत. नव्या

नाहीत. आगाऊ पाणीपट्टी भरणाऱ्यांना 10% सवलत तर सूक्ष्म सिंचन आणि घनमापन पद्धत वापरणाऱ्यांना 25% सवलत देण्याची शिफारस आहे. दरम्यान सिंचनाचे पाणी औद्योगिक वापरासाठी वळविल्यास दुप्पट दरानं पाणीपट्टी वसूल करण्याचा इशाराही या सुधारित निकषांमध्ये देण्यात आलाय. अमेरिकेच्या कृषी खात्याच्या अहवालानुसार आगामी 2026-27 हंगामात भारताचे सोयाबीन उत्पादन वाढून 1.15 कोटी टनांवर पोहोचण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे सोयाबीन उत्पादनातही सुधारणा होईल. मात्र देशांतर्गत मागणी प्रचंड असल्यानं भारताला सुमारे 83 लाख टन सोयाबीन तेल आयात करावं लागणार आहे. खाद्यतेलावरील परकीय अवलंबित्व कायम राहणार आहे, तर जागतिक पातळीवर ब्राझीलच्या जोरावर सोयाबीनचे विक्रमी उत्पादन अपेक्षित आहे. केंद्र आणि राज्याकडून निधी प्राप्त झाल्यामुळे राज्यातील सूक्ष्म सिंचन संचाच्या अनुदानापोटी 208 कोटी 13 लाख रुपये आठवडाभरात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. कृषी आयुक्तालयानं या निधी वितरणास मान्यता दिली असून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून पात्र शेतकऱ्यांच्या याद्या निश्चित करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. यंदाच्या वर्षात प्रलंबित अनुदानाचं वाटप प्राधान्यानं केलं जाणार असल्यानं चालू वर्षातील नवीन अर्जदारांसाठी केवळ 96 कोटी रुपयांचा निधी शिल्लक राहणार आहे. चांगला मान्सून, हमीभावातील वाढ आणि हवामानपूरक सुधारित वाणांमुळे देशातील अन्नधान्य उत्पादन 2025-26 या पीक वर्षात 376.56 दशलक्ष टनांच्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज केंद्रीय कृषी विभागानं जाहीर केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादनात सुमारे 5% वाढ अपेक्षित असून गव्हाचं उत्पादन 12 कोटी टनांवर गेलंय, तर तांदूळ, मका आणि ऊस उत्पादनातही मोठी वाढ झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या उच्चांकी यशाचं श्रेय शेतकऱ्यांचे कष्ट आणि कृषी शास्त्रज्ञांच्या संशोधनाला दिलंय. जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या भरारी पथकानं धडक कारवाई करत अक्कलकोट आणि बार्शी येथून निर्मल सीड्स कंपनीच्या नावाखाली विकलं जाणारं सुमारे 16 लाख रुपयांचं बोगस उडीद बियाणं जप्त केलंय. अक्कलकोटमधून 8,46,480 बॅग तर बार्शीतून 7,52,384 बॅग बनावट बियाण्यांच्या बॅगा हस्तगत केल्या आहेत. दोन्ही ठिकाणच्या संशयित विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत प्रमाणित विक्रेत्यांकडूनच बियाणं खरेदी करावं असं आवाहन आता कृषी विभागानं केलं आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात 2026-27 या वर्षात भरडधान्य लागवडीला विशेष चालना देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत निवडक शेतकऱ्यांना मोफत बियाणं आणि प्रशिक्षणासोबतच उत्पादित मालाच्या खरेदी विक्रीसाठी बाजारपेठ मिळवून देण्याचे विशेष मार्गदर्शन केलं जाणार आहे. वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या यामध्ये सहभागी होऊ शकतात. इच्छुकांनी आत्मा सोलापूर कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. गेल्या 10 दिवसात डिझेलच्या दरात प्रतिलिटर 5.5 रुपयांची वाढ झाल्यानं ट्रॅक्टरच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या शेती मशागतीचे दर 100 ते 200 रुपयांनी वाढलेत. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी नांगरणी कुळवणीची कामं वेगात सुरू असतानाच भाडेतत्वावरील ट्रॅक्टर चालकांनी दर वाढवल्यामुळे दुष्काळ आणि आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. यासोबतच डिझेल दरवाढीचा फटका बोरवेल ड्रिलिंगलाही बसला असून प्रतिफूट 70 रुपयांवर हे दर आता 75 ते 80 रुपयांवर पोहोचले आहेत. मोहोळ तालुक्यातील हारावाडी, कोरोली, जामगाव आणि कुरूर परिसरातील शेतांमध्ये रात्रीच्या अंधारात टँकरद्वारे साखर कारखान्याचे केमिकलयुक्त विषारी पाणी टाकले जात असल्याचा प्रकार समोर आलाय. इथेनॉल आणि सीएनजी निर्मित प्रक्रियेतून निघणाऱ्या या घातक सांडपाण्यामुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरली असून नागरिकांना उलट्या, जुलाब आणि त्वचा विकाराचा त्रास होत आहे. हे रसायन जमिनीत मुरल्यानं विहिरी आणि बोरवेलचे पाणीही दूषित होऊन धोका निर्माण झाला आहे. याबाबत प्रशासनाकडे तक्रारी करूनही प्रदूषण मंडळ त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. निमगावातील शेतकऱ्यांनी प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला आहे. हा महामार्ग निमगाव हद्दीतून न नेण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांना त्यांनी दिलंय. या महामार्गाला निमगावसह इतर गावातील सुपीक आणि बागायती जमिनीत जाऊन अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होतील आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अनेक पिढ्यांपासून उपजीविकेचे साधन असलेल्या या सुपीक जमिनी वाचवण्यासाठी पर्यायी मार्ग काढण्यात यावा अशी मागणीही त्यात करण्यात आली आहे. कांद्याला मिळणारा कमी दर नाकारला सोयाबीन पीक विमा आणि पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं सोलापूर हैदराबाद महामार्गावर जोरदार रास्तारोको आंदोलन केलं. बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर झालेल्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा तीव्र निषेध करत घोषणाबाजी केली. सरकारचे धोरण शेतकरी आणि सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारे असून न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील अशी टीका खासदार शिंदे यांनी यावेळी केली. मोहोळ तालुक्यात प्रचंड वादळी वाऱ्यामुळे वाघोली, कामती आणि सावळेश्वर मंडळातील 41 गावांना फटका बसलाय. सुमारे 2 कोटी रुपयांचं नुकसान त्यामध्ये झालंय. या वादळात 100 ते 150 घरांची छपरे उडून संसारोपयोगी साहित्य खराब झाले तर शेकडो वीज खांब आणि झाडं उन्मळून पडल्यानं वीज आणि वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे. तर एका शेतकऱ्याची म्हैस विजेच्या धक्क्यानं यामध्ये मृत पावली.
तहसीलदार सचिन मुळीक यांनी

0: दिलेल्या माहितीनुसार फळबागा आणि घरांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तलाठी आणि ग्रामसेवकांकडून युद्धपातळीवर सुरू आहे असं सांगितलं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील गोकुळ शुगर कारखान्याने मागील 5 वर्षात शेतकऱ्यांना एकदाही वेळेत बिल न दिल्यानं त्यांच्यावर 3 वेळा आरआरसी कारवाई करण्यात आली आहे. साखर आयुक्तांनी 2025-26 गाळपरवाना नाकारला असतानाही कारखान्यानं नियमबाह्य गाळप सुरू ठेवला असून अद्याप शेतकऱ्यांचे 130 कोटी रुपये थकित आहेत. त्यामुळेच या बिलासाठी शेतकरी मागच्या आठवडाभरापासून आंदोलन करत आहेत. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. पीक योजना यंदा ही जुनीच प्रतिकूल हवामानाचे ट्रिगर समाविष्ट होणार नाहीत. राज्यात 1500 खासगी भूमापकांची नियुक्ती, महिनाभरात जमीन मोजणी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी पुण्यात देशातील पहिले मुक्त विद्यालय सुरू आणि अक्कलकोट बार्शीत 16 लाखांचं बोगस उडीद बियाणं जप्त, कृषी विभागाची धडक कारवाई. याबरोबरच शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा संपला. नमस्कार.
1: शेतशिवाराच्या घडामोडी शेतीविषयक घडामोडींचा साप्ताहिक आढावा घेणारा कार्यक्रम आता आपण ऐकला. संकलन आणि वाचन होतं सुदर्शन सुतार यांचं. मंडळी, आता आपण ऐकणार आहोत अनुराधा बौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे सुंदर असं शेतकरी गीत.

0: गावकरी मंडळ हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
1: मोबाईल 93 72 707 100.

0: आर्थिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली सोलापूर.
2: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
3: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेरासदार कॉम्प्लेक्स डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, सात रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
2: मोबाईल 9172710499.
4: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
3: सर्व प्रकारच्या डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
4: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते दुपारी 4. मोबाईल 9579790940.
5: कितीही उपचार केले तरी बाळाच्या तब्येतीत फरकच नाही.
6: बाळाच्या उपचारासाठी सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक मध्ये जाऊया.
5: नवजात शिशु अतिदक्षता विभाग, काचेची पेटी, कृत्रिम श्वासोच्छवासाचा अद्ययावत मशीन,
6: 25 बेडनी सुसज्ज असं सोलापुरातील एकमेव बाल रुग्णालय डॉक्टर डी पी नकाते यांचं
5: सौ जनाई मेमोरियल आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडी जवळ, सोलापूर.
7: आला महिना अधिक, पुण्य मिळवू अधिक, लेकीसा जोडवे चांदीचे, जावयास चांदीचा दीप, विष्णू रूपी जावयाला देऊ चांदीचं ही ताट, तेहतीस अनारशांसह करू लेकीचा ही थाट.
8: करजगीकर ज्वेलर्स यांचं चांदीच्या असंख्य वस्तूंचं प्रशस्त दालन, प्युअर आणि फॅन्सी जोडव्यांच्या असंख्य डिझाईन्स. आजच या आणि आपली मनपसंत खरेदी करा.
9: करजगीकर ज्वेलर्स, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सराफ कट्टा, सोलापूर.
10: कंबर दुखी, कॅल्शियमची कमतरता, मणक्यांचे विकार, संधिवात, आमवात, मूळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, मूतखडा, पौरुष ग्रंथींची सूज, शुक्राणूंची कमतरता आणि लैंगिक समस्या यावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार.
3: डॉक्टर आर एस मेंगजी यांचं कस्तुरी क्लिनिक, वैष्णवी सिटी, विमानतळ, होटगे रोड, सोलापूर.
10: मोबाईल 9130396809.
11: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धम्माल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
12: मस्त राईड, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
13: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
3: मोबाईल 77192922555.
14: प्रवेश, प्रवेश, प्रवेश.
3: वसुंधरा महाविद्यालयात बीए, बीएससी आणि एमए साठी प्रवेश देणे सुरू. मराठी, हिंदी, इंग्लिश, भूगोल आणि इतिहास या विषयासहित बीए अंतिम वर्ष,
14: मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि झूलॉजी या विषयासहित बीएससी अंतिम वर्ष.
3: पालकांना परवडेल अशी फी, मुलींसाठी हॉस्टेलची सोय, शिवाय मुला मुलींसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र.
14: वसुंधरा महाविद्यालय, जुळे सोलापूर.
3: संपर्क 9904142455.
8: योग विद्या गुरुकुल नाशिक यांची मान्यता प्राप्त विश्व योग व निसर्गोपचार केंद्र अकोले काटी इथं विविध विकारांवरच्या उपचारांकरता शिबिरासाठी बुकिंग सुरू.

0: करू। संपर्क 94218-760-55।
1: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
2: पण तू कसा ओळखलास?
1: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
3: व्ही आर पवार, साठी गल्ली, सोलापूर।
4: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साठी गल्ली, सोलापूर।

FM वाहिनीच्या 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. मंडळी रात्रीचे 8:05 होत आहेत. आता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

राष्ट्रीय बातमी देत आहे. ठळक बातम्या. भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही अशी म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ. आणि आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू दिली जाणार नाही अशी हमी म्यानमारचे अध्यक्ष यू मिन उंग लाईंग यांनी नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चेदरम्यान दिली. दुर्मिळ खनिज पुरवठ्याच्या मुद्द्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि परस्पर सहकार्यावर सहमती झाली. याविषयी व्यापार, संरक्षण, सीमा, प्रदेश व्यवस्थापन, विकास, विकसित सहाय्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अशा विविध मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा झाली असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. ऊर्जा, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रात निकटतम सहकार्याची गरज दोन्ही पक्षांनी अधोरेखित केली. सध्या उभय देशांदरम्यानचा व्यापार 2 अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे. यू मिन उंग लाईंग 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून आज त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. ते उद्या मुंबईत येणार असून उद्योग जगतातल्या अग्रणींना भेटणार आहेत. भारत आणि अमेरिकेनं द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यातल्या बहुतांश बाबींना अंतिम स्वरूप दिलं असून आता काही किरकोळ मुद्द्यांवर वाटाघाटी सुरू आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. या कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी चर्चा करण्याकरता अमेरिकी शिष्टमंडळ दिल्लीत आलं असून ही चर्चा 2 ते 4 जून दरम्यान होणार आहे असं त्यांनी सांगितलं. अंतिम स्वरूप देताना अमेरिकेत झालेले कायदेशीर बदल अंतिम करारात कसे प्रतिबिंबित होतील आणि त्यानुसार कोणत्या प्रकारचे बदल केले जातील यावरही चर्चा सुरू आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर या कराराचा पहिला टप्पा पूर्ण करू, त्यावर स्वाक्षरी करू आणि अधिक व्यापक करार कसा बनवता येईल यावर पुढची चर्चा सुरू करू असं ते म्हणाले. भारत ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार आजपासून अंमलात आला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली. 6 महिन्यांपूर्वी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा केवळ एक व्यापारी करार नाही तर तो सांस्कृतिक विश्वासाचं प्रतीक आहे. या करारामुळे पहिल्या दिवसापासून भारताच्या 98% वस्तूंना ओमानमध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळेल. वस्त्रोद्योग, खेळताना घालण्याचे कपडे, कृषी उत्पादनं, औषधं आणि वैद्यकीय उपकरणं, चामड्याच्या वस्तू, ऑटोमोबाईल, सागरी उत्पादनं यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये भारतातल्या कामगार, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि निर्यातदारांना ओमानच्या बाजारपेठेत प्राधान्यानं प्रवेश मिळेल असं गोयल यांनी सांगितलं.

0: भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये आज नवी दिल्लीत चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ऑस्ट्रेलियाचं संरक्षण खातं सांभाळणारे तिथले उपप्रधानमंत्री रिचर्ड मार्लेस यांच्यात संयुक्त अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. हिंद प्रशांत महासागर क्षेत्र मुक्त, खुलं, शांत, स्थिर आणि समृद्ध राहावं याकरता सहकार्य करण्यावर बैठकीत सहमती झाली. दोन्ही देशांच्या नौदलांच्या हालचालींबाबत तसंच तटरक्षक दलाबरोबरच्या समन्वयाबाबत चर्चा झाली. संरक्षण सामुग्री आणि सेवांच्या देवाणघेवाणीबाबत समझोता करार करण्याचा निर्णयही झाल्याचं बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: विधान परिषदेच्या वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, ठाणे, नाशिक, परभणी, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नागपूर या मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे. महायुतीकडून भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवेल असं या पक्षांनी जाहीर केलं होतं. पुणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी अर्ज दाखल केला. त्याशिवाय सुनील टिंगरे यांनीही अर्ज भरला आहे. दोघांकडे एबी फॉर्म असल्यानं अधिकृत उमेदवार कोण यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. नाशिकमधून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांनी आज दुपारी अर्ज दाखल केला. तसंच भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवार न देण्याचा निर्णय आज पत्रकार परिषदेत जाहीर केला. मात्र कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार हे ठाकरेंच्या पक्षानं अद्याप जाहीर केलेलं नाही. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळमध्ये काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली असून तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी, भाजपाकडून नितीन भुतडा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून साजिद बेग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे तसंच शेकापचे अरविंद म्हात्रे यांच्यासह मानसी म्हात्रे, अनिल चोपडा यांनीही अर्ज दाखल केले. जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघासाठी सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी अर्ज दाखल केला. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील आणि बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेतील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल.
0: व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43 रुपयांनी महाग झाला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये झाली आहे. 5 किलोग्राम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. दरम्यान केंद्र शासनानं आजपासून पेट्रोल, डिझेल आणि एटीएफ म्हणजे विमान इंधनावरचा निर्यात कर कमी केला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवर विंडफॉल गेनवरचा कर निम्म्यावर आणून 1.50 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 13.50 रुपये प्रतिलिटर आणि एटीएफवरचा कर 9.50 रुपये प्रतिलिटर केला आहे. एलपीजी, पेट्रोल, डिझेलच्या विक्री आणि वितरणातली अनियमितता, काळा बाजार आणि साठेबाजीविरुद्ध दक्षता वाढवण्याचं आवाहन केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी ही माहिती दिली. गेल्या 3 दिवसात 1,300 ठिकाणी छापे टाकण्यात आले तसंच 7 जणांना अटक केली असल्याचं त्यांनी सांगितलं. आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा 56,880 विद्यार्थी

0: प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यात 10,107 विद्यार्थिनी आहेत. आयआयटी दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला आहे. विद्यार्थिनींमध्ये दिल्ली विभागातली आरुषी देशपांडे पहिली आली आहे. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77 क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांना jeeadv.ac.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील. पश्चिम बंगाल राज्य सरकारनं मंत्रिमंडळ विस्तार आज केला. यावेळी 35 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापैकी 13 जणांनी कॅबिनेट, 19 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तसंच 3 जणांनी राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून शपथ घेतली. लोकभवन इथं झालेल्या सोहळ्यात राज्यपाल RN रवी यांनी सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नवनियुक्त मंत्र्यांना येत्या बुधवारी खातेवाटप केलं जाईल असं कॅबिनेट मंत्री तपस रॉय यांनी बातमीदारांना सांगितलं. तृणमूल काँग्रेसचे आमदार संदीपान सहा आणि ऋतुव्रत बॅनर्जी यांना पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे निलंबित करण्यात आलं आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते शोभनदेव चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यासाठी आमदारांच्या खोट्या सह्या केल्याची तक्रार बॅनर्जी आणि सहा यांनी दाखल केल्याची माहिती मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी वार्ताहर परिषदेत आज दिली. त्यानंतर अवघ्या एका तासात तृणमूल काँग्रेसकडून ही कारवाई केली गेली. सीबीआयनं आज रिलायन्स कम्युनिकेशनचे माजी समूह व्यवस्थापकीय संचालक अमिताभ झुंझुनवाला यांना अटक केली. बँकांकडून घेतलेल्या 19,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या कर्जाचा गैरवापर केल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही अशी म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. जवळपास सर्वच पक्षात बंडखोरी. व्यावसायिक वापराच्या आणि 5 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ आणि आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई एडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. मंडळी, रात्रीचे 8:15 वाजले आहेत. आता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली आपण ऐकणार आहोत आणि त्यानंतर रात्री 8:45 समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतोय. तत्पूर्वी सुरुवातीला सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली मुंबई केंद्रावरून.

0: श्रोतेहो ऐकूया ज्येष्ठ गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपुरी यांच्या स्मृतींना उजाळा देणारा कार्यक्रम स्वर सुगंध।
1: भक्तीचा फुलांचा बोले तो सुवास, भक्तीचा फुलांचा।
2: नमस्कार श्रोतेहो, भारतीय संगीत सृष्टीचा सुवर्ण काळ ज्या स्वरांनी सजला नटला आणि अजरामर झाला त्या स्वरांमधला एक अलौकिक असा स्वर होता जो अत्यंत नितळ कोमल आणि कानामध्ये रेंगाळणारा होता। आज आपण अशाच एका महान गायिकेच्या सांगीतिक प्रवासाला उजाळा देणार आहोत, ज्यांनी स्वतःच्या साधेपणानं सुसंस्कृतपणानं आणि मधुर स्वरांनं रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं, त्या म्हणजे पद्मभूषण सुमन कल्याणपूरी।

0: 28 जानेवारी 1937 रोजी तत्कालीन ब्रिटिश भारतातील ढाका इथे जन्मलेल्या सुमन हेमाडी पुढे जाऊन सुमन कल्याणपूर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या। सुमनताईंचं बालपण अत्यंत सुसंस्कृत अशा वातावरणात गेलं। 1943 मध्ये त्यांचं कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झालं। लहानपणापासूनच सुमनताईंना चित्रकलेची प्रचंड अशी आवड होती। रंग रेषा आणि छटांवर त्यांचं इतकं विलक्षण प्रभुत्व होतं की त्यांनी मुंबईच्या जगप्रसिद्ध जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये रितसर प्रवेशही घेतला होता। अतिशय सुंदर अशी निसर्गचित्र सुमनताई रेखाटायच्या, पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं। चित्रकलेच्या कॅनव्हासवरील रंगांपेक्षा स्वरांचे सप्तरंग सुमनताईंच्या आयुष्यामध्ये अधिक गडद होणार होते। सुमनताईंच्या आवाजातील निसर्गदत्त गोडव्याची सगळ्यात पहिल्यांदा पारख केली ती म्हणजे त्यांचे शेजारी आणि प्रसिद्ध संगीतकार पंडित केशवराव भोळे यांनी। त्यांनी सुमनताईंना गाण्याची गोडी लावली आणि गायनाचे प्राथमिक धडे देखील दिले। सुमनताईंमधली प्रतिभा ओळखून त्यांना पुढे गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांच्या शिष्यांकडून आणि उस्ताद अब्दुल रहमान खान यांच्याकडून पटियाला घराण्याच्या शास्त्रीय संगीताचं रितसर शिक्षण मिळालं। 1953 मध्ये शुक्राची चांदणी या मराठी चित्रपटातून आणि 1954 मध्ये मंगू या हिंदी चित्रपटातून सुमनताईंचा पार्श्वगायनाचा हा दैदिप्यमान प्रवास सुरू झाला। सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींना उजाळा देताना ज्येष्ठ निवेदिका आणि लेखिका मंगलाताई खाडिलकर म्हणाल्या,
1: सुमनताई म्हटलं की खळवंच व्यक्तिमत्व येतं बघा समोर, आणि त्या जशा हळव्या आहेत ना, जशा नाजूक प्रकृतीच्या आहेत की एखादी वेल असते ना तिला जोराचा वारा सुद्धा सोसत नाही, तसं या व्यावसायिक क्षेत्रातली ती जी आव्हानं होती ती पेलायला त्यांच्याकडे तसं कणखर मन नव्हतं। एक आत्म म्हणजे एक महत्वाकांक्षा असते माणसाच्या मनामध्ये की मला येऊ करायचंय मला तेव करायचंय, तसंही त्यांच्याकडे नव्हतं। त्यांच्या आयुष्यामध्ये लहानपणापासून संगीत होतं, त्यावर त्यांच्या गुरूंनी संस्कार केले। केशवराव भोळे त्यांच्या शेजारी येत आणि तिथंच त्यांना तानपुरा कसा लावायचा, कसा छेडायचा, त्यानंतर गाणं गावं कसं, शब्द टाकावेत कसे, याचं त्यांनी थोडस त्यांना ज्ञान दिलं। पण ते ज्ञान त्यांना इतकं अमूल्य होतं, ज्योत्स्नाबाई भोळ्यांची गाणी त्या येता जाता ऐकायच्या। आणि त्यांच्याकडे जिथं राहत होत्या, म्हणजे 2-3 घरं बदलली हेमाडी कुटुंबानी, पण तशा त्यांना आपली पाण्याची टाकी असते ना त्यावर बसून आदल्या दिवशीच्या क्लासमध्ये शिकवलेली भावगीतं आणि आपल्याला आवडणारी दूरवरून ऐकू येणारी गाणी, असं त्यांची एक मैत्रीण होती सुमन बलसे म्हणून, ती आणि त्या असं मिळून त्या टाकीवर तासन तास बसायच्या आणि गायच्या। हे सुमनताईंचं खरं त्यांनी मला इतकं नाजूकपणे सांगितलेलं आहे। आणि त्या म्हणाल्या की यशवंत देव, अब्दुल

0: मेहमान खान, नवरंग नागपूरकर, तावडे बुवा या माझ्या गुरूंनी माझ्यावर जे काही थोडे बहुत संस्कार केले त्या देवानी माझ्याकडे जो सूर दिला होता ना तो सूर गाण्यामध्ये मी वापरत गेले. 1953 पासून त्यांचा गाण्याचा प्रवास सुरू झाला.
1: रसिक हो, 1960 आणि 70 दशकामध्ये सुमन कल्याणपूर हे नाव हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचलं होतं. तो भारतीय संगीताचा सुवर्णकाळ होता. गाण्यांमध्ये मेलडी, भाव आणि शब्दांचे अचूक स्पष्ट उच्चार यांना सर्वोच्च असं स्थान होतं. अशा काळामध्ये शंकर जयकिशन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि एस डी बर्मन अशा दिग्गज संगीतकारांनी सुमनताईंच्या अष्टपैलू स्वरांचा वापर करून एकापेक्षा एक अजरामर अशी गाणी दिली. सुमनताईंच्या आवाजातील उपजत अशी कोमलता, सात्विकता आणि गाण्यामधली शास्त्रीय बैठक यामुळे त्या प्रत्येक दिग्गजांच्या पसंतीला उतरल्या. संगीतकार रोशन यांनी तर त्यांच्या आरती, जहाआरा आणि ताजमहल सारख्या भव्य चित्रपटांमध्ये सुमनताईंच्या आवाजावर पूर्ण विश्वास टाकला. जुही की कली मेरी लाडली या गाण्यामधील त्यांचे सूर आजही मनाला शांतता देतात. याच सुवर्णकाळात मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर या जोडीनं भारतीय चित्रपटसृष्टीला तब्बल 140 अधिक अविस्मरणीय द्वंद्वगीतं दिली. रोमॅन्टिक गाण्यांपासून ते अगदी विरहाच्या गाण्यांपर्यंत आणि भजनांपासून ते हाय एनर्जी गाण्यांपर्यंत या जोडीनं रसिकांवर मोहिनी घातली. तुमने पुकारा और हम चले आए, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे ही गाणी इतकी सदाबहार झाली की आजची नवी पिढी देखील ही गाणी तितक्याच आवडीनं ऐकते, त्यावर डोलते आणि गुणगुणते सुद्धा.

0: 1958 मध्ये मुंबईचे प्रतिथयश उद्योजक रामानंद कल्याणपूर यांच्याशी सुमनताई विवाहबद्ध झाल्या आणि सुमन हेमाडीच्या सुमन कल्याणपूर झाल्या. लग्नानंतर देखील त्यांच्या पतीचा आणि सासरच्या कुटुंबाचा सुमनताईंना संगीतासाठी भक्कम असा पाठिंबा मिळाला, ज्यामुळे त्यांचा हा प्रवास अविरतपणे सुरूच राहिला. सुमनताईंच्या संगीत क्षेत्रातील ह्या प्रवासाबद्दल सांगताना ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर काटकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
1: आज आपल्या पार्श्वसंगीताच्या दुनियेमधला एक मधाळ आवाज लोक पावलेला आहे. सुमन कल्याणपूरजी यांच्या देहावसानाने एका अत्यंत सृजनशील आणि सच्च्या स्वराला आपण मुकलेले आहोत. देखणं व्यक्तिमत्व, सुसंस्कृतता, शालीनता आणि अत्यंत सुंदर स्वभाव, सुंदर व्यक्तिमत्व त्याच्या आवाजामध्ये सातत्यानं उमटत होत आणि वार्धक्यानंही त्या आवाजावरती आपली मोहर उठवली नाही असा तो सुंदर आवाज आज आपल्यातून निघून गेलेला आहे. मला व्यक्तिशः सुमनताईंची मराठीतली सिनेमा सोडून व्यतिरिक्त सुद्धा अनेक गाणी आठवतात आणि त्यात त्यांनी जो आपला मनाचा मोकळेपणा आणि शांतपणा, स्वस्थपणा जो त्या आपल्या गाण्यामध्ये ओतलेला आहे, त्यामुळे त्या गाण्यांची उंची खूप वाढलेली आहे. त्यांची सगळी गाणी कुठल्याही भाषेतली असो, त्यांच्या मोकळ्या स्वभावाची एक ग्वाही देणारी आहेत. त्यांच्या संगीतामध्ये सुरेलपणा आणि माधुर्य यांचा अत्यंत सुंदर असा मिलाप झालेला होता. त्यांनी आपल्या संगीत दिग्दर्शकांना जे हवं ते अत्यंत चांगल्या रीतीनं दिलं आणि त्यांच्या कारकिर्दीच्या पहिल्या काळामध्ये तर आपण पाहिलेलं आहे की अत्यंत सक्षम आणि सशक्त अशा कलाकारांच्या मांगी आळीमध्ये त्यांनी आपली एक वेगळी मुद्रा उठवली. हे काही सोपं काम नव्हतं आणि ते फक्त त्यांच्या अतिशय सुंदर अशा व्यक्तिमत्वामुळे साध्य झालं. त्यांनी कुठेही स्वतःचा बडीवार माजवला नाही, कुणाशीही स्पर्धा केली नाही. त्यांनी आपल्या कुठल्याही वक्तव्यामध्ये कुठलाही विरोधाभास उत्पन्न होऊ दिला नाही आणि त्यामुळे त्यांच्या गायनाला एक वेगळीच उंची लाभलेली होती. त्यांच्या अत्यंत सुंदर अशा व्यक्तिमत्वाचा लोप झाल्याबद्दल अत्यंत खंत वाटते. असा कलाकार वारंवार होत नाही, विशेषतः

0: ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपली मुद्रा उमटवली त्या क्षेत्राचं जे ग्लॅमर होतं त्या ग्लॅमरचा त्यांनी स्वतःला स्पर्श होऊ दिला नाही. ते नेहमीच त्यांचे पाय त्यांनी जमिनीवर ठेवले आणि आपल्या व्यक्तिमत्वातला शालीनपणा कधी सोडला नाही, आपल्या स्वरातला शालीनपणा सोडला नाही. अशा माधुरीयुक्त स्वराला मी माझी मनोमन श्रद्धांजली अर्पण करते.
1: केवळ हिंदीच नाही तर मराठी सुगम संगीतामध्ये आणि भावगीत विश्वामध्ये सुमनताईंचं योगदान हे अतुलनीय किंबहुना अद्वितीय असं आहे. मराठी मातीशी इथल्या निसर्गाशी आणि भावनांशी त्यांचे स्वर असे काही एकरूप झाले की त्यांनी गायलेलं प्रत्येक गाणं महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग बनलं. संगीत सम्राट श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी, वसंत प्रभू आणि प्रभाकर जोग यांच्या मधुर आणि तितक्याच अवघड चालींना सुमनताईंच्या स्वरांनी अतिशय लीलया आणि सुंदरपणे सजवलं. सुमनताईंनी गायलेली गाणी म्हणजे भावनांचा सुरेख असा कोलाजच म्हणता येईल. शब्द शब्द जपून ठेव, सांग कधी कळणार तुला, पाखरा जारे दूरदेशी किंवा असावा सुंदर चॉकलेटचा बंगला आणि निंबोणीच्या झाडामागे ही गाणी ऐकताना आजही रसिकांचे डोळे पाणावतात, जुन्या आठवणी ताज्या होतात. केवळ प्रेमभावना किंवा विरहच नाही तर अध्यात्म आनंदाचा सर्वोच्च अनुभव देखील सुमनताईंनी आपल्या गायकीमधून दिला.

0: आज प्रत्येक मराठी घरामध्ये गायली जाणारी आणि मनाला सात्विकतेचा आनंद देणारी केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा यासारखी भक्तिरचना सुमनताईंच्या स्वरांनी घराघरामध्ये आणि मनामनामध्ये पोहोचवली. हा स्वर महाराष्ट्राच्या दैनंदिन जीवनाचा पहाट वेळेचा आणि प्रार्थनेचा एक अविभाज्य भाग बनलाय. आपल्या या लाडक्या गायिकेप्रती आदरांजली व्यक्त करताना ज्येष्ठ गायिका उत्तराताई केळकर म्हणाल्या,
1: आज सकाळीच मला बातमी कळली की सुमनताई कल्याणपूर वारल्या आणि मला धक्का बसला. कारण एक माझा खरा म्हणजे त्यांच्याशी परिचय असा नव्हता. त्यांची गाणी मी लहानपणापासून ऐकत होते आणि इतकी सुंदर सुंदर गाणी त्यांनी आपल्याला दिली आणि अजरामर केली. तर मध्यंतरी मला असं वाटतं की 85वा त्यांचा वाढदिवस होता आणि एका इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्यांनी मला बोललं होतं, षण्मुखानंदला प्रोग्राम होता त्यांच्याच गाण्यांचा, इतरही आर्टिस्ट होते, मी पण गाणार होते. तर त्यावेळी मी पहिल्यांदा त्यांना भेटली आणि भेटून खूप आनंद झाला. कारण एकतर इतकी गाणी त्यांची सुंदर सुंदर ऐकलेली होती आणि त्यांचं व्यक्तिमत्व मला अतिशय आवडलं. अतिशय मृदू आणि सोज्वळ असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि चेहऱ्यावरचा शांत भाव होता. आणि खरंच मला कमाल वाटली की ह्या वयाला सुद्धा ह्या किती सुंदर दिसतंय असं वाटत होतं. आणि नमस्कार मी केला, छान बोलल्या वगैरे त्या बाईंशी आणि मग कार्यक्रमातच वेळ दिला. त्यामुळे एकदाच भेट झाल्यामुळे माझ्याकडे काही आठवणी तिसरी असे नाहीये. पण एक मोठी आर्टिस्ट आपण गमावली याचं दुःख नक्कीच आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
0: सुमनताई म्हणजे केवळ एक थोर गायिका नव्हत्या तर एक अत्यंत साध, प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहणारं आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे सुमन कल्याणपूर. सुमनताईंनी आयुष्यभर केवळ आपल्या कलेचीच साधना केली. त्यांच्या या प्रदीर्घ आणि निस्सीम सांगीतिक सेवेसाठी भारत सरकारनं 2023 पद्मभूषण या पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं. याशिवाय त्यांना महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार आणि गदिमा पुरस्कार देऊन देखील गौरवण्यात आलं होतं. 31 मे 2026 या दिवशी वयाच्या 89व्या वर्षी या स्वरांच्या स्वामिनीनं जगाचा निरोप घेतला आणि त्या अनंताच्या सुरांमध्ये विलीन झाल्या. भौतिक रूपानं आज आपल्यामध्ये सुमनताई नसल्या तरीही त्यांनी मागे ठेवलेला स्वरांचा हा सुगंध, हा साधेपणा आणि सुरांचा गोडवा कधीही कोमेजला जाणार नाही हे नक्की. जोपर्यंत या जगामध्ये संगीत जिवंत आहे, सुमनताईंचा कोमल स्वर आपल्याला नेहमीच सोबत करत राहील, आपल्या सुखदुःखामध्ये आपल्याला नेहमीच धीर देत राहील.

अशा या महान ऋषितुल्य आणि कोमल स्वरांच्या धनी असलेल्या आदरणीय सुमन कल्याणपुरी यांना आणि त्यांच्या अढळ अशा स्वरांना आमचे कोटी कोटी प्रणाम.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकला ज्येष्ठ गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्या स्मृतींना उजाळा देणारा कार्यक्रम स्वर सुगंध.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. आणि आता सुगम संगीत भावधारा.

0: सोय एकाच छताखाली संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं
1: श्री कृष्ण गुरुकुल.
2: संपर्क 72 76 73 53 52.
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
5: व्हीआर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
6: श्रोतहो, आता प्रसारित करत आहोत प्रतिबिंब, हा श्रोत्यांच्या पत्रोत्तराचा कार्यक्रम.

0: प्रतिबिंब कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओमधून मी नितीन बनसोडे
1: आणि मी रेखा
0: आपलं सहर्ष स्वागत करतोय.
1: नितीन, आपण आपल्या प्रतिबिंब कार्यक्रमाला सुरुवात तर आपण करणारच आहोत, पण कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी कालपासून आपण सोशल मीडियावरही पाहतोय आणि आपल्या सर्वांना सुपरिचित असलेल्या ज्येष्ठ भावगीत गायिका सुमन कल्याणपूर या आता नाहीयेत आणि त्यांचं निधन झालेलं आहे. त्यामुळे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करूयात.
0: खरंच रे का, संपूर्ण श्रोत्यांच्या वतीने, संपूर्ण कलावंतांच्या वतीने,
1: आकाशवाणीच्या वतीने
0: आपण त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करूया. खर तर 1960 ते 1970 हे जे दशक होतं यामध्ये मोहम्मद रफी हे अतिशय लोकप्रिय गायक आणि अशा लोकप्रिय गायकासोबत जवळपास त्यांनी 140 गाणी म्हटलेली आहेत.
1: अगदी,
0: ही 40 गाणी त्यांनी गायली आणि फक्त एवढीच नाही तर मराठी
1: गीत असतील, बालगीत असतील, भावगीत असेल, सगळ्या प्रकारची गाणी त्यांनी,
0: बालगीत सुद्धा त्यांनी गायलेली आहे.
1: मला एक वाटतं नितीन की या टप्प्यावर महाराष्ट्रातलं एकही मूल त्यांच्या अंगाई गीताशिवाय झोपलं नसेल, नाही का? निंबोणीच्या झाडामागे.
0: खरे खरे,
1: नाही का?
0: हा खेळ सावल्यांचा या चित्रपटासाठी ते गायलं होतं. खूप साऱ्या आठवणी आहेत. पुन्हा एकदा आपण त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करूया आणि आपल्या कार्यक्रमामधल्या प्रतिक्रियांना आता आपण सुरुवात
1: करूयात. सुरुवातीची ही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे जय संदीप चिंचोळे यांची. हे आहेत वरळी मुंबई इथले. ते म्हणतात की 29 मे रोजीचा गुजारिश हा जो कार्यक्रम होता जो यश गोसावी यांनी सादर केला होता तो आम्हाला खूप आवडला असं ते म्हणतात.
0: त्यांचाच आणखीन एक संदेश आहे. ते म्हणतात 30 मे रोजी प्रसारित झालेला मंथन या मंथन कार्यक्रमामध्ये अभिराम सराफ, मृणाल निपुंगे यांचं सादरीकरण आम्हाला खूप छान वाटलं असं त्यांनी कळवलंय. या कार्यक्रमामध्ये यल्लप्पा गाडेकर हे देखील सहभागी असतात. त्यांची प्रतिक्रिया काही आलेली नाहीये. असो, पुढचा संदेश आपण घेऊया. विभीषण कुंभार, हलदहीवडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूरचे हे श्रोते हे म्हणतायत, भक्ती संगीत, सुनो तराने क्विज के बहाणे, आपली आवड, जुन्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम, गुलदस्ता, हॅलो आपकी पसंद, गुजारिश, लावण्य रंग, गीत गाता हूं मैं, गुणगुनाता हूं मैं, आरोग्य जागर, मंथन, साहित्य संपदा, गावकरी मंडळ, खमंग रुचकर, सोलापूर दिनांक, हे सगळेच कार्यक्रम आम्ही आवर्जून ऐकतो आणि हे सर्व कार्यक्रम आम्हाला खूप खूप आवडतात असं कळवलंय. धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी.
1: यानंतरची प्रतिक्रिया आहे सूरज चंदन शिवे यांची. आहे मुक्काम पोस्ट खर्डी, तालुका पंढरपूर इथले. ते म्हणतात की साहित्य संपदा हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला ज्यामध्ये ज्ञानेश डोंगरे सरांची अश्विनी वाघमोड यांनी घेतलेली मुलाखत आम्हाला खूप आवडली आणि त्यांचं काव्य वाचन सुद्धा छान झालं होतं असं ते म्हणतात.
0: त्यांचाच आणखीन एक संदेश आहे. ते म्हणतात अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त चारित्र्य कथन मालेत अश्विनी वाघमोडे मॅडम यांनी घेतलेल्या मुलाखतींमधून परिपूर्ण माहिती आम्हाला मिळाली. ती देखील खूप छान वाटली असं त्यांनी आपल्याला कळवलं.
1: त्यांच्या जयंतीनिमित्तच एकूण आपण मालिका सुरू केली होती. त्यामुळे खरंच सर्वांग सुंदर हा कार्यक्रम होता आणि अहिल्यादेवी होळकरांचा सगळाच जो जीवन प्रवास आपण उलगडण्याचा प्रयत्न केला होता, वेगवेगळे टप्पे आणि वेगवेगळे अँगल्स घेऊन तो आपण कार्यक्रम केला होता आणि ती सिरीजही खूप छान झाली. त्यामुळे खरंच अश्विनी वाघमोडे त्याचबरोबर कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील यांचेही त्यांनी खूप खूप आभार मानलेले आहेत.
0: त्यांचाच आणखीन एक

0: संदेश हे म्हणतात बुधवारी सायंकाळी 6 वाजता राजेंद्र कुमार कांबळे यांनी प्रसारित केलेला मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला असं त्यांनी आपल्याला कळवलंय. रेखा, विभीषण कुंभार हल्लईवडी सांगोला इथले हे श्रोते आहेत आणि हे म्हणतायत की आजचा एक ही फिल्म से हा कार्यक्रम यामध्ये मुझे कुछ कहना है या चित्रपटातली जी गाणी आणि माहिती सांगितली ती आम्हाला खूप आवडली असं त्यांनी कळवलंय. आणि यानंतरची एक प्रतिक्रिया आहे ही प्रकाश जैन यांची आहे. तर प्रकाश जैन यांनी नेहमीप्रमाणे अनेक संदेश असतात, आपण अनेक संदेश घेऊ शकत नाही, पण त्यांच्या संदेशांचा आशय आपण थोडासा घेऊया. पहिल्या संदेशामध्ये यांनी सुनोतराने वीज के बहाणे या कार्यक्रमाविषयीची प्रतिक्रिया दिली. ते म्हणतात सुनोतराने वीज के बहाणे हा कार्यक्रम 25 मेचा तो अतिशय छान होता. यामधली माहिती, सगळे प्रश्न आणि प्रश्नांचं विश्लेषण हे खूप छान होतं. प्रश्न थोडे अवघड होते पण त्याचं एक्सप्लेनेशन खूप छान होतं. त्याचबरोबर ते म्हणतात की याच कार्यक्रमामध्ये अलका याज्ञिक यांनी गायलेली जी गाणी प्रसारित केली ती देखील आम्हाला खूप आवडली असं त्यांनी कळवलंय. दुसऱ्या संदेशामध्ये ते म्हणतायत की तू आणि मी 25 तारखेचा जो प्रतिबिंब कार्यक्रम सादर केला होता तो कार्यक्रम आम्हाला खूप आवडला असं त्यांनी कळवलंय. पुढच्या संदेशामध्ये ते म्हणतायत लावण्य रंग हा कार्यक्रम अभिराम सराफ जो सादर करतात तो खूप छान आहे आणि सराफ सरांचं
1: निवेदन
0: सादरीकरण खूप छान आहे असं त्यांनी आपल्याला कळवलंय. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी.
1: यानंतरची प्रतिक्रिया आहे अश्विनी पुजारी यांची, आहेत शिवाजी चौक सोलापूर इथले. नमस्कार, आमच्या घरी आवर्जून आकाशवाणी सोलापूर केंद्राचे सर्व कार्यक्रम ऐकले जातात. आकाशवाणीवरती आमचं विशेष प्रेम आहे आणि सगळ्यांसाठी खूप खूप आभार. जे सुंदर निवेदन करता त्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण अश्विनी ताईंनी काही सांगितलेलं नाही की कुठला कार्यक्रम त्यांना जास्त आवडतो विशेष करून, किंवा तो कार्यक्रम का आवडला. तर सर्व श्रोत्यांना एक विनंती आहे की तुम्ही जेव्हा एसएमएस करता किंवा प्रतिक्रिया ज्या तुम्ही प्रतिबिंब कार्यक्रमामध्ये पाठवता तेव्हा तुम्ही मोगम प्रतिक्रिया न पाठवता एखाद्या कार्यक्रमाविषयीची तुमची विशेष प्रतिक्रिया तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. तो कार्यक्रम का आवडला आणि जर एखादा कार्यक्रम नाही आवडला तर तो कार्यक्रम का नाही आवडला
0: हे
1: देखील तुम्ही आम्हाला कळवू शकता. यानंतरची प्रतिक्रिया आहे अप्पासाहेब जाधव, प्रगती जाधव, प्राजक्ता जाधव आणि संपूर्ण जाधव परिवाराचा. हे आहेत भीमनगर आंबे चिंचोली तालुका पंढरपूर इथले. ते म्हणतात की शुक्रवारी रात्री प्रसारित झालेला गुजारिश हा कार्यक्रम आम्हाला खूप बहारदार वाटला, ज्यामध्ये यश गोसावी यांनी लावलेली गाणी आणि सादरीकरण यामुळे कार्यक्रम खूप छान झाला असं ते म्हणतायत. यानंतरची देखील प्रतिक्रिया त्यांचीच आहे. ते म्हणतात की गुरुवारी रात्री प्रसारित झालेला हॅलो आपकी पसंत हा कार्यक्रम आम्हाला खूप बहारदार वाटला, ज्यामध्ये नितीन बनसोडे यांनी लावलेली गाणी आणि सादरीकरण यामुळे हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला असं ते म्हणतात.
0: ही प्रतिक्रिया आहे महाराणा प्रतापसिंह चौक सोलापूर इथल्या स्वप्नील राजपूत यांची. हे म्हणतात आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होत असलेला सोमवारचा रात्री 10 ते 11 या वेळेत प्रसारित होत असलेला सुनोतर आणि क्विज के बहाणे या कार्यक्रमात नितीन बनसोडे यांनी आमच्या मॅसेजचा समावेश केला नाही, उत्तर पाठवून सुद्धा आमच्या मॅसेजचा समावेश झाला नाही असं त्यांनी आपल्याला कळवलं.
1: पण नितीन, आता त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांनाच मिळालेलं आहे, कारण आता आपण प्रतिबिंब या कार्यक्रमावर त्यांचा मेसेज घेतलेलाच आहे.
0: हो, आणि खरं तर तुम्ही आज नाव घेऊन एसएमएस पाठवलेला आहे, काही वेळेस तुमचं नावही नसतं त्याच्यामध्ये, आणि बरोबर जर उत्तर तुम्ही पाठवलं असेल तर तुमचं नाव 100% कार्यक्रमामध्ये येईल, पण जर उत्तर चुकलेलं असेल तर कार्यक्रमामध्ये नाव तुमचं येऊ शकणार नाही. आणि आणखीन एक गोष्ट, कदाचित असंही होऊ शकतंय की ज्यावेळेस तुम्ही एसएमएस पाठवताय तो जर आमच्याकडे उशिरा प्राप्त झाला तर एक बंधन आहे की एका मिनिटांमध्ये जर 300-350 एसएमएस जर आपल्याला प्राप्त होत असतील तर त्यामध्ये गाण्यानंतर आपण किमान 40-45 एसएमएस किंवा 50 एसएमएस घेऊ शकतोय. या पहिल्या 50 एसएमएस मध्ये जर तुमचं नाव असेल, तुम्ही जर एसएमएस आमच्यापर्यंत पाठवला असेल तर नक्की तुमच्या नावाचा समावेश होईल. असं काहीही कारण नाहीये की एका व्यक्तीचं नाव त्यामध्ये येईल, एकाचा समावेश होईल दुसऱ्याचा होणार नाही,
1: असं बिलकुल नाही.
0: वेळेत पाठवलं तर वेळेत आणि बरोबर उत्तर पाठवलं तर नक्की तुमच्या नावाचा समावेश होईल. आणि जरी तुमच्या नावाचा समावेश झालेला नसला तर आज ती संधी आहे, रात्री 10 वाजता तुम्ही पुन्हा एकदा एसएमएस करा आणि पुन्हा एकदा एसएमएस पाठवा, तुमच्या नावाचं
1: प्रश्नाचं बरोबर उत्तर पाठवा.
0: हो हो,
1: हे महत्वाचं आहे.
0: कदाचित रेखा आपण असंही करतो की पहिल्या 50 मध्ये जर स्वतःचं नाव पाठवलेलं नसेल आणि पहिल्या 50

0: एसएमएस मध्ये जर एखादा नाव नसलेला एसएमएस आला आणि त्यांचं उत्तर जरी बरोबर असेल तरी आपण ते घेतो आणि मोबाईल क्रमांकाचे शेवटचे 4 अंक सांगून आपण ते त्यांचा तो एसएमएस आपण घेत असतो.
1: अगदी अगदी.
0: तर असं कधी होत नाही.
1: होतच नाही.
0: आम्ही वेळेमध्ये आणि बरोबर उत्तराच्या नावाचा समावेश केलेला नाही.
1: यानंतरचा मेसेज आहे महादेव प्रभाकर भोयरे यांचा. हे आहेत भोयरे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथले. ते म्हणतात की सोमवारी प्रसारित झालेलं प्रतिबिंब हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो. तसंच शुक्रवारी प्रसारित केलेला गुजारिश हा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्हाला खूप जास्त आवडला. तसंच आमच्याही नावाचा समावेश केल्याबद्दल धन्यवाद असं ते म्हणतात.
0: नक्कीच आकाशवाणीवरून स्वतःचं नाव ज्यावेळेस ऐकायला मिळतं त्यावेळेस एक वेगळा आनंद असतो. आणि आपणही ज्यावेळेस लिस्नर म्हणून ज्यावेळेस आपण घरी असतो लिस्नर म्हणून ज्यावेळेस आपणही कार्यक्रम ऐकतो आपले असतील किंवा आकाशवाणीचे त्यावेळेस आपल्याशी संबंधित जर काही कार्यक्रम असेल तर नक्कीच तो ऐकायला आपल्यालाही खूप आनंद होतो.
1: अगदी. यानंतरचा मेसेज आहे छाया बंडगर आणि संपूर्ण बंडगर परिवाराचा. हे आहेत अकोले मंद्रूप तालुका दक्षिण सोलापूर इथले. ते म्हणतात की मनोरंजनाचा प्रसार देते आणि जीवनाला नवा आकार सतत देत असते आणि अतिशय सुंदर गाणी आणि गोड गाणी आम्हाला आकाशवाणी ऐकवत असते आणि निवेदकांचे सगळ्यांचेच आवाज खूप छान आहेत आणि आकाशवाणी ही सोलापूर आकाशवाणी सगळ्यात नंबर वन आहे आणि सगळेच कार्यक्रम आम्हाला खूप जास्त आवडतात. पण त्यांनी स्पेशली मेन्शन केलंय की 6:45 जो आपण कार्यक्रम प्रसारित करतो आहोत आत्ता कीटकांची दुनिया तो आम्हाला खूप आवडतोय असं ते म्हणतात. खरं तर आपण हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करतो.
0: महादेव प्रभाकर खोचरे भोयरे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथले श्रोते ते म्हणतात आम्ही आकाशवाणीचे नियमित श्रोते आहोत. दररोज सकाळी प्रसारित होणारा बहुरंगी वसुंधरा हा कार्यक्रम पाण्यात तुझा रंग कसा हा कार्यक्रम
1: हा कार्यक्रम होऊन गेलेला आहे.
0: सोलापूर दिनांक हॅलो आपली आवड आपकी पसंद आम्ही नियमित ऐकतो. घर बसल्या आम्हाला जिल्ह्यातील घडामोडींचा आढावा सोलापूर दिनांकामुळे ऐकायला मिळतो त्याबद्दल आकाशवाणीचे खूप खूप आभार त्यांनी मानलेले आहेत. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेबद्दल. रेखा हा संदेश आहे विष्णू मिस्किन आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचा दयानंद कॉलेज भवानीपेठ सोलापूर इथले श्रोते. हे म्हणतात 26 मे 2026 रोजी प्रसारित झालेला गावकरी मंडळ हा कार्यक्रम विषय होता फायदेशीर मुक्त गोठा पद्धत आणि या कार्यक्रमामध्ये डॉक्टर तानाजी वळकुंडे यांनी जे मोलाचं मार्गदर्शन केलं ते अतिशय छान होतं. या कार्यक्रमाचे संवादक जयपाल खेडकर यांनी खूप छान प्रश्न विचारली होती आणि त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी होता. पशुपालन क्षेत्रातील अशाच नाविन्यपूर्ण विषयावर कार्यक्रम प्रसारित करावेत अशी त्यांनी आपल्याला विनंती केली. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी.
1: यानंतरचा मेसेज आहे प्रतीक संस्कार सरिता आणि प्रकाश सुतार यांचा. हे आहेत बनाचेवाडी तालुका राधानगरीतले. ते म्हणतात की आकाशवाणी सोलापूर केंद्राचे सगळेच कार्यक्रम खूप जास्त आवडतात. हॅलो आपकी पसंद आणि मराठी चित्रपट संगीत आणि गुजारिश हेही देखील कार्यक्रमाला खूप आवडतात असं ते म्हणतात. यानंतरचा मेसेज पुन्हा एकदा प्रकाश जैन यांचाच आहे. ते म्हणतात की 28 मे रोजी नितीन बनसोडे यांनी सादर केलेला हॅलो आपकी पसंद हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला.
0: धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. हा संदेश खरं तर यामध्ये नाव कुणाचं दिसत नाहीये. रेखा
1: मोबाईल क्रमांकाचे
0: शेवटचे 4 अंक आहेत 93-32. तर हे म्हणतायत 29 मे रोजी 10 ते 11 या वेळेत प्रसारित झालेला गुजारिशा कार्यक्रम मनापासून ऐकला. यामध्ये दुल्हनम ले जायंगे हमारा दिल आपके पास है दिवाना धडकन या लोकप्रिय चित्रपटांमधील जी सुमधूर गाण्यांची निवड केली होती ती अतिशय उत्कृष्ट होती असं त्यांनी कळवलंय. त्याचबरोबर गुजारिश हा कार्यक्रम प्रत्येक शुक्रवारी श्रोत्यांसाठी संगीताची सुंदर मेजवानी घेऊन येतो. दर्जेदार गाण्यांची निवड उत्कृष्ट निवेदन श्रोत्यांशी जपलेला जिवाळा यामुळे हा कार्यक्रम अधिकाधिक लोकप्रिय आहे असं आपल्याला कळवलंय. कोणी कळवलं हे माहीत नाही परंतु त्यांच्या मोबाईल क्रमांकाचे शेवटचे 4 अंक आहे 93-32.
1: इतका छान संदेश तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तर एक आणखीन एक गोष्ट करायला हवी होती की तुम्ही तुमचं नाव आणि गावाचं नाव लिहायला पाहिजे होतं त्या मेसेजमध्ये.
0: संभाजी जाधव रेशमा जाधव शिरगापूर तालुका तुळजापूर इथले हे श्रोते हे म्हणतात आकाशवाणीचे सगळेच कार्यक्रम खूप छान असतात विशेषतः चित्रवेला यामधली गाणी खूप छान असतात असं त्यांनी आपल्याला कळवलं. धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी.
1: यानंतरचा मेसेज आहे अंकुश परीट यांचा. हे आहेत मुक्काम पोस्ट नंदेश्वर तालुका मंगळवेढा इथले. ते म्हणतात की आम्हाला आकाशवाणीचे सगळेच कार्यक्रम खूप छान वाटतात आणि सगळ्यांचा आवाज देखील खूप गोड आहेत असं त्यांनी.
0: संभाजी जाधव आणि रेश्मा जाधव यांनी पुन्हा एकदा संदेश केला आहे, हे म्हणतायत आपल्या दोघांचा आवाज

0: आज एक नंबर आहे आणि प्रतिबिंब ऐकताना आम्हाला खूप छान वाटतं.
1: धन्यवाद.
0: आम्हालाही तुमच्याशी संवाद साधताना खूप छान वाटतं.
1: खूप खूप धन्यवाद. यानंतरचा मेसेज आहे संतोष खडसे आणि सौ प्रियांका खडसे यांचा. हे आपले नेहमीचे श्रोते आहेत जे आहेत विदर्भ यवतमाळ इथले. ते म्हणतात की एके फिल्मचा हा कार्यक्रम आज संध्याकाळी आम्हाला ऐकायला मिळाला ज्यामध्ये अतिशय लोकप्रिय असा चित्रपट मुझे कुछ कहना है या चित्रपटातली अतिशय सुंदर आणि सरस गाणी ऐकायला मिळाली आणि ही गाणी ऐकून आमचं मन तर तृप्त झालंच झालं. त्याचबरोबर नितीन सरांचं माहितीपूर्ण निवेदन देखील आम्हाला आवडतं आणि त्यांनी सांगितलेलं आहे की या कार्यक्रमामध्ये हॉरर चित्रपटाचं कथानक आणि त्यातली गाणी एखाद्या वेळेला तुम्ही एके फिल्मचे या कार्यक्रमात प्रसारित करावे. म्हणजे मला वाटतं राज टाईपच्या चित्रपटातली गाणी आपण एखाद्या वेळेला प्रसारित करावी.
0: माझ्याही डोक्यात तेच होतं पण असे खूप कमी चित्रपट आहेत की जे हॉररही आहेत आणि ज्यातली गाणीही चांगली आहेत. बऱ्याचदा
1: आता माझ्या डोक्यात नाही, आता हॉरर म्हटल्यानंतर लगेच माझ्या डोक्यात राज हा एकच चित्रपट आला बरं का, अगदी पटकन, म्हणजे थोडासा हॉरर पण आहे आणि गाणे देखील रोमॅन्टिक आहे.
0: रेखा, आपण एके फिल्मचे या कार्यक्रमामध्ये 90 पासून सुरुवात केलेली आहे आणि आता 2001 या वर्षातले चित्रपट आपण घेतोय, तर आता हळूहळू आपण जसं पुढे जाऊ तर हॉरर चित्रपटही येतील. तू म्हटली तसं राज चित्रपट हा देखील तुझ्या आवडीचा आहे, तसंच माझ्याही आवडीचा तो चित्रपट आहे.
1: खूप लोकांचा आवडीचा हा चित्रपट आहे.
0: छाया बंडगर आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचा हा संदेश अकोले मंद्रूप इथले. हे म्हणतात कीटकांच्या दुनियेत या कार्यक्रमामुळे माहीत नसलेल्या कीटकांची माहिती मिळते. वनिता मंडळ आणि इतर सर्व कार्यक्रम खूप छान असतात असं त्यांनी आपल्या कळवलंय.
1: यानंतरचा मेसेज आहे सोनाली बिराजदार यांचा. हे आहेत शिरपणहळ्ळी इथले. ते म्हणतात की आज 6 वाजता लावलेली हिंदी आणि मराठी गाणी खूप सुंदर होती आणि खूप आवडली गाणी असं त्यांनी सांगितलेलं आहे.
0: या देखील आपल्या नियमित श्रोते आहेत. खरं तर आज सुरुवात आपण सुमन कल्याणपूर यांच्या एका भक्तिगीतानं केली.
1: अगदी अगदी.
0: आणि त्यानंतर वैशाली माडे यांची एक गझल आज होती. त्याचबरोबर वैशाली सामंत यांनी गायलेलं एक लाईट म्युझिक होतं आणि लास्टला आपण जो समारोप केला त्यामध्ये श्रेया घोषाल यांनी गायलेली एक लावणी होती.
1: म्हणजे सगळा प्रकार आज आपल्या सर्व श्रोत्यांना ऐकायला मिळालेला आहे, त्यामुळे तो कार्यक्रम आवडलाय त्यांना. आणि रोजचा थोडासा आपला तसंच एक थीम असतो की बाबा सगळ्याच प्रकारची गाणी आपण आपल्या सर्व श्रोत्यांना ऐकायला मिळावीत. एखादं भक्तिगीत असेल, भावगीत असेल, एखादं बालगीत असेल किंवा नाट्यगीत देखील, म्हणजे सर्वच श्रोत्यांना आपल्याला म्हणजे समाधान करता येईल असा एक आपला विचार असतो, प्रयत्न असतो. यानंतरचा मेसेज आहे शुद्धमती सुयश तुकाराम क्षीरसागर आणि संपूर्ण मित्रपरिवाराचा. हे आहेत औसे वस्ती अमराई सोलापूर इथले. ते म्हणतात की आज संध्याकाळी 6:30 ते 7 या वेळेमध्ये हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात निवडलेली गाणी फारच छान होती आणि त्याचबरोबर दररोज सकाळी चित्रलता या मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात मराठी चित्रपटातली गाणी आणि त्याचबरोबर चित्रबेला यामध्ये हिंदी चित्रपटातली गाणी जी तुम्ही प्रसारित करता आकाशवाणीवरून ती खूप छान असतात असं ते म्हणतात.
0: सोनाली बिराजदार शिरपणहळ्ळी इथल्या श्रोत्या यांनी पुन्हा एकदा एक संदेश आपल्यापर्यंत पाठवलाय. आज सकाळी 10 वाजता श्रीशैल बिराजदार यांनी लावलेली जी हिंदी गाणी होती ती देखील आम्हाला खूप आवडली. खरे आजची गाणी मीही ऐकली, खूप छान गाणी होती.
1: छान,
0: त्यामुळे तुमच्या या प्रतिक्रियेत मीही सहभागी आहे. हा संदेश गजानन भोई तेलगाव तालुका दक्षिण सोलापूर इथले हे श्रोते. हे म्हणतायत मी तुमचा नियमित श्रोता आहे, सकाळच्या भक्तिगीतांपासून अगदी सोलापूर दिनांक हे सर्व कार्यक्रम ऐकतो. रसिका तुळजापूरकर यांनी सादर केलेली कीटकांची दुनिया तसंच हॅलोचे मराठी आणि हिंदी कार्यक्रम खूपच छान असतात. सायंकाळी 5 वाजता सादर केलेली हिंदी गाणी पण मस्त असतात. 7:30 वाजता गावकरी मंडळ, यामध्ये बाजारभाव सांगितले जातात. मंथन जो शनिवारचा असतो तो पण भारी असतो. बालसभा कार्यक्रम, आमच्या छोट्या बालमित्रांचा कार्यक्रम हा देखील खूप छान असतो. राजेंद्र कुमार कांबळे यांचं पण फोन इन मधील सादरीकरण हे देखील छान असतं. विद्या जोशी बालबडकर या निवेदन करतात ते देखील आम्हाला खूप आवडतं. त्याचबरोबर आता 2026 मध्ये आलेले नवीन काही निवेदक त्यांचेही आवाज खूप छान आहेत. इतरही निवेदक त्यांचेही आवाज खूप छान आहेत असं गजानन भोई यांनी आपल्याला कळवलेलं आहे. धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. झाकीर मुलानी, सुमैया, सुभान, समीर, सलमा, मुमताज, दिलशाद, नासिर आणि चाचा चाची फुलचितचोली पंढरपूर इथले हे सर्व श्रोते मुलानी परिवार. हे म्हणतात आज सकाळच्या प्रसारणामध्ये श्रीशैल बिराजदार यांनी सादर केलेले सगळेच कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट होते. एक गाणं गुणगुणण्यासाठी यामध्ये 1 जून असल्यामुळे किशोर कुमार यांनी गायलेलं
1: खुश है जमाना
0: आज पहिली तारीख

0: हे गाणं
1: आणि खरंच पूर्ण संपूर्ण जमानाच खुश असतो, कारण त्या दिवशी असतो पगाराचा दिवस.
0: पण रेखा सगळ्यांसाठी पगाराचा दिवस नसतो तो,
1: पण ऑलमोस्ट ऑलमोस्ट
0: अनेक जणांसाठी असेल पण सगळ्यांसाठी नसतो. प्रतिक्रिया बघूया आपण. प्रत्येक रविवारी राजेंद्र कुमार कांबळे सादर करीत असलेला गीत गाता उमय गुणगुणाता उमय हा कार्यक्रम देखील खूप उत्कृष्ट पद्धतीने ते सादर करतात. कांबळे सरांच्या सादरीकरणाबद्दल त्यांचे मनापासून आभार. त्यांनी सादर केलेला रात्रीचा कार्यक्रम देखील तितकाच छान वाटला. नितीन बनसोडे यांनी आज मी जे सकाळच्या सायंकाळच्या प्रसारणामध्ये जे कार्यक्रम प्रसारित केले त्यामध्ये त्यांना एकी फिल्म से या कार्यक्रमामधले मुझे कुछ कहना है या चित्रपटातली गाणी छान वाटली. त्याचबरोबर तू आणि मी जो प्रतिबिंब कार्यक्रम दर सोमवारी सादर करतो तो देखील खूप छान असतो असं त्यांनी आपल्याला कळवलंय. आणि तुमच्या दोघांचं ट्युनिंग जुळतं त्याच्यामुळे हा कार्यक्रम छान असतो असं ते म्हणतात. श्रोत्यांच्या सर्व एसएमएसचा समावेश होतो आणि श्रोते देखील खूप खुश होतात, त्यामुळे तुमच्या दोघांचेही मनपूर्वक आभार असं त्यांनी आपल्याला कळवले.
1: तुम्हालाही मनपूर्वक आभार इतकी छान दाद दिल्याबद्दल. चला यानंतरचा मेसेज आहे नवनाथ पांडुरंग मदने यांचा. हे आहेत मुक्काम पोस्ट होळे बुद्रुक इथले. ते म्हणतात की सर्वप्रथम रेडिओ श्रोता संघ कडून अहिल्याबाई होळकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा. आणि त्याचबरोबर आकाशवाणीचे सगळेच कार्यक्रम खूप छान असतात अशी एक मोगम प्रतिक्रिया त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे.
0: दिगंबर आमले आणि त्यांचा संपूर्ण परिवार वारदचाळ सोलापूर इथला हे म्हणतायत. नितीन भाऊ रेखाताई तुमच्या दोघांनाही नमस्कार, तुम्हालाही नमस्कार. सुनोतर आणि क्विज के वाहने हा कार्यक्रम ऐकून ज्ञानामध्ये भर पडते, तसंच दिलेल्या उत्तरांची सखोल माहिती देखील आपण सांगता हे खूप विशेष आहे. तसंच गुलदस्तामध्ये ऐकायला मिळणारी जुनी गाणी ही आम्हाला खूप आवडतात. या सगळ्या कार्यक्रमांसाठी आकाशवाणीचे खूप खूप आभार त्यांनी मानलेले आहेत.
1: यानंतरचा मेसेज आहे दशरथ चव्हाण यांचा. हे आहेत हत्तुरे वस्ती विमानतळ सोलापूर इथले. ते म्हणतात की अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर 5 भागांची जी मालिका आपण केली ज्यामध्ये अश्विनी वाघमोडे यांनी जे रोज एक पुष्प गुंफलं आणि प्रत्येक भागामध्ये त्यांनी जी छान मुलाखत घेतली त्यामध्ये उज्ज्वल कुमार माने यांची जी मुलाखत प्रसारित झाली ज्यामध्ये माने सरांचा अभ्यास खूप छान होता आणि जी पुस्तकं प्रकाशित झाली त्याबद्दलही त्यांनी छान माहिती दिली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. आणि त्याबद्दल अश्विनी वाघमोडे मॅडमचे आणि त्याचबरोबर इतरांचेही त्यांनी आभार मानलेले आहेत.
0: रेखा काही प्रतिक्रिया आहेत, वेळ कमी आहे त्यामुळे मी ते पटपट घेतो. प्रगती पाटील दिंडेगाव धाराशिव इथल्या श्रोत्या यांनी सुनोदर आणि क्विज के वाहने या कार्यक्रमासंदर्भात प्रतिक्रिया दिली. खूप कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो. या कार्यक्रमामध्ये प्रश्न उत्तरं जे असतात त्याचं विश्लेषण आम्हाला खूप आवडतं असं कळवलंय. त्याचबरोबर हा संदेश आहे पांडुरंग मदने यांचा. हे म्हणतात की भक्तिगीतांचा कार्यक्रम खूप छान असतो आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी गावकरी मंडळ हा कार्यक्रम देखील खूप छान आहे असं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. त्याचबरोबर हा संदेश आहे लक्ष्मी चंद्रशेखर भोसले यांचा. हे म्हणतायत शनिवारचा स्त्रियांची मासिक पाळी आणि त्याबद्दलची माहिती ती खूप आवडली. खरं तर 28 तारखेला जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन असतो आणि त्यानिमित्तानं काही माहिती प्रसारित करण्यात आली होती. तो कार्यक्रम त्यांना आवडलेला आहे आणि ते म्हणतायत की हॅलोच्या कार्यक्रमामध्ये आमचा फोन लागत नाही त्याबद्दल आम्ही थोडेसे नाराज आहोत. प्रयत्न करत राहा, नाराजी दूर होईल. पण असं आता आपण बंधनही ठेवलेलं आहे, एक महिन्याचं बंधन आपण श्रोत्यांना दिलेलं आहे की आज फोन केलेल्या श्रोत्यांनी एक महिन्यानंतरच करावा. पण सोलापूर आकाशवाणीला श्रोता वर्ग एवढा मोठा लाभलाय की अक्षरशः राज्यातले तर श्रोते फोन करतातच आहेत,
1: जिल्ह्यातही राज्यातून
0: आणि देशाबाहेरूनही काही फोन येत आहेत रेखा. त्यामुळं आपण असं अडवू शकत नाहीये, त्यामुळे तुम्ही प्रयत्न करत राहा एवढंच मी तुम्हाला सांगू शकतोय. हा संदेश आहे होनसळ तालुका उत्तर सोलापूर इथल्या जनार्दन सीताराम रणशूर आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचा. हे म्हणतायत की नितीन सर तुम्हाला एक विनंती आहे की मदन मोहनजी यांच्या हिंदी चित्रपट गझलांवरती आधारित कार्यक्रम प्रसारित करावा. खरंतर गझल हा रेखा तुझ्या आवडीचा विषय आहे, माझ्याही आवडीचा आहे, परंतु माझ्यापेक्षा तू त्यामध्ये सिनियर आहे, त्यामुळे आपण आपल्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनाही विनंती
1: करूयात. आपण एखादा कार्यक्रम
0: काही करता येईल
1: का? पण आणखीन एक आता त्यांना आठवण करून देऊयात की गुलिस्ता ए गझल हा कार्यक्रम आपण याही पूर्वी सादर केलेला आहे. जर त्यांना आठवत असेल तर नक्कीच ते रिकॉल करतील तो कार्यक्रम, नाही का?
0: खरंय खरंय. दीपक नरोणे सोलापूर इथले श्रोते हे म्हणतात सुनोतर आणि क्विज के वाहने हा कार्यक्रम ऐकतो, त्याचबरोबर सोलापूर दिनांक, प्रादेशिक बातम्या, कृषी सल्ला

0: हे सर्व कार्यक्रम आवडतात, दोन्ही कार्यक्रम ज्ञानामध्ये भर पाडतात आणि आम्ही आकाशवाणीचे खूप खूप आभारी आहोत असं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. रणशूर परिवाराचा आणखीन एक संदेश, ते म्हणतात चित्रवेला मंथन गावकरी मंडळ हे कार्यक्रम आमच्या आवडीचे कार्यक्रम आहेत. हा संदेश संजय भोसणे, रुपाली भोसणे, चिपळूण रत्नागिरी इथले श्रोते हे म्हणतात आज संध्याकाळी 6:30 प्रसारित केलेली हिंदी गाणी खूप छान होती. बरेच दिवसांनी मी कार्यक्रम ऐकला. प्रतिबिंब कार्यक्रम देखील खूप छान आहे आणि मी शेवटच्या 17 SMS करतोय असं त्यांनी आपलं कळवले. धन्यवाद, तुमच्या भावना आणि तुमच्या प्रतिक्रियाही आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहे. 1 मिनिट आधी रेखा, 1 मिनिट आपली वेळ शिल्लक राहिलेली आहे, तेव्हा काही संदेश जे उरलेले असतील ते आपण घेऊया. ओंकार कोळी यांचा हा संदेश, ते म्हणतात की आकाशवाणीचे सर्वच कार्यक्रम खूप छान आहेत असं त्यांनी आपलं कळवले. स्वाती सारफळे आणि त्यांचा संपूर्ण परिवार पोहनेर धाराशिव इथला हे म्हणतायत 31 मे 2026 रोजी प्रसारित झालेला गीत गाता हूं मैं गुणगुणाता हूं मैं हा कार्यक्रम खूप छान होता. यातली गाणी देखील सुपरहिट होती. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या शेवटी आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. आणि रेखा, आज आलेल्या सर्व संदेशांना आपण उत्तरं दिलेली आहेत, त्यांचा समावेश आपण केलेला आहे, तेव्हा आज या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व श्रोत्यांच्या आभार आपण आभार व्यक्त करूया. आणि ज्या श्रोत्यांना येत्या सोमवारी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांच्यासाठी आपला मोबाईल क्रमांक आहे 94-22-65-17-41. पत्र खूप दुर्मिळ झालेली आहेत, पण ज्यांना पत्र पाठवायचं आहे त्यांच्यासाठी आमचा कार्यक्रम विभागाचा पत्ता आहे द्वारा कार्यक्रम अधिकारी कार्यक्रम प्रतिबिंब आकाशवाणी केंद्र नीलम नगर सोलापूर. पिनकोड आहे 4130006. या दोन्ही माध्यमातून तुम्ही आमच्याशी कनेक्ट राहू शकताय, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकताय. तेव्हा आजच्या प्रतिबिंब या कार्यक्रमातून मी नितीन बनसोडे
1: आणि मी रेखा
0: आपला निरोप घेतोय.
1: नमस्कार.
0: प्रतिबिंब कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सहभाग होता रेखा बाबानगरे आणि नितीन बनसोडे यांचा. 9:30 आहेत. आता रात्री 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. रात्री 10 वाजता सुनोतर आणि क्विज के बहाणे या कार्यक्रमामध्ये नक्की भेटूया. आता विविध भारतीचे कार्यक्रम.
2: ऐसी अनमोल यादें आपको मिलेंगी सिर्फ विविध भारती पर. विविध भारती, आपका जीवन संगीत.

FM बँड 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. न्यूज ऑन AIR या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत सुनो तराने क्विज के बहाने हा SMS वर आधारित लाईव्ह कार्यक्रम.

सुनोदराने क्विज के बहाने कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओमधून मी नितीन बनसोडे सहर्ष स्वागत करतोय. सोपे सोपे प्रश्न आणि त्या प्रश्नांच्या विश्लेषणासह सादर आहे आजचा सुनोदराने क्विज के बहाने हा एसएमएस वर आधारित लाईव्ह कार्यक्रम. श्रोते हो, आपल्याला माहितीच आहे की सुनोदराने क्विज के बहाने या कार्यक्रमामध्ये आपण प्रश्न विचारतो आणि हे प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला 94 22 65 17 41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून द्यायचं असतं. तेव्हा आजही तेच आपण करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सुनोदराने क्विज के बहाने या कार्यक्रमाला पहिल्या प्रश्नानं.

श्रोते हो, तुम्हाला माहित असेलच क्वाड ही काही देशांची, लोकशाही देशांची एक धोरणात्मक भागीदारी आहे. क्वाड ही लोकशाही देशांची एक धोरणात्मक भागीदारी आहे. या क्वाडचे सदस्य कोणकोणते देश आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. किती विचारलेलं नाही हा, कोणकोणते देश आहेत. क्वाड ही लोकशाही देशांची एक धोरणात्मक भागीदारी आहे. या भागीदारीत किती देश सहभागी आहेत. क्वाड देशांच्या भागीदारीमधले देश तुम्हाला सांगायचे आहेत. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर 94 22 65 17 41 या मोबाईल क्रमांकावरती पाठवून द्यायचं आहे.

सोनू निगम, अलका याग्निक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ये दिल मांगे मोर या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकलं. या गाण्याआधी तुम्हाला प्रश्न विचारला होता, क्वाड ही लोकशाही देशांची एक सुरक्षा भागीदारी आहे आणि यामध्ये कोणकोणते देश सहभागी आहेत असा प्रश्न तुम्हाला विचारला होता आणि या प्रश्नाचं सर्वात आधी उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय हर्षदा राजरत्न तनुजा आणि डॉक्टर किशोर खिल्लारे यांनी उपळाईवाडी कोल्हापूर येथून. मूळगाव यांचं ब्रह्मपुरी तालुका मंगळवेढा इथले श्रोते यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. पैगंबर शेख इब्राहिम मुजावर अरळी खुर्द तुळजापूर इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. प्राध्यापक दीपक नरोणे आणि त्यांचा संपूर्ण परिवार बसवेश्वर पार्क कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. लक्ष्मी चंद्रशेखर भोसले साठे पाटील वस्ती देगाव नाका सोलापूर इथल्या श्रोत्या उत्तर अगदी बरोबर आहे. चिदानंद मळगोंडे मित्र परिवार सैपुल जुळे सोलापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. फुलचिंचोली पंढरपूर इथले झाकीर मुलानी आणि त्यांचा संपूर्ण परिवार उत्तर अगदी बरोबर आहे. युनिस पठाण टाकळी सिकंदर मोहोळ इथले श्रोते प्रगती प्रज्योत प्रतीक्षा पद्माकर पाटील दिंडेगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. हनुमंत धायगोंडे सलगर खुर्द बनगर वस्ती मंगळवेढा इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. गणेश कोरे आणि त्यांचा संपूर्ण परिवार शेळगी गावठाण सोलापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. विदर्भ यवतमाळ इथले संतोष खडसे आणि सौभाग्यवती प्रियंका खडसे यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. राजश्री स्वाती आदित्य आणि समस्त खिस्ते परिवार पंढरपूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. उमा मातगुंडी कुचनगर सोलापूर इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. नागपूर इथले विकास सुरवसे आणि त्यांचा संपूर्ण परिवार उत्तर अगदी बरोबर आहे. शिवप्रसाद भारत माने मंगळवेढा इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. भारत जालिंदर माने आलेगाव सांगोला इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. विजय नागनाथ शिंदे आहेत चिखली मोहोळ इथले श्रोते. स्वप्नील दरेकर आणि त्यांचा संपूर्ण परिवार अरळी खुर्द तुळजापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. वेदांत गायकवाड लोहगाव पुणे इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. नितीन विजय बोंडगे यांचे उत्तर अगदी बरोबर आहे.

दत्ता कदम भांबेवाडी तालुका मोहोळ इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. अजिंक्य बारगजे कोल्हापूर इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. प्रकाश जैन नांदेड इथले श्रोते. श्रीशैल कुंभार हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. श्रोते हो, तुम्हाला प्रश्न विचारला होता, क्वाड ही एक धोरणात्मक भागीदारी आहे लोकशाही देशांची, यामध्ये कोणकोणते देश सहभागी आहेत, तुम्हाला विचारलं होतं आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया. हे चार देश या चार लोकशाही देशांची एक धोरणात्मक सुरक्षा भागीदारी आहे. इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि चीनच्या वाढत्या प्रभावाला आळा घालणं हे या क्वाड बैठकांचं मुख्य उद्दिष्ट असतं. यामध्ये सदस्य देश आहेत भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया. 2004 सुनामीनंतर मदत कार्यासाठी एकत्र येऊन एक अनौपचारिक गट स्थापन करण्यात आला होता, तोच हा गट म्हणजे क्वाड. आता याचा अजेंडा काय असतो, तर इंडो पॅसिफिक क्षेत्रात मुक्त आणि सुरक्षित व्यापाराला चालना देणं, सागरी सुरक्षा, हवामान बदल, सायबर सुरक्षा आणि पुरवठा साखळी मजबूत करणं, त्याचबरोबर आपत्कालीन मदत आणि जागतिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणं हा महत्वाचा अजेंडा या धोरणात्मक भागीदारीचा आहे. आता हे तुम्हाला सांगण्याचं कारण का तर 26 मे रोजी मंगळवारी क्वाड समिट 2026 बैठक पार पडली आणि भारताच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या शिखर बैठकीत वेगवेगळ्या देशांचे परराष्ट्र मंत्री सहभागी झाले होते. बैठकीच्या प्रारंभी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संबोधन करताना सांगितलं की इंडो पॅसिफिक प्रदेशानं जागतिक आर्थिक वाढ आणि स्थैर्यासाठी महत्वाची भूमिका बजावत राहिली पाहिजे. तसेच क्वाडनं समुद्री सुरक्षा मजबूत करणं आणि या भागात आर्थिक पर्याय वाढवण्यासाठी

साठी काम करणं आवश्यक आहे असंही परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी स्पष्ट केलं. विश्वासार्ह आणि पारदर्शक भागीदारी यावर विशेष भर देत इंडो पॅसिफिकमध्ये शांतता आणि समृद्धी वाढवण्याचं आवाहन देखील परराष्ट्र मंत्र्यांनी या समिटमधून केलं होतं. या प्रश्नाचं अचूक उत्तर भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे चार लोकशाही देश यांची धोरणात्मक सुरक्षा भागीदारी आहे, जिला आपण क्वाड म्हणतो. सुनो तराने क्विज के बहाने हा एसएमएस वर आधारित लाईव्ह कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. न्यूज ऑन एआयआर या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवर देखील आमचं प्रसारण सुरू आहे.

श्रोते हो, आता कार्यक्रमातला दुसरा प्रश्न नीट ऐका. कलम 48A भारतीय संविधानातलं कलम 48A कशाशी संबंधित आहे? कलम 48A कशाशी संबंधित आहे? बरोबर उत्तर तुमचं नाव आणि तुमच्या गावाचंही नाव पाठवून द्या 94225617141 या मोबाईल क्रमांकावरती.

उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं. या गाण्याआधी तुम्हाला प्रश्न विचारला होता, कलम 48 ए हे कशाशी संबंधित आहे, भारतीय संविधानातील कलम 48 ए हे कशाशी संबंधित आहे, आणि या प्रश्नाचं सर्वात आधी उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय साक्षी पाटील पाटखळीतून, त्याचबरोबर फुरसुंगी पुणे येथून स्वरा वाघ आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांनी देखील या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय. पैगंबर शेख इब्राहिम मुजावर आरळी खुर्द तुळजापूर इथले श्रोते प्रशांत शिंदे, सुनीता शिंदे, यशराज शिंदे, ऋषी शिंदे आणि कृष्णा घोडके रोहिदास चौक पंढरपूर इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. पद्माकर पाटील आणि त्यांचा संपूर्ण परिवार दिंडेगाव तालुका तुळजापूर धाराशिव इथला, झाकीर मुलानी आणि त्यांचा संपूर्ण परिवार फुलचिंचोली पंढरपूर इथला. याच प्रश्नासाठी रेनगर कुंभारी इथला शेख परिवार, शहनाज अजीम, मतीन अश्विया आणि सुमैया यांनी देखील या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय. दत्ता कदम भांबेवाडी इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. उषा विठ्ठल अंजिखाने, पूजा प्रसाद अंजिखाने, हनुमाननगर भवानी पेठ सोलापूर इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. पोहनेर तालुका धाराशिव येथून संजय विलास, स्वाती सारफळे आणि समस्त सारफळे परिवार यांचंही उत्तर अगदी बरोबर आहे. नितीन बोंडगे सोलापूर येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. अकोला इथून दिलीप वानखेडे यांनी देखील या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. भाऊसाहेब प्रभाकर हक्के आणि त्यांचा संपूर्ण परिवार सांगोला इथला, यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. पुजारी परिवार भंडारकवटे दक्षिण सोलापूर इथला यांनी देखील या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय. याच प्रश्नासाठी बालाजी गायकवाड, प्रांजली बालाजी गायकवाड आणि त्यांचा संपूर्ण परिवार सौंदाने तालुका मोहोळ इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. स्वप्नील दरेकर आणि त्यांचा संपूर्ण परिवार अरळी खुर्द तुळजापूर धाराशिव इथला, उत्तर अगदी बरोबर आहे. गणेश गायकवाड, सौभाग्यवती, किरण गायकवाड, मंदार गायकवाड, वल्लभ गायकवाड, पांगदरवाडी तुळजापूर इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. भगवान रामचंद्र भिलारे तिसंगी पंढरपूर इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे. सना शेख अरळी खुर्द धाराशिव येथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. संजय भोजने, रुपाली भोजने, चिपळूण रत्नागिरी इथले श्रोते, उत्तर अगदी बरोबर आहे.

श्रोतेहो, तुम्हाला प्रश्न विचारला होता कलम 48(1) कशाशी संबंधित आहे. भारतीय संविधानातील कलम 48(a) अर्थात सेक्शन 48(a) याचा संदर्भ प्रामुख्यानं भारतीय राज्यघटना, यामध्ये पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण यामध्ये आढळतो. भारतीय संविधानातील कलम 48(a) हे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व अर्थात डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल फॉर स्टेट पॉलिसी याचा एक ते भाग आहे. हे कलम 1976 मधील 42व्या घटना दुरुस्तीमधून संविधानात जोडण्यात आलं. याचा उद्देश काय आहे? देशातील पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन करणं, त्याचबरोबर जंगलं आणि वन्यजीवांचं रक्षण करणं हे राज्याचे म्हणजे शासनाचे घटनात्मक कर्तव्य आहे. तरतूद काय आहे या कलमामध्ये? तर या कलमानुसार प्रदूषण रोखणं, नैसर्गिक साधन संपत्ती टिकवणं आणि वन्यजीवांना सुरक्षित वातावरण देणं यासाठी सरकारने योग्य ते कायदे आणि उपाययोजना करणं बंधनकारक आहे. मार्गदर्शक तत्वांमध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स फॉर स्टेट पॉलिसीचा हे एक भाग आहे. आणि आज आपण हे का सांगतोय? कारण आपल्याला माहिती आहे की निसर्गाचा लहरीपणा असेल, याला कारणीभूत देखील आपणच आहोत. ग्लोबल वॉर्मिंग सारखी समस्या असेल, या सगळ्या समस्यांकडे जर आपण लक्ष दिलं तर याच्या मुळाशी आपणच आहोत. आणि आपल्या भारतीय संविधानाने ही फक्त शासनावरच नाही तर आपल्या सर्वांवरच ही जबाबदारी देखील दिलेली आहे. आणि आपण हक्कांचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस कर्तव्य देखील महत्वाचे आहेत. आपण हक्क आणि कर्तव्यांना एकाच नाण्याच्या दोन बाजू जरी संबोधित असलो तरी आपण आपल्या कर्तव्यांप्रती उदासीन असतो. आता 1 तारीख आहे, 1 जून आहे, काही दिवसातच पाऊस पडेल. जर आपल्याला पर्यावरणाचं संवर्धन करायचं असेल, रक्षण करायचं असेल तर सगळ्या गोष्टी शासनावर नाही. कारण आपला असा गैरसमज असतो की पर्यावरणाशी संबंधित जे करायचंय ती जबाबदारी एकतर शासनाची किंवा एखाद्या समाजसेवी संस्थेची किंवा एनजीओची असेल, पण तसं नाहीये. ती आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यामुळं किमान या वर्षी तरी आपण पावसाळा सुरू झाल्यानंतर आपण वृक्षारोपण करावं, छोटंसं झाड लावावं आणि फक्त ते झाड लावून सेल्फी काढून अपलोड न करता आपण वर्षभर 2 वर्ष त्याची जर काळजी घेतली, त्याचं संवर्धन केलं तर नक्कीच आपण आपल्या संविधानाने दिलेलं कर्तव्य पार पाडलं असं आपण नक्की म्हणू शकतोय. असो, या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण. भारतीय राज्यघटनेचं कलम 48(a) हे पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण याच्याशी संबंधित आहे.

सुनोदरानिक वीज के वाहने हा एसएमएस वर आधारित लाईव्ह कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून आणि आपल्यासोबत आहे आपला रेडिओ मित्र नितीन. श्रोत हो, सुनोतरानिक वीज के वाहने या कार्यक्रमातला हा आहे तिसरा प्रश्न. द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या प्रसिद्ध पुस्तकाच्या प्रसिद्ध कादंबरीच्या लेखिका कोण आहेत? या प्रश्नाचं अचूक उत्तर पाठवून द्या 94225617141 या मोबाईल क्रमांकावरती.

सोनू निगम आणि अलका याग्निक यांनी गायलेलं अंदाज या चित्रपटातील गीत आता आपण ऐकलं. या गाण्याआधी तुम्हाला प्रश्न विचारला होता, द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, या पुस्तकाच्या या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत, आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर कोणी कोणी दिले ते आता आपण बघूया.

श्रोतेहो, या प्रश्नाचं सर्वात आधी उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय पद्मावती, स्वाती, पूजा, महादेव आणि समस्त पुजारी परिवार. भंडारकवटे इथला हा संपूर्ण परिवार.

भंडारकवटी इथला हा संपूर्ण परिवार. उत्तर अगदी बरोबर आहे. प्रशांत शिंदे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, सुनीता शिंदे, यशराज शिंदे, ऋषी शिंदे, कृष्णा घोडके आणि संपूर्ण परिवार. उत्तर अगदी बरोबर आहे. रोहिदास चौक पंढरपूर इथले श्रोते. अचूक उत्तर या प्रश्नाचं प्राप्त झाले परंतु स्वतःचं नाव नाहीये. मोबाईल क्रमांकाचे शेवटचे चार अंक आहेत 12-28. त्याचबरोबर भगवान रामचंद्र भिलारे आणि त्यांचा संपूर्ण परिवार तिसंगी तालुका पंढरपूर इथला. उत्तर अगदी बरोबर आहे. दत्ता कदम भांबेवाडी इथले श्रोते. प्रगती पाटील आणि त्यांचा संपूर्ण परिवार दिंडेगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव इथला. उत्तर अगदी बरोबर आहे. उषा विठ्ठल अंजिकाने, पूजा प्रसाद अंजिकाने आणि त्यांचा संपूर्ण परिवार हनुमाननगर भवानीपेठ सोलापूर इथला. उत्तर अगदी बरोबर आहे. गणेश गायकवाड, सौभाग्यवती किरण गायकवाड, मंदार गायकवाड आणि त्यांचा संपूर्ण परिवार पांगरवाडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव इथला. उत्तर अगदी बरोबर आहे. झाकीर मुलानी, सुमैया, सुभान, समीर, सलमा, मुमताज, दिलशाद, नासिर, चाचा, चाची आणि त्यांचा संपूर्ण परिवार फुलचिंचोली पंढरपूर इथला. उत्तर अगदी बरोबर आहे. सना शेख, अरळी खुर्द, तालुका धाराशिव. त्याचबरोबर पैगंबर शेख इब्राहिम मुजावर, अरळी खुर्द, तुळजापूर इथले श्रोते. उत्तर अगदी बरोबर आहे. साक्षी पाटील पाटखळ इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. स्वप्नील बाळासाहेब दरेकर आणि त्यांचा संपूर्ण परिवार अरळी खुर्द, तुळजापूर इथला. उत्तर अगदी बरोबर आहे. रेनगर कुंभारी इथून सुमैया, आशफिया, मतीन, अजिम, शहनाज शेख आणि त्यांचा संपूर्ण परिवार. उत्तर अगदी बरोबर आहे. संजय भोजने आणि रुपाली भोजने चिपळूण रत्नागिरी इथले श्रोते. त्याचबरोबर नितीन बोंडगे आणि त्यांचा संपूर्ण परिवार सोलापूर इथला. उत्तर अगदी बरोबर आहे. प्रांजली बालाजी गायकवाड, राहुल गायकवाड आणि त्यांचा संपूर्ण परिवार संदाने तालुका मोहोळ इथला. उत्तर अगदी बरोबर आहे. दिलीप वानखेडे अकोला इथून बरोबर उत्तराचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. प्रभाकर हक्के सांगोला इथून त्यांनी हा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. संदीप कोडक आहेत सोहाळे तालुका मोहोळ इथले श्रोते. वरद संजय विलास आणि समस्त सारफळे परिवार पोहनेर धाराशिव इथला. उत्तर अगदी बरोबर आहे.

श्रोते हो, तुम्हाला प्रश्न विचारला होता, द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स ही प्रसिद्ध भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांची पहिली आणि अत्यंत गाजलेली कादंबरी आहे. 1997 मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीला जगातील सर्वोच्च साहित्याचा बुकर पुरस्कार मिळाला होता. ही कथा 1960 ते 1990 दशकातील केरळमधील अय्यनम या गावची आहे. याच्यामध्ये जुळी भावंड एस्ता आणि राहेल या दोन जुळ्या भावंडांच्या बालपणीच्या आणि प्रौढपणातील अनुभवांची कहाणी या कादंबरीतून आपल्याला पाहायला मिळते. समाजानं ठरवून दिलेलं प्रेम कायदे म्हणजे कोणी कोणावर कसे आणि किती प्रेम करावे हे तोडल्यामुळे एका प्रतिष्ठित कुटुंबाची कशी वाताहत होते याचे अतिशय भावुक चित्रण या कादंबरीत आहे. या मुलांची आई अम्मू आणि खालच्या जातीतील एक कुशल कामगार वेलुथा यांच्यातील प्रेम संबंध उघडकीस येतात. त्यानंतर घडणाऱ्या जातीद्वेष, कौटुंबिक राजकारण, पोलीस छळ या घटनांमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं याचं संपूर्ण चित्रण अरुंधती रॉय यांनी आपल्या कादंबरीमध्ये मांडलंय. भारतीय समाजातील कडक जातीव्यवस्था, अस्पृश्यता आणि वर्गभेद यावर लेखिकेनं तीव्र शब्दात प्रहार केलाय. अपार प्रेम, मत्सर, विश्वासघात, अपराधीपणाची भावना आणि नियतीची अपरिहार्यता या मानवी भावनांचं कोळ्याच्या जाळ्यासारखे पदर यात विणले गेले आहेत. अरुंधती रॉय यांनी ही कथा सरळ रेषेत न मांडता भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यात प्रवास करत ती मांडली आहे. याचं मराठीमध्ये देखील रुपांतर केलेलं आहे. अपर्णा वेलणकर यांनी मूळ इंग्रजी पुस्तकातील वेदना, भावनिकता आणि गूढता मराठीत जशीच्या तशी उतरवली आहे. या उत्कृष्ट अनुवादासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार

कलाकाराने देखील गौरवण्यात आलेला आहे. म्हणजे कुणाला? अपर्णा वेलणकर यांना. मूळ कादंबरी अरुंधती रॉय यांची. अरुंधती रॉय यांच्या या कादंबरीचा अनुवाद हा अपर्णा वेलणकर यांनी केलाय आणि त्यांना देखील साहित्य अकादमीच्या पुरस्काराने गौरवण्यात आलंय. या प्रश्नाचं अचूक उत्तर अरुंधती रॉय.

सुनोतर आणि क्विझ के बहाणे हा एसएमएस वर आधारित लाईव्ह कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून तसंच न्यूज ऑन एआयआर या प्रसारभारतीच्या ऑफिशियल ऍपवरून देखील. श्रोतेहो, हा आहे कार्यक्रमातला चौथा प्रश्न. मुन्नार हे पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे? मुन्नार हे पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे? बरोबर उत्तर तुमचं नाव आणि तुमच्या गावाचंही नाव पाठवून द्या 94225617141 या मोबाईल क्रमांकावरती.

उदित नारायण कुमार सानू आणि अलका याग्निक यांनी गायलेलं समीर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. आणि या गाण्याआधी तुम्हाला प्रश्न विचारला होता, मुन्नार हे पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे? मुन्नार हे पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचवलंय अजमेर महबूब शेख आणि त्यांचा संपूर्ण परिवार. मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर इथला अजिंक्य बारगजे कोल्हापूर इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. गणेश जानगवळी हे सोलापूर इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. सुमया आशपिया मतीन आणि समस्त शेख परिवार रेनगर कुंभारी इथला प्रकाश जैन नांदेड इथले श्रोते, त्याचबरोबर विनोद पाटील पाटकळ इथले श्रोते यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. भाऊसाहेब प्रभाकर हक्के यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. वर्षा वेदांत गायकवाड आणि समस्त परिवार लोहगाव पुणे इथला, प्रांजली बालाजी गायकवाड आणि त्यांचा संपूर्ण परिवार सौंदाने मोहोळ इथला, पुजारी परिवार आहे भंडारगवठे दक्षिण सोलापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. शिवदास उघडे आणि त्यांचा संपूर्ण परिवार शिरगाव तालुका पंढरपूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. गणेश गायकवाड आणि त्यांचा संपूर्ण परिवार पांगरवाडी तुळजापूर इथला उत्तर अगदी बरोबर. महादेव बाबर नांदोरे तालुका पंढरपूर इथले श्रोते, अनिकेत माळी आणि त्यांचा संपूर्ण माळी परिवार मारडी इथला उत्तर अगदी बरोबर आहे. शेख परिवार माढा इथला यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. टाकळी सिकंदर मोहोळ इथले जगताप आणि त्यांचा संपूर्ण परिवार, अथर्व कोळी आणि त्यांचा संपूर्ण परिवार पोपळी तालुका मोहोळ इथला उत्तर अगदी बरोबर आहे. सचिन गव्हाणे आणि त्यांचा संपूर्ण परिवार धैटणे उत्तर सोलापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. चंद्रशेखर भोसले साठे पाटील वस्ती देगाव नाका इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. ज्ञानेश्वर वनमाने आणि त्यांचा संपूर्ण परिवार आर्या अक्षरा हर्षदा आणि समस्त कलागते परिवार सोलापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. राणी गवळी आणि त्यांचा संपूर्ण परिवार तामदर्डी मंगळवेढा इथला, राहुल रेशमा आणि जय पुंगुडवाले गवळी वस्ती सोलापूर इथले श्रोते, सुलोचना आणि महादेव हे देखील आहेत सोलापूर इथलेच श्रोते, अॅडव्होकेट सागर भावानगरे चौपाट सोलापूर इथले श्रोते, स्वप्नील रजपूत वीर महाराणा प्रतापसिंह चौक सोलापूर इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे, दत्ता कदम बांबेवाडी इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे, वैशाली विशाल तनुजा आणि चिमाजी बणगर सोलापूर इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. आणखीनही खूप साऱ्या श्रोत्यांनी या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलंय, अतिशय सोपं असं उत्तर. शिरीष जाधव मोहोळ इथले श्रोते यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. विजयालक्ष्मी राहुल महाजन आणि त्यांचा संपूर्ण परिवार देऊळगाव राजा बुलढाणा इथला उत्तर अगदी बरोबर आहे. बार्शी इथून शिवम मेत्रे आणि त्यांचा संपूर्ण परिवार उत्तर अगदी बरोबर आहे. या सर्वांनी उत्तर बरोबर पाठवलेलं आहे. आणखीनही काही श्रोते आहेत बरोबर उत्तर आहेत, परंतु वेळेअभावी सर्व श्रोत्यांच्या नावाचा समावेश आपल्या कार्यक्रमामध्ये करता येणार नाही.

आहे, याचं अचूक उत्तर आहे केरळ. मुन्नार हे केरळम राज्यातील इडुक्की जिल्ह्यात वसलेलं भारतातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक आहे. हिरव्यागार चहाच्या मळ्यांनी वेढलेले डोंगर, धुक्याने आच्छादित दऱ्या, धबधबे आणि वन्यजीव यामुळे मुन्नारला दक्षिण भारताचं काश्मीर असं म्हटलं जातं. समुद्रसपाटीपासून जवळपास 1600 मीटर उंचीवर असलेलं हे ठिकाण ब्रिटिश काळातील उन्हाळी विश्रांती स्थळ म्हणून विकसित झालंय. हे केरळचं पहिलं राष्ट्रीय उद्यान नीलगिरी तहर इथं हे वसलेलं आहे. दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर अनामुडी पीक याच परिसरात आहे. नयनरम्य धरण आणि बोटिंगसाठी अत्यंत प्रसिद्ध असं हे ठिकाण. आता मुन्नारमध्ये जवळपास 7 पॉईंट आहेत की जे तुम्ही बघू शकताय. आता ते सर्व मी इथं सांगणार नाही, परंतु एक मात्र सांगेल की उन्हाळा सध्याला सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये मार्च ते मे महिन्यामध्ये टेम्परेचर किती असतं, तापमान किती असतं, तर 15° सेल्सिअस ते 25° सेल्सिअस पर्यंत इथलं तापमान असतं. पावसाळ्यात अर्थात जून सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस इथं पडतो आणि हिवाळ्यामध्ये ऑक्टोबर ते फेब्रुवारीमध्ये 5° सेल्सिअस ते 15° सेल्सिअस पर्यंत तापमान असतं. त्यामुळं तुम्ही उन्हाळ्यामध्ये जर इथं जाण्याचा प्लॅन करत असाल, आता उन्हाळा संपत आलाय, तर हे उन्हाळ्यामधलं खूप छान असं डेस्टिनेशन होतं की जिथं तुम्ही पिकनिकसाठी जाऊ शकत होतात. या प्रश्नाचं अचूक उत्तर केरळम.

सुनोदर आणि क्विझ के बहाणे या कार्यक्रमातला हा आहे शेवटचा आणि सोपा प्रश्न. प्रश्न गणिताचा आहे, नीट ऐका. एक कार 60 किलोमीटर तास प्रति वेगानं धावत असेल तर ती 2 तासात किती अंतर कापेल? एक कार 60 किलोमीटर तास वेगानं धावत असेल तर ती 2 तासात किती अंतर कापेल? या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला पाठवून द्यायचंय. अतिशय सोपा प्रश्न.

उदित नारायण अलका याग्निक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता आपण ऐकलं. श्रोते हो, तुम्हाला गणिताचा प्रश्न विचारला होता. एक कार 60 किलोमीटर तास प्रतिवेगानं धावत असेल तर ती 2 तासात किती अंतर कापेल? या प्रश्नाचं अचूक उत्तर आतापर्यंत तरी आपल्याकडं काही मोजक्याच श्रोत्यांनी पाठवलंय. भानुदास शिंदे, यश शिंदे, विराज शिंदे, ढोक बाबुळगाव मोहोळ इथले श्रोते, त्याचबरोबर संदीप कोडक आहेत सोहाळे मोहोळ इथले श्रोते. याच प्रश्नासाठी चांद मुल्ला, रजाक मुल्ला, सय्यद शेख, शहनाज शेख, टिकेकरवाडी दक्षिण सोलापूर इथले श्रोते उत्तर अगदी बरोबर आहे. अजमेर शेख आणि त्यांचा संपूर्ण परिवार मुळेगाव दक्षिण सोलापूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. याच प्रश्नासाठी दत्ता कदम भांबेवाडी इथले श्रोते यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. झाकीर मुलाणे आणि त्यांचा संपूर्ण परिवार फुलचिंचोली पंढरपूर इथला उत्तर अगदी बरोबर आहे. रोहिदास चौक पंढरपूर इथून प्रशांत शिंदे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, सचिन शिंदे आणि त्यांचा संपूर्ण परिवार शिर्शी मंगळवेढा इथला, भानुदास शिंदे मोहोळ इथले श्रोते, प्रगती पाटील आणि त्यांचा संपूर्ण परिवार तुळजापूर धाराशिव इथला, नितीन झांबरे, सचिन झांबरे यांचे उत्तर अगदी बरोबर आहे. श्रोते हो, एक कार 60 किलोमीटर तास प्रतिवेगानं धावत असेल तर ती 2 तासात किती अंतर कापते? याचं सूत्र आहे वेग बरोबर अंतर भागिले काळ. म्हणून अंतर बरोबर वेग गुणिले काळ. म्हणजे अंतर आपल्याकडे आहे 60 गुणिले 2 केल्यास याचं उत्तर येतं 120 किलोमीटर. अतिशय सोपा असा प्रश्न होता. 120 किलोमीटर हे अचूक उत्तर आहे. एक कार 60 किलोमीटर तास वेगाने धावत असेल तर ती 2 तासात किती अंतर कापेल? 120 किलोमीटर. श्रोतो, हा होता आजचा सुनोतर आणि क्विझ के बहाणे हा कार्यक्रम. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आमच्या प्रतिबिंब या कार्यक्रमातून. मी नितीन बनसोडे आपला निरोप घेतोय. नमस्कार. सुनोतर आणि क्विझ के बहाणे हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 11 वाजतायत आता.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 11:45 होत आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:55 याच मीटर्सवर. शुभरात्री. जय हिंद.